सुप्रभात रसिक श्रोते हो, FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 10 ज्येष्ठ, शके 1948, 31 मे 2026. आजच्या या प्रसारणात मी किरण मातकर आपलं स्वागत करते. सकाळचे 5:55 झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोते हो.

0: एफ एम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाले आहेत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत विकास याविषयी डॉक्टर शिरीष खेडगेकर यांचे विचार.
1: विकास, विकास म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया. वाढ, प्रगती, सुधारणा अशा विविध अर्थानं विकास हा शब्द वापरला जातो. परंतु वाढ आणि विकास यामध्ये थोडा फरक असा की वाढ म्हणजे प्रमाणात्मक आधिक्य आणि विकास म्हणजे गुणात्मक आधिक्य. कोणत्याही देशाला विकसित होण्याकरिता अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजांच्या जोडीनं शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसिंचन, व्यापार आणि नागरी सुविधांपासून पर्यावरणाच्या संरक्षणापर्यंत सर्वच आघाड्यांवर वेगवेगळ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करावी लागते. योग्य नियोजनावरच विकास अवलंबून असतो. देशातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरून आपल्याला त्या देशाच्या विकासाबाबत ढोबळ कल्पना करता येते. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP अशी आकडेवारीसुद्धा विकासाच्या अर्थशास्त्रात अभ्यासली जाते. आरोग्य सुविधांचा विकास मनुष्याच्या सरासरी आयुर्मानावरून समजतो. 1947 40 वर्ष असलेलं भारतीयांचं सरासरी आयुर्मान आता 40 वरून 70 वर्ष झालं आहे. 1951 राबविण्यात आलेल्या 12 पंचवार्षिक योजनांमुळं शेती, सिंचन आणि औद्योगिकरण साध्य झालं. 2015 नीती आयोग देशाच्या विकासाची जबाबदारी सांभाळत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 1947 म्हणजेच 2047 देशाला संपूर्णपणे विकसित करण्यासाठी युवा पिढीनं अधिक सक्षम आणि सक्रिय होण्याची गरज आहे. युवकांची नवोन्मेषी ऊर्जा, नाविन्यपूर्ण संशोधन आणि डिजिटल कौशल्य ही देशाच्या विकासाची इंजिनं आहेत. राजशाही असो वा लोकशाही, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवरच विकास कार्याची गती आणि प्रगती अवलंबून असते. 18व्या शतकात दळणवळणाची पुरेशी साधनं, जनसंपर्काची साधनं, आधुनिक यंत्रसामुग्री नसताना नागरिकांसाठी सेवा सुविधा निर्माण करणं हे मोठं अवघड आणि कष्टप्रद कार्य होतं. परंतु मध्य प्रदेशातील इंदोरच्या राणी अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकाळ हा जणू भारताच्या इतिहासातील स्वप्नवत कालखंड होता. इंग्रज इतिहासकार लॉरेन्सनं अहिल्यादेवी राणींची तुलना रशियाच्या क्वीन कॅथरीन, इंग्लंडच्या क्वीन एलिझाबेथ आणि डेन्मार्कच्या क्वीन मार्गारेट यांच्याशी करून अहिल्यादेवींच्या श्रेष्ठत्वावरच शिक्कामोर्तब केलं आहे. राज्याच्या आणि प्रजेच्या विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अहिल्यादेवींनी अनेक देवस्थानांमध्ये धर्मशाळा, कुंड, विहिरी, पूल, पाणपोया आणि घाट बांधले. परळी वैजनाथ येथील शिवमंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. वेरूळच्या कैलास लेण्याची डागडुजी केली. सुप्रशासन आणि सुसंघटन ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये असल्यामुळं ही विकासाची कामं होऊ शकली. त्यांना लोकमाता असं संबोधन मिळालं आणि पुण्यश्लोक किताबानं त्यांना संतपदही बहाल करण्यात आलं. महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याला आजच्या त्यांच्या जयंतीदिनी विनम्र प्रणाम.
0: अमृतधारा या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आत्ताच आपण विकास याविषयी डॉक्टर शिरीष खेडगेकर यांचे विचार ऐकले. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:10 झालेले आहेत. आस्वाद घेऊया भक्तिरसाचा स्वरांजली या कार्यक्रमातून.

लता मंगेशकर यांच्या आवाजात रामानंद यांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा भंग. संगीत मधुकर गोळवलकर यांचं.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोते आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: अनिल खोब्रागडे यांच्या आवाजात श्रद्धा परते यांची रचना श्रोतेहोतच आपण ऐकली. संगीत अनिल आगरकर यांचं होतं.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावे
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
4: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.

0: ಗುಪ್ತಾರ್ಥ ಜಾರಿ. ವಾಟ್ಸಾಪ್ ಸಂಪರ್ಕ 8007990262.
1: श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात सूर्यकांत खांडेकर यांची ही देशभक्तीपर रचना, संगीत बाळमाटे यांचं.

0: श्रोते हो, या समूह स्वरातील देशभक्तीपर रचनेबरोबरच स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.

0: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
0: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: आरबीआय सांगते
3: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.

0: संजय जट्टू यांच्यातर्फे जनहितार्थ जारी. व्हॉट्सअप संपर्क 8007990262.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता ऐकूया कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम.
2: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूयात बियाणे आणि बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर यूएन आसे यांनी दिलेली माहिती.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बियाणे व बीज प्रक्रिया याबद्दल माहिती घेणार आहोत. शक्यतो प्रमाणित बियाणेच वापरावे, परंतु मागच्या काही वर्षापासून सरळ वाण, उदाहरणार्थ सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे प्रमाणित बियाणे घेतले असेल तर यावर्षी तेच बियाणे वापरता येते. परंतु बियाण्याची उगवण पाहूनच आपण निर्णय घेतला पाहिजे की त्याची उगवण क्षमता किती आहे. साधारणतः 70%पेक्षा जास्त उगवण क्षमता जर सोयाबीनमध्ये असेल तर आपण ते बियाणं वापरायला हरकत नाही. तर ह्या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी साधी सोपी पद्धत म्हणजे गोणपाटामध्ये 100 दाणे टाकून आपण ते जर 3 दिवस पाणी टाकून त्याच्यावर तपासणी केली तर 3र्या दिवशी किंवा 4र्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला ते दाण्याचे अंकुर फुटलेले दिसतील. आणि 70%पेक्षा जास्त जर ते दाणे उगवले असतील किंवा अंकुर फुटले असतील तर आपण ते बियाणं वापरायला हरकत नाही. किंवा 65 दाणे उगवले असतील म्हणजे 65% उगवण क्षमता जर असेल तर 5 किलो बियाणं जास्तीचं वापरून आपण ते बियाणं वापरू शकतो. या सर्वच सरळ वाणांमध्ये म्हणजे मूग, उडीद, सोयाबीन, तूर या वाणांमध्ये जर आपल्याला घरचंच बियाणं वापरायचं असेल, बियाची उगवण क्षमता बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर बीज प्रक्रिया करणं का आवश्यक आहे? कारण रोग येऊ नये म्हणून आपण त्याच्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. रोग आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून जर आपण काळजी घेतली तर कमी खर्चामध्ये या कीड आणि रोगांचं नियंत्रण होऊ शकते. तर यामध्ये 2 प्रकारच्या बीज प्रक्रिया असतात, एक म्हणजे रासायनिक आणि दुसरी म्हणजे जैविक. तर या रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक असे 2 प्रकारच्या आपण बीज प्रक्रिया केल्या पाहिजे. कीटक आणि नाशक आणि बुरशीनाशक हे एकाच वेळेला दोन्ही आपण वापरू शकतो. सोयाबीन किंवा तूर, मूग, उडीद या पिकांना खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा सुरुवातीला येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. त्याचबरोबर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण कार्बनडेझिम किंवा थायरम किंवा विटावॅक्स पॉवर या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. त्याच्यानंतर जी जैविक बीज प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये आपण अझॉटोवॅक्टर, रायझोबियम, PSB किंवा व्हॅस्क्युलर अरव्हॅस्क्युलर मायक्रोरायझा या जीवाणूंचा वापर करून बीज प्रक्रिया करू शकतो. तर हे बियाणाची बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया केली पाहिजे आणि नंतर साधारणतः सावलीत वाळवल्यानंतर 1-2 तासानंतर पुन्हा जैविक बीज प्रक्रिया केली पाहिजे. तर ह्या 2 बीज प्रक्रिया करण्याचं कारण असं आहे की रासायनिक बीज प्रक्रियेमुळं कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जैविक या बीज प्रक्रियेमुळं पिकांमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलं जातं. तसंच आता ट्रायकोडर्मा नावाची एक बुरशी आहे, त्याची जर बीज प्रक्रिया केली तर ते बुरशीनाशकाचं काम करते म्हणजे बुरशीजन्य रोगांपासून.
1: कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: व्यायाम कसं महत्त्वपूर्ण काम करतं हे पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन कमी करण्यासाठी बरीचशी योगासनं

0: व प्राणायाम हे मदत करतात. योगासनांमध्ये बलासन, विपरीत करणी आसन, सेतुबंधासन, मार्जारासन अशी बरीच योगासनं आहेत जी महत्त्वपूर्ण काम बजावतात. यासाठी आपण योगतज्ञांची माहिती घेऊन किंवा त्यांच्या सल्ल्याने हा आजार बरा करण्यासाठी मदत घेऊ शकतो. तसेच प्राणायामसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. विशेष करून अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, ओंकार प्राणायाम याचा विशेष करून उपयोग होतो. ओंकार प्राणायामावर तर रिसर्च झाला आहे की ओंकाराच्या उच्चाराने ब्रेनमध्ये सोमॅटोस्टॅटिन नावाचं हॉर्मोन सिक्रिट होतं जे आपल्याला अँझायटीपासून दूर करतं. त्यामुळे ओंकारचा निश्चितच वापर करावा. तसेच या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यावर बाईमध्ये एवढे बदल होत असतात, कधीकधी ते टोकाची भूमिका बजावतात. म्हणजे ह्यामध्ये काही वेळ अशी येते की आता आपल्याला यामध्ये कुणाची तरी प्रोफेशनलची मदत घ्यावी, पण ती कधी घ्यावी याचा विचार ती स्त्री स्वतः किंवा तिच्या घरच्यांनी केव्हा करावा. तर कधी कधी त्या स्त्रीला खूपच धोकादायक विचार मनामध्ये येऊ लागतात. स्वतःला काहीतरी हार्म करावं किंवा बेबीला काहीतरी धोका पोहोचवावा, इथंपर्यंत टोकाचे विचार हे जाऊ शकतात. तसंच तिची कोणाचंही ऐकून घेण्याची क्षमता ही कमी होत जाते, कोणाकडून ही मदत घेण्याची क्षमता कमी होऊन जाते. तिला सतत असं वाटत राहतं की ती एक चांगली आई नाही आहे किंवा ती आपल्या बाळासाठी एक चांगला रोल प्ले करू शकत नाही आहे, आणि ह्या सगळ्यांमध्ये तिला कोणाचीच मदत मिळत नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तिच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत असं तिला वाटू लागतं आणि ती सतत निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये अडकली जाते. यावेळेस मात्र प्रोफेशनल हेल्पची गरज लागते. म्हणूनच तुम्ही त्यांच्या गायनेकॉलॉजिस्टबरोबर सर्वात प्रथम कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलरची मदत आपण घेऊ शकतो, जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये स्पेशली आपल्याला हेल्प करू शकतात. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांची मदत आपण गायनेकॉलॉजिस्टच्या मदतीने घेऊ शकतो. वरवर दिसणारा हा छोटासा आजार शरीरामध्ये खूप मोठे बदल करत असतं. पुढे जाऊन ही कंडिशन आणखी धोकादायक होऊ शकते. तिच्या शरीरावर मनावर होणारे जे बदल आहेत ते हॉर्मोनल लेवलला सुद्धा तिच्यामध्ये खूप वेगळे बदल घडवून आणतात, जे की पुढे जाऊन तिच्या पाळीमध्ये बदल करणं किंवा तिच्या शरीरातील इतर अवयवांना धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा करतात. त्यामुळे यामध्ये योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, योग्य तो आहार तिने घेणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्त्वाची तिला भावनिक मदत ही तिच्या घरातून तिला पहिल्यांदा मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा ती स्वतःला पॅम्पर करून घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबते असा विचार न करता तिला योग्य त्यावेळी भावनिक आणि शारीरिक मदत करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कमी झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर राहतात आणि ह्यामध्ये बाळणपण जे असतं ते थोडंसं कठीण होऊ शकतं. त्यावेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आलटून पालटून का होईना त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल राहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कोणताही इगो न धरता त्यावेळी प्रत्येकाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर ह्या कंडिशनपासून आपण सगळीजणं खूप दूर राहू शकतो आणि बाळणपणामध्ये घेतलेली जी काळजी आहे ती स्त्रीला आयुष्यभर उपयोगी पडते. त्यामुळे त्यावेळेची तिची काळजी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे त्याची बहुउपयोगिता. घरगुती वापरासाठी याचा उपयोग फरशी साफ करण्यासाठी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी, काच आणि फर्निचर साफ करण्यासाठी केला जातो. तेलकट भांडी किंवा कपडे धुणं यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. यामध्ये असलेले एन्झाईम्स विविध प्रकारच्या घाणीचं विघटन करतात, त्यामुळे स्वच्छता अधिक प्रभावी होते. शेती क्षेत्रामध्ये देखील बायो क्लिन्झरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येतो. हे द्रावण सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं कारण त्यामध्ये खनिज घटक आणि सूक्ष्मजीव असतात. तसंच याचा वापर नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही करता येतो, त्यामुळं रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. शाश्वत शेतीसाठी बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त ठरतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये बायो क्लिन्झरचा वापर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. औद्योगिक सांडपाण्यामध्ये विविध सेंद्रिय आणि अजैविक प्रदूषक असतात. बायो क्लिन्झर मधील एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव या प्रदूषकांचं विघटन करून पाणी शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे जल प्रदूषण कमी होतं आणि पाण्याचा पुनर्वापर करता येतो. दुर्गंधी नियंत्रणासाठी देखील बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. कचऱ्याचे ढिगारे, नाले, शौचालय या ठिकाणी निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये असलेले ॲसिटिक ॲसिड आणि इतर सेंद्रिय घटक दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवर नियंत्रण ठेवतात. बायो क्लिन्झरचा वापर सार्वजनिक स्वच्छता मोहिमांमध्ये देखील करता येतो. शाळा, महाविद्यालयं, रुग्णालयं आणि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर केल्यास स्वच्छता राखणं सोपं होतं आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. यामुळे समाजामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. रासायनिक क्लिनर्सच्या तुलनेत बायो क्लिन्झरचे फायदे अधिक स्पष्टपणे दिसून येतात. रासायनिक क्लिनर्स तात्काळ परिणाम देतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक असतात. ते पाण्यात मिसळल्यानंतर जलचर प्राण्यांवर परिणाम करतात आणि पर्यावरणात साचून राहतात. या उलट बायो क्लिन्झर पूर्णपणे जैवविघटनशील आहेत आणि पर्यावरणात सहज मिसळतात. बायो क्लिन्झरचा वापर केल्यानं शाश्वत विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जातं. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. बायो क्लिन्झर या संकल्पनेत कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक बचत या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे, त्यामुळे तो शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून उपयुक्त उत्पादन तयार करण्याची ही एक उत्कृष्ट पद्धत आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झरचा वापर हे त्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे. शेवटी असं म्हणता येईल की बायो क्लिन्झर हा केवळ एक उत्पादन नसून तो एक विचार आहे निसर्गाशी सुसंगत राहण्याचा, संसाधनांचा योग्य वापर करण्याचा आणि भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा. त्यामुळं या संकल्पनेचा स्वीकार करून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: FM बँडच्या 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर

0: केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आशा भोसले आणि रवींद्र जैन यांच्या स्वरात नाधो महानूर यांची रचना श्रोतेहत्तेच आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोते आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगळे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे.

आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते, आत्ताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
4: बेटा,
3: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
4: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
5: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
3: कुठे
5: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
3: आरबीआय सांगते
6: जाणकार बना, सतर्क राहा.
1: FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकतात. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या केंद्रावरून. तत्पूर्वी ऐकूया

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन निर्णय आणि संविधान यांच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी कालपासून आंतरवाली सराटी इथं सुरू केलेलं उपोषण मध्यरात्री स्थगित केलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मंत्री पाटील यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. दिलेल्या इशाऱ्यानुसार जरांगे हे रस्त्यालगत बाज टाकून भर उन्हात उपोषणाला बसले होते. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जातवैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांबाबतचा मसुदा सादर केला. येत्या मंगळवारपर्यंत शासन आदेश काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना हद्दीतल्या न्हावा परिसरात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही तरुणांनी भर उन्हात अर्धनग्न होऊन जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तर लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या पळशी इथं आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केलं आहे. हा नियम उद्या 1 जूनपासून 30 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चव्हाण काल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा देऊन निवृत्त झाले. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 134वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर प्रसिद्ध केला जाईल. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये काल तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं संस्थेनं सांगितलं आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचं मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. ही कागदपत्रं अजूनपर्यंत न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ती मिळाल्यावर लगेच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्रं सादर न करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे भेसळयुक्त दारू प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभागातल्या 9 आणि राज्य उत्पादन

0: शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान याच प्रकरणी मुंबईत भिवंडी इथल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर काल धाड टाकून मिथेनॉलचा 5,929 किलो साठा जप्त करण्यात आला. पुणे प्रकरणातल्या दारूमध्ये वापरण्यात आलेलं मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निच्चांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आलं आहे. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात पाण्याच्या अंतिम प्रयोगशाळा चाचण्या होणार आहेत. त्यानंतर लवकरच शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा सुरू केला जाईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागातल्या 8 आगारातील चालक, वाहक, यांत्रिक तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उद्या 1 जून रोजी प्रातिनिधिक स्वरूपात आगार पातळीवर सत्कार करण्यात येणार आहे. बीडच्या विभागीय कार्यालयात 25 वर्ष विना अपघात सेवा केल्याबद्दल 6 चालकांचा तसंच 260 दिवस विना अपघात सेवा करणाऱ्या 557 चालकांना रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पेट्रोलियम कंपन्यांनी जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी ग्वाही दिली असा सरळ 2 गेममध्ये पराभव केला. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचं आव्हान संपूर्ण. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर इथं नालेसफाईचं काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई कामांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचं दिसून आलं. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 41.9 सेल्सिअस, बीड 41.5, छत्रपती संभाजीनगर इथं 39.9 तर धाराशिव इथं 39.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. आणि आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:20 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा, 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त नकार तंबाखूला स्वीकार जीवनाला हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. निवेदन आहे मदालसा कानडे यांचा आणि सादरकर्ते नयन पवार. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली

वृत्तपत्रावरून सहक्षेपित होईल. सकाळी 10 वाजता गीतगुंजन मराठी चित्रपट गीतांचा आपण आस्वाद घेणार आहात. 10:30 आणि दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीत

0: श्रोते हो, आज 11 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल आणि त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्याबरोबरच या कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी महाराष्ट्राच्या प्रसारणात मुंबई केंद्रावरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, 1:05 गीत बहार, 2:30 विविध भारतीचा एक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5:30 युववाणी युवकांसाठी कार्यक्रम, 6:30 गंमत जम्मत बालमित्रांसाठी कार्यक्रम. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तन, रात्री 8 वाजता मन की बात या कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून, 8:35 भावधारा, 9:30 अनुगुंज आणि रात्री 10 वाजता रविवासरी अखिल भारतीय संगीत सभा. श्रोते हो, हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण जाणून घेतली.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 35 4985.

0: FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर. AR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवरही श्रोते हो. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: आपली मराठी
4: अभिजात मराठी.

श्रोते हो नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञान

0: विश्वकोश याबाबत काम करते आणि मराठी विश्वकोश हे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाच्या धर्तीवर तयार झालेले आहेत यांच्या नोंदी प्रकाशनाचं कार्य ही संस्था करते. मागील भागात डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर यांच्याकडून आपण खंड 1 ते 5 यांची माहिती घेतली. आजच्या या भागात आपल्याकडे पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी जाणून घेणार आहोत. गायकवाड मॅडम, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
0: मॅडम, मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 हे कशाबाबत आहे, त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या श्रोत्यांना आपण करून द्यावा.
1: जसं आपण यापूर्वी पण पाहिलं की मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्रहक आहे, त्यामुळे खंड 6 ते 10 या खंडांमध्ये देखील आपण सर्व विषयांना सामावून घेतलेलंच आहे.
0: बरोबर.
1: जवळजवळ 100 विषय तरी आपण मराठी विश्वकोशाद्वारे वाचकांसमोर ठेवत असतो. तर या ज्या खंड 6 ते 10 आहेत याची एक थोडक्यात माहिती मी देते. म्हणजे खंड 6 आहे तो चेन सर एन्स्ट बोरिस ते डोळा या नोंदीपर्यंत आहे. तो 1977 प्रकाशित झाला आणि याच्यामध्ये 1141 नोंदी आहेत. खंड 7 हा आहे ड्युइसबर्ग भूगोलाची नोंद आहे, तिथून ते धरणगाव हे देखील भूगोलाचीच नोंद आहे. इथपर्यंत हा खंड पूर्ण केलेला आहे. तो 1977 प्रकाशित झाला आहे आणि याच्यामध्ये 897 नोंदी घेतलेल्या आहेत. खंड 8 हा आहे धरणे व बंधारे, तिथपासून ते नॉकशॉट पर्यंत याच्यामध्ये 773 नोंदी असून हा 1979 प्रकाशित झालाय. खंड 9 मध्ये आपण पौन चेरियू अपभ्रंश भाषा साहित्याची ही नोंद आहे, तिथून ते पहलवी साहित्य आशियाई भाषा साहित्याची नोंद आहे, इथपर्यंत तो खंड पूर्ण केला आहे. हा 1980 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 899 नोंदी समाविष्ट आहेत. आणि खंड 10 आहे तो पैकारा ते बंदरे स्थापत्य अभियांत्रिकीची नोंद आहे बंदरे, तर हा खंड आहे तो 1981 प्रकाशित झाला असून याच्यामध्ये 798 नोंदी आहेत. तर हे जे 6 ते 10 खंड आहेत हे सर्व खंड आहेत ते आपले आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखालीच पूर्ण झालेले आहेत.
0: अच्छा, म्हणजे त्यावेळेला तर्कतीर्थ होते आणि स्वतः त्यांनी यावर देखरेख केलेली होती. मॅडम, आता हे जे खंड 6 ते 10 आहेत तर यांच्यात महत्त्वपूर्ण अशा कोणत्या नोंदी आहे, म्हणजे आपल्या वाचकांना जर अगदी त्याला भेट द्यायची असेल आणि ती माहिती घ्यायची असेल विश्वकोशाच्या या खंडांविषयी, तर याच्यातल्या महत्त्वाच्या नोंदी कोणत्या आहेत?
1: आता आपण ओळीनं पाहायला गेलं तर खंड 6 मध्ये जसं मगाशी म्हटलं की चेन सन अन्स बोरिसपासून नोंद सुरू होतात. याच्यामध्ये विज्ञान विषयाच्या 462 आणि मानव्य विषयाच्या 679 नोंदी आहेत. याच्यामध्ये छंदोरचना ही एक अत्यंत सुंदर नोंद आहे. छंदोरचना म्हणजे पद्यरचना आहे. हल्ली आपण अभ्यासक्रमातही पाहतो की मुलांना पहिलीपासूनच कविता करण्याचा छंद लागलेला असतो, तर तो कुठेतरी शास्त्रीय पद्धत त्याला मिळावी यासाठी आपण ह्या नोंदीकडे नक्की पाहू शकतो. या नोंदीमध्ये आहे ते आपण वैदिक छंदोरचनापासून ते इंग्रजी छंदोरचना इथपर्यंत उपशीर्षकाद्वारे ही नोंद पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये संस्कृत प्राकृत अपभ्रंश आहे किंवा मराठी छंदोरचना आहे या संदर्भातली माहिती देखील आपण त्या त्या ठिकाणी त्यातील पद्यरचना कशाप्रकारे असते जसं अलंकार आहेत वगैरे याबद्दलची माहिती देखील त्या नोंदीमध्ये घेतली आहे. एकूण जवळजवळ 11 पृष्ठांची ही नोंद केलेली आहे. त्याचबरोबर छोडो भारत आंदोलन ज्याविषयी आपल्याला शालेय पुस्तकात देखील धडे आहेत, तर ही माहितीसाठी अधिक माहिती मिळावी या विषयासाठी तर त्यासाठी आपण हा खंड रेफर करू शकतो. छोडो भारत आंदोलनाविषयी आपल्याला तिथे अधिक माहिती मिळू शकते. पुन्हा आता आपण पाहतोय की जलसंधारणाबद्दल आपण फारच अवेअर झालेलो आहोत, कारण पाण्याचं जे संकट आपल्यावर येत आहे त्यानुसार, तर या खंडामध्ये आपल्याला जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचं संरक्षण कसं करावं, त्याचं संवर्धन कसं करावं आणि उपयुक्ततापूर्ण असं फायदेशीर व्यवस्थापन कसं केलं जावं याविषयीची माहिती आपल्याला जलसंधारण या नोंदीमध्ये पाहायला मिळते. हे झालं खंड 6 बद्दल.
0: खंड 7 मध्ये काय विशेष नोंदी आहेत?
1: माझ्या आवडीची नोंद म्हणाल तर खंड 7 मध्ये तटबंदी ही युद्धशास्त्रातली एक नोंद आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन तटबंदी कशी केली गेली होती इथपासून ते आधुनिक तटबंदीचे नमुने इथपर्यंत त्याच्यामध्ये माहिती कव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1977 हा खंड प्रकाशित झाला होता पण तरी देखील त्यामध्ये माहिती अगदी अद्ययावत असल्याप्रमाणे आहे. आणि ही नोंद पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये विविध चित्रांची देखील दिलेली आहेत की तटबंदी कशा प्रकारे असते.
0: हो, कारण आधुनिक मुलांना ते कळलं पाहिजे,
1: त्यामुळे त्यामध्ये आपण चित्र घेतलेलं आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, त्यावेळेसचे जे काही नकाशे होते ते देखील आपण त्या नोंदीमध्ये घेऊन पूर्ण केलेले आहेत. फिलग्री वर्क म्हणून एक नोंद आहे जी तारकामाची आहे, उपयुक्त कलासाठी आहे, तर त्या नोंदीचा सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे या खंडामध्ये.

0: करते. पुन्हा बऱ्याच जणांना धर्माविषयी फार असतं की अगदी छोट्यातल्या छोट्यांची पण माहिती मिळावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते. मग त्यामध्ये ज्याला आपण देवळांचा कारागीर म्हणतो, ज्याने इंद्राचं वज्र तयार केलं किंवा बृहस्पतीसाठी ज्याने लोखंडाची कुऱ्हाड तयार केली, असा त्वष्टा नावाचा जो एक कारागीर आहे त्याची देखील नोंद आपण या खंडात घेतली आहे, जी धर्माच्या अनुषंगाने घेण्यात आलेली आहे.
1: मॅडम, आता तुम्ही सातव्या खंडाचं सांगितलं, असंच आठव्या खंडामध्ये कोणत्या विशेष अशा नोंदी आहेत?
0: आठव्या खंडातील सर्वात महत्त्वपूर्ण नोंद म्हणजे नोबेल पारितोषिक. तर ही नोबेल पारितोषिक नोंद आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीने असेल. आणि यामध्ये नोबेल पारितोषिका कशी दिली जातात, म्हणजे नोबेल यांनी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये या पारितोषिका संदर्भात काही तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, त्याची निवड कशी करण्यात यावी अशी उपशीर्षकं आपण घेतलेली आहेत, आणि त्या पारितोषिकाचे स्वरूप, त्याची पात्रता काय असावी आणि हे पारितोषिक वितरण समारंभ कसा केला जावा, कुठे केला जावा, या संदर्भातील माहिती देखील आपण या नोंदीमध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये काय केलं, आपण 1901 पासून ते खंडाच्या प्रकाशनापर्यंत, म्हणजे 1977 हा खंड प्रकाशित झाला म्हणून तोपर्यंत त्या शास्त्रज्ञाचे नाव, त्याला जेव्हा पारितोषिक मिळाले तेव्हाचं वर्ष, तो कोणत्या देशाचा आहे ते देशाचं नाव, आणि त्याने जे काही कार्य केले आहे त्याला कोणत्या कार्यासाठी पारितोषिक मिळालेले आहे नोबेल पारितोषिक, असे मुद्दे घेऊन आपण एक टेबल तयार केलेला आहे. आणि 1901 ते 1977 प्रत्येक शास्त्रज्ञाचं नाव, त्याचे कार्य, त्याला मिळालेलं पारितोषिकेचं वर्ष, हे सगळं आपण एका दृष्टिक्षेपात बसतात त्या टेबलमुळे. जसं उदाहरण पाहिलं तर 1901 विल्यम रॉन्टगेन यांना जर्मनीचे आहेत, त्यांना भौतिकी विषयासाठी क्ष किरणांचा शोध याकरिता नोबेल पारितोषिक मिळालेले होते. त्यामुळे ही एक नोंद अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर नभोनाट्य ही नोंद देखील आपल्याला या खंडामध्ये पाहायला मिळेल की रेडिओवरून प्रकाशित केला जाणारा जो एक नाट्य प्रकार आहे नभोनाट्य, तर ती नोंद देखील आपल्याला या आठव्या खंडामध्ये पाहायला मिळू शकते.
1: अच्छा, आणि नवव्या खंडातल्या महत्त्वपूर्ण नोंदी कोणत्या आहेत?
0: नवव्या खंडामध्ये एक मानसशास्त्राची नोंद आहे, परपीडन व स्वपीडन विकृती म्हणून. बऱ्याचदा कसं होतं, असं जेव्हा आपण बाहेर वाचन करायला जातो तेव्हा ते तितकंसं व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे शब्द बऱ्याचदा मुलांनी वाचावेत की नाही इथपर्यंत आपण विचार केला जातो. पण जेव्हा मराठी विश्वकोशामध्ये वाचक वाचनासाठी येतो तेव्हा तिथे वाचकाच्या सर्व वर्ग लक्षात घेऊन नोंद लिहिलेली असते, म्हणजे कुठेही अश्लीलता वाटणार नाही अशा प्रकारे त्या नोंदीतील सर्व शब्द शास्त्रीय पद्धतीने घेऊन ती जी संकल्पना आहे मानसशास्त्राची ती अगदी पूर्ण केलेली आहे लेखकाने. त्यामुळे परपीडन व स्वपीडन विकृती अशी एक मानसशास्त्राची नोंद आपण त्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पतंग आहे, वनस्पतीशास्त्राची आहे, पौन पेरुई अपभ्रंश भाषा साहित्याची नोंद आहे, ती देखील नोंद आपण नवव्या खंडामध्ये पूर्ण केलेली आहे.
1: शेवटचा दहावा खंड,
0: दहावा खंड याच्यामध्ये आपण पोवाडा मराठी भाषा साहित्यातली नोंद आहे. त्यानंतर या खंडामध्ये प्रामुख्याने प्राणी विज्ञानाच्या नोंदी अतिशय आलेल्या आहेत, म्हणजे प्राणी सृष्टी आहे, त्यांचे संघ आहेत, प्राणी वर्ग आहेत, त्यांचं संचलन, स्थलांतरण, सामाजिक जीवन याविषयीची सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर प्रोबिट विश्लेषण हे जे एक प्रामुख्याने जीवविज्ञानातील संशोधनाचा वापरण्यात येणारा एक प्रकार आहे, सांख्यिकीय पद्धत आहे, जीवविज्ञानातील संशोधनात ही जास्त प्रमाणात वापरण्यात येते, त्याविषयीची माहिती देखील आपण या नोंदीमध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्र ती नोंद आहे, पशुवैद्यका संदर्भातल्या नोंदी आहेत, म्हणजे आता बऱ्याचदा आपण बघतो की ब्लॅक क्वार्टर असं एक आजार आहे फऱ्या रोग म्हणून, तर त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, काय प्रतिबंध केले पाहिजेत, रोग निदान म्हणजे नक्की झालं आहे ते लक्षणांपासून ते त्याच्यावर होणाऱ्या प्रतिबंधापर्यंत उपायांपर्यंत या नोंदीमध्ये आपण माहिती दिलेली आहे.
1: मॅडम, हे 6 ते 10 खंडातल्या महत्त्वपूर्ण नोंदींविषयी आता तुम्ही सांगितलं, परंतु आता या खंडांचं वाचन आपण जेव्हा करतो आणि इतका त्याचा आवाका मोठा आहे, तर मग हे वाचन करताना आपल्याला काय लक्षात मुद्दे घेऊन ते वाचन करणं अपेक्षित असतं?
0: बऱ्याचदा आपण एखादी नोंद वाचत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या नोंदीची पण क्युरिओसिटी असते की हे पण मला तिथे वाचायला मिळेल का. जसं आता प्रभात फिल्म कंपनी ही एक नोंद आहे, चित्रपट सृष्टीची आहे, जेव्हा आपण ही नोंद वाचत असतो तेव्हा अनेक नाटककार आहेत वगैरे त्यांची माहिती आपल्याला यात मिळेल का, तर ती आपल्याला तिथेच कळते, म्हणजे एक प्रकारे हायपर लिंकिंग आपण म्हणतो, तर ते तिथे कव्हर केलं जातं. म्हणजे मास्तर कृष्णराव जेव्हा आपण वाचत असतो तिथे पोकळबाणाने तिथे दाखवलं जातं की मास्तर कृष्णराव, म्हणजे मला तिथे लक्षात येतं की ही देखील नोंद याच्यामध्ये आहे, की मला ही नोंद देखील कुठेतरी वाचायला मराठी विश्वकोशामध्ये कुठेतरी वाचायला मिळणार आहे. किंवा अनंत काणेकर असतील त्यांची नोंद देखील तसंच होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की एकच शब्द असतो परंतु वेगवेगळ्या अर्थाने घेतलेला असतो. जसं पतंग, आता पतंग म्हणलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा ते खेळण्यातला पतंग असतो, उडवणारा तो येतो, पुन्हा पतंग जे आहे ते कीटक पण आहे आणि पतंग नावाचा एक वनस्पती पण आहे ती. तर

0: त्यावेळेस कसं होतं की ते नोंदी आपण घेत असताना पतंग एक, पतंग दोन, पतंग तीन अशा प्रकारे ह्या नोंदी आपण घेत असतो. मग पतंग एक म्हणजे जेव्हा जी नोंद सर्वप्रथम आपल्याला लक्षात येते की पतंग म्हणलं की खेळातला, मग खेळ व मनोरंजन असा त्याच्या पुढे विषय दिला जातो. त्यानंतर पतंग दोन कीटक विज्ञानातील नोंद येते, पतंग तीन आहे ते वनस्पती विज्ञान, आणि मग जपान वूड ट्री म्हणजे वनस्पती विज्ञानातली ती नोंद आहे. अशा प्रकारे आपण जर का एकाच नावाने आलं तर त्याच्या पुढे एक, दोन, तीन असे आकडे देऊन त्या सर्व नोंदी त्याच्यामध्ये घेत असतो.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती आपल्याला मिळते, किंवा मराठी भाषेशी जे संबंधित नाही किंवा आहेत त्यांनाही ती सखोल मिळते, प्राथमिक माहिती पण मिळते. आणि त्यांनी जर ह्या आपल्या विश्वकोशाच्या वेबसाईटला भेट दिली तर त्या व्यक्तीला सगळी माहिती आपल्या या मराठी विश्वकोशाच्या खंडांमधून प्राप्त होईल. तर श्रोत्यांनी नक्कीच त्या साईटला तुमच्या भेट द्यायला
0: पाहिजे. मराठी विश्वकोशाचे 21 खंड प्रकाशित आहेतच, परंतु आपले हे सर्व खंड आपल्या साईटवर marathiviswakosh.org.in या साईटवर देखील आपल्याला विनामूल्य आकार विल्हे देखील पाहायला मिळतील, किंवा आपण एखाद्या नोंदीचं नाव तिथे सर्चमध्ये टाकलं तर तशी देखील ती नोंद आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मी श्रोत्यांना, महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञांना विशेष करून विनंती करेन की आपण नोंदी एकदा तरी वाचाव्यात. आपल्या विषयातील विषयाप्रमाणे त्या नोंदींमध्ये जर काही अद्ययावती करण्याची आवश्यकता असेल तर आपण नक्की आम्हाला संपर्क साधावा. आमच्या तज्ज्ञ मंडळाकडून त्याच्यावर विचारविनिमय होऊन त्या माहितीचा अंतर्भाव करण्यात येईल. आता सध्या पहिल्या खंडाचं काम सुरूच आहे अद्ययावतीकरणाचं, तर मी श्रोत्यांना नक्कीच अशी विनंती करेन की त्यांनी एकदा तरी वाचून आपली मतं कळवावीत.
1: आज मराठी विश्वकोश खंड 6 ते 10 याविषयी माहिती देण्यासाठी पल्लवी गायकवाड, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आल्या होत्या, आणि त्यांनी आपल्याला अतिशय रंजकपणे ही माहिती दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या मताचा नक्कीच आम्ही आदर करू. आपण कृपया या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधा, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: श्रोते हो, 7:40 झाली आहेत. भावतरंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.

0: श्रीकांत पारगावकर आणि अश्विनी सराफ यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची रचना श्रोते होतच आपण ऐकली. संगीत दीपक पारेकर यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: संजय जट्टू यांच्यातर्फे जनहितार्थ जारी. व्हॉट्सअप संपर्क 8007990262.
1: श्रोते आपण ऐकत आहात भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: योगिता गोडबोले यांच्या आवाजात इंदिरा संत यांची रचना श्रोते हो, तसं आपण ऐकली. संगीत सुभाषचंद्र कुलकर्णी यांचं होतं.
1: मी आज जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि समाजाच्या हितासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचं सेवन करणार नाही, तसंच इतरांनाही तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करीन. मी गुटखा, मावा, खैनी, बिडी, सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना नकार देण्याचा संकल्प करते. मी माझ्या घराला, कार्यक्रमस्थळाला आणि परिसराला तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. तंबाखूमुळे होणारे कर्करोग, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार याविषयी जनजागृती करण्यासाठी सक्रिय सहभाग घेईन. निरोगी जीवन, तंबाखूमुक्त जीवन हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोच

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
2: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

सात्विक सैराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. भारतीय सशस्त्र दलं सर्वोच्च कार्यवाहीसाठी सज्ज आहेत. परिस्थितीनुरूप लष्करी कारवाईची गरज भासली तर ऑपरेशन सिंधूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कराची सज्जता असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल केलं. पुण्यातील एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा काल पार पडला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. या समारंभाला संबोधित करताना जनरल द्विवेदी बोलत होते. ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारत कोणत्याही चिथावणीला अचूक आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. देशासमोरील नव्या सुरक्षिततेच्या आव्हानांना कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा याचा आदर्श ऑपरेशन सिंधूरनं प्रस्थापित केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना व्यवसाय कुशलता, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेचा सर्वोच्च मापदंड कायम राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान काल सेवानिवृत्त झाले. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून त्यांच्या गौरवशाली कार्यकाळाची काल सांगता झाली. तिन्ही दलांकडून मानवंदना स्वीकारून सेवेतून निवृत्त होणं ही अभिमानाची सन्मानाची बाब असल्याचं जनरल चौहान यांनी नमूद केलं. 4 दशकांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेच्या काळात त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदकांसारख्या सन्मानानं गौरवण्यात आलं. शेतीमधील खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशव्यापी खेत बचाव अभियान राबवण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत या अभियानाच्या तयारीसंदर्भात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितलं. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर योग्य सल्ला देणं, पंचायत स्तरावर सक्रिय सहभाग आणि विविध योजनांचे लाभ थेट गावापर्यंत पोहोचवणं या बाबींवर या अभियानात लक्ष केंद्रित असेल. भारतात वार्षिक अंदाजे 60 दशलक्ष मेट्रिक टन खतं वापरली जातात. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर खतांचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यापैकी 500 LMT पेक्षा अधिक खतांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर केलं जातं आणि उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांसाठी कृषी विज्ञान केंद्रांना मुख्य समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका देण्यात आली आहे. 1600 अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच खतांचा वापर प्रमाणापेक्षा अधिक करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी 500 विशेष पथकं गठीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून मन की बातच्या 134व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता याचं थेट प्रसारण होईल. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर राहिली आहे. वित्त मंत्रालयाच्या 2026 मासिक आर्थिक आढाव्यानुसार देशाची परकीय चलन गंगाजळी समाधानकारक पातळीवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कठोर होत चाललेली आर्थिक परिस्थिती आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदावलेली वाढीची गती यामुळे जागतिक वातावरण अधिकच आव्हानात्मक बनलं असल्याचं आणि या बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरू शकतात असं या अहवालात नमूद केलं आहे. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील उलाढालीनं आपली मूळ गती कायम राखली असली तरी यावर्षी मार्च महिन्यात गाभा उद्योगांच्या निर्देशांकात 4.5% किरकोळ घट दिसून आली. किरकोळ महागाईच्या स्वरूपात मोजला जाणारा महागाईचा दबाव यावर्षी मार्चमध्ये 3.4% मर्यादित पातळीवर नियंत्रणात राहिला. आर्थिक व्यवस्थेतील उपलब्ध रोखीचं प्रमाण अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध असून बँक कर्जाच्या वाढीचा वेग स्थिर राहिला आहे. सरकारनं 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी कापूस आयातीवरील सीमा शुल्क तात्पुरतं माफ केलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं एका अधिसूचनेत सांगितलं की कापूस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण कापूस मूल्य साखळीचं हित अग्रस्थानी ठेवून हा निर्णय घेण्यात आला. कापसाच्या हंगामाव्यतिरिक्त या काळात लागू करण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे वस्त्रोद्योगासाठी

0: साठी कापसाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि युगांडामधील इबोलाच्या उद्रेकाला प्रतिसाद म्हणून प्रवासबंदी लादलेल्या किंवा सीमा बंद केलेल्या देशांना अशा उपाययोजनांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे मदत कार्यात अडथळा येऊ शकतो असं ते म्हणाले. एबोला उद्रेकाचं केंद्र असलेल्या पूर्व कॉंगोमधील बुनिया इथं भेट दिल्यानंतर ते बोलत होते. कॉंगोमध्ये एबोलाची 906 संशयित प्रकरणं आणि 223 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे, तर शेजारील युगांडामध्ये 9 बाधित रुग्ण आणि 1 मृत्यूची पुष्टी झाली आहे. या प्रादुर्भावामध्ये एबोलाच्या बुंदी बुग्यो प्रकाराचा समावेश असून त्यावर कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाही. तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. यावर्षीची संकल्पना आकर्षणाचा बुरखा फाडणं, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणं अशी आहे. तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी अंदाजे 80 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे आणि अतिरिक्त 13 लाख मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतात. भारतात तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी अंदाजे 13.5 लाख मृत्यू होतात. सौदी अरेबियामध्ये यावर्षी आयोजित खिताहमहू मिस्क समारंभात भारताच्या हज मिशननं 2 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. यात्रेकरूंच्या सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी सौदीच्या हज मंत्रालयातर्फे दरवर्षी दिले जाणारे लब्बैतुम पुरस्कार भारतीय हज मिशनला सर्वोत्कृष्ट हज समन्वय आणि संवाद या श्रेणीअंतर्गत प्रदान करण्यात आले. यावर्षी अंदाजे 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हज यात्रा पूर्ण केली. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दक्षिण कोरियाच्या जोडीचा त्यांनी 21-19 21-18 अशा गुणांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला जपानच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हिंदी पत्रकारितेची 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल नवी दिल्ली इथं पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंड याच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि प्रथम दिन आवरण प्रकाशित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात सांगितलं की हिंदी पत्रकारितेचा 200वा सोहळा भारताची चेतना, विचार आणि लोकजागृतीचा उत्सव आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा पिवळा बावटा जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात संपूर्ण राज्यात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि ताशी 40 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं प्रतिपादन. शेतीमध्ये खतांचा अतिरेक रोखण्यासाठी उद्यापासून 30 जूनपर्यंत देशभरात खेत बचाव अभियान. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक अनिश्चितता असतानाही भारताची आर्थिक कामगिरी भक्कम आणि स्थिर, वित्त मंत्रालयाचा अहवाल. हिंदी पत्रकारितेची 200वी शताब्दीनिमित्त पहिलं हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तंडच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत समन्वित रूपक.
2: प्रसारित करीत आहोत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वयित रूपक. तंबाखूची सवय तरी जीवनाचा अपव्यय. लेखन आणि निवेदन डॉक्टर दिलीप शिंदे. पात्र परिचय राहुल आत्राम. आई राजश्री मिरजकर. प्रशांत शंकर नरवाडे. संदीप दिनेश कवडे. निर्मिती सहाय्य मधुकर गजवारे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम. ऐकूया तर समन्वयित रूपक. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी सुरुवातीला क्षणिक आनंद देते पण हळूहळू संपूर्ण आयुष्य पोखरून टाकते, ते म्हणजे तंबाखू सेवन। श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो। या दिवसाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे। तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा।

0: जागृती करणे नाही तर प्रत्येकाला आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणे हा आहे. तंबाखू, मग तो गुटखा असो, सिगारेट, बीडी किंवा मावा, शरीराला आतून पोखरून कमकुवत करतात. कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यासारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देणारे हे व्यसन अनेक कुटुंबांचे सुख हिरावून घेत आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. विशेषत तरुण पिढी दिवसेंदिवस या व्यसनात अडकत आहे. त्यांना सावरायला हवंय.
1: अरे राहुल, तू पानटपरीवर काय करतोयस? हां, मला वाटलंच तू पुडी खाण्यासाठी चाललेला असेल. थांब, आता मात्र आईकडे जावं लागेल.
2: अरे अरे, एक पुडी दे ना पटकन, काय टाइमपास करतोय?
1: अरे राहुल, अरे कितीदा सांगितले तुला ह्या पुड्या खाऊ नकोस, पण ऐकत नाहीस. तुला तंबाखू खाण्याचं आता व्यसनच लागलं बेट्या.
2: अरे तसं काही नाही यार, व्यसन वगैरे काही नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून खातोय.
1: अरे कसली मजा! अरे ही सवय व्यसनात बदलत आहे तुझ्या. या व्यसनाने कितीतरी जणांचे दररोज प्राण जात आहेत रे, आणि हे तुला व्यसन जडले आता. हे मित्रा, तू मान्य कर आणि हे तंबाखू खाणं सोड आता. बघ, तुझा खोकला किती वाढतोय आता, नक्कीच तू आजारी आहेस. बघ,
2: जाऊ दे, तू आता जास्त काही मला शिकू नको यार. चल चल, आपण घरी जाऊया, मला ना थोडीशी बेचैनी वाटत आहे.
3: राहुल, अरे का खोकलतोयस तू?
1: काकू बघा ना, हा ऐकतच नाही हो.
3: काय रे, काय झालं?
1: काकू तुम्हाला कसं सांगू, आहो आहो हा तंबाखू खातोय.
3: होय प्रशांत, खरं सांगू का, हे माझ्या लक्षात आले बरं, पण याला विचारलं तर हा खात नाही म्हणतो आणि बाहेर जाऊन चोरून खातो. अरे एवढंच नाही रे, परवा तर ना तुला काय सांगू, मला याच्या खिशामध्ये सिगारेट सापडली बघ.
1: अरे बापरे, असं आहे. काकू याला आता दवाखान्यात न्यायला हवं बघा, याचा खोकला वाढतोय आणि तंबाखूमुळेच हा वाढतोय.
3: राहुल चल बर, चल आपण आता दवाखान्यातच जाऊया.
2: राहू दे ग, त्या प्रश्नांचं काय ऐकू नकोस, काय काही होत नाही मला.
3: हा असं नाही ऐकायचं प्रशांत, तू असं कर बरं, फॅमिली डॉक्टरांना बोलव बरं.
1: हो काकू, लगेच बोलावतो.
4: राहुल, हा जीभ आ कर. थोडं खोकल. राहुल कधीपासून हे व्यसन जडलंय?
2: डॉक्टर साहेब, असं काही मला ठामपणे सांगता नाही येणार बरं का.
4: अर्थात तू खूप दिवसापासून सेवन करतोस तर? खरं तर मी फॅमिली डॉक्टर आहे. काकू तुम्ही असं करा, याला तज्ज्ञाकडे घेऊन जा, तेच योग्य उपचार करतील आणि सल्लाही देतील.
3: हो हो डॉक्टर साहेब.
1: काकू परवाच मी नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक कार्यक्रम ऐकला होता, त्या डॉक्टरांनी तंबाखूचे दुष्परिणाम या संदर्भात खूप छान माहिती सांगितली होती बघा, ती रेकॉर्डिंग सुद्धा मी करून घेतली, ऐकूयात का आपण?
3: हो ऐको बरं ती रेकॉर्डिंग.
5: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मृत्युंजय महिंद्रकर, नांदेड येथे गेल्या 30 वर्षापासून छातीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहे. या 30 वर्षामध्ये मी जे रुग्ण पाहत असतो त्यामध्ये प्रामुख्याने छातीच्या संबंधित सगळे आजाराचे पेशंट असतात, त्यामध्ये दमा असो, COPD असो, फुफ्फुसाचे कॅन्सर असो किंवा घशाचे कॅन्सर, अन्नलिकेचे कॅन्सर किंवा जठराचे कॅन्सर, लिव्हर किडनीचे आणि इतर आतड्याचे कॅन्सर, या सर्व कॅन्सरच्या प्रकारामध्ये आणि या दम्याच्या लोकांमध्ये मला एक प्रामुख्याने कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे तंबाखूचे सेवन. ते लोक एक तर तंबाखू सेवन म्हणजे खात होते किंवा बीडी किंवा सिगरेट ओढत होते. म्हणजे हे जे काय आजार आहेत, ज्या आजारामध्ये आजारी लोकांना सगळ्यात मुख्यतः व्यसन जे होतं ते कॉमनली तंबाखूचं होतं. आता

0: म्हणता की साहेब तंबाखूचं व्यसन कसं म्हणता येते, दारूचं व्यसन म्हणता येते? नाही, तसं नाही. तंबाखू सुद्धा एक व्यसनच आहे. आणि तंबाखू नाही भेटलं तर लोकांना बिलकुल त्यांना कसल्याच प्रकारचं काम सुचत नाही, त्यांचे डोकं काम करत नाही. त्यामुळे हे लोक सगळे त्याच्या व्यसनाधीन किंवा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि हे जो तंबाखूचं जो सेवन आहे किंवा धूम्रपान आहे, हे स्लो पॉयझन आहे. या स्लो पॉयझनमुळं हळूहळू आपल्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात की ज्या बदलांमुळं आपले रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तवाहिन्यामध्ये थर तयार होतात, आणि या थरांमुळं कालांतराने हृदयाचा आजार किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचा लकवा म्हणजे स्ट्रोक ही प्रकार सुद्धा घडतात. हायपर टेन्शन म्हणजे अतिरक्तदाब किंवा फुफ्फुसाचे आजार जसं दमा आहे, COPD आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, हे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार हे धूम्रपानानेच पेशंटला येतात. मग हा आजार समजा वेळीच जर आपण धूम्रपान सोडलं नाही तर त्या लोकांची फुफ्फुसं कामातून जातात. अगदी थोडंफार दोन पावलं तरी चाललं तर त्यांना धाप लागते, दम लागते. हे धूम्रपान सतत चालू ठेवलं तर त्यांचं हृदयसुद्धा वीक होऊन जाते आणि मग पेशंटचे हृदयसुद्धा निकामी होत जाते. धूम्रपानामुळे किंवा तंबाखूच्या सेवनानं सगळ्या रक्तवाहिन्या हळूहळू जाम होतात. आणि बर्जर्स डिसीज म्हणजे थ्रोम्बो अँजायटिस ऑब्लिटरस हा एक आजार त्यांना लागतो. या आजारामध्ये सगळ्या हातापायाच्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या जाम होतात आणि त्या ठिकाणी थर तयार होतो. आणि या थरांमुळं त्या हातापायाच्या बोटांना वगैरे रक्तप्रवाह मिळत नाही. आणि मग अशा ठिकाणी सगळे रक्तप्रवाह न मिळाल्यामुळे बोटं काळेनिळे पडणे किंवा पायच काळानिळा पडणे किंवा खूप सून पडणे आणि शेवटी कधी कधी सप्लाय न झाल्यामुळं ड्राय गँग्रीन होणे आणि मग कधी कधी बोटं तोडणे किंवा पाय पण तोडण्याची वेळ पेशंटच्या त्याला येऊ शकते. त्यामुळे हा जो तंबाखूचा प्रकार आहे हा खूप अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की आज नो टोबॅको डे निमित्त तुम्ही सर्व लोक आपापले जे काही जीवलग मित्र असतील किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरातले मेंबर असतील त्यांना तुम्ही आवर्जून त्यांच्याकडून तुम्ही शपथ घ्या आणि त्यांना सांगा की तंबाखू हा अत्यंत वाईट पदार्थ आहे, याच्यात आजपासून आपण सोडून देऊ. तुम्ही सर्व लोक त्यामध्ये त्यांना मदत करा, कारण तंबाखू सोडल्यावर एकाएकी पेशंटला खूप त्रास होतो. आम्हीच आमसारखे जे डॉक्टर लोक आहे आमच्या आम्ही त्यांना स्पेशल त्याचे टोबॅकोला रिप्लेसमेंट जे काय असतात ते तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, तुम्हाला आम्ही लिहून देऊ शकतो, जेणेकरून तंबाखू सोडणे सोपं जाईल. आणि तंबाखू सोडणे काहीच अवघड नाही आहे, फक्त मनाचा निर्धार पक्का करणं जरुरी आहे. तेव्हा मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की आजपासून मी आणि माझे सगळे मित्र, माझ्या घरचे मेंबर, जे कोणी तंबाखू खात असतील किंवा पीत असतील किंवा बिडी पीत असतील, सगळ्यांना मी पिऊ देणार नाही आणि त्यांना मी यापासून परावृत्त करेल आणि या भारताला तंबाखूमुक्त करून सुदृढ निरोगी भारत, बलशाली भारत करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
1: बघ राहुल, ऐकलंस ना? अरे तुझा चांगला जीव तू किती संकटात घालतोयस.
2: अहो अहो काकू, हे तंबाखूचं व्यसनच असं आहे की एकदा जडलं की सुटतच नाही बघा.
3: अरे तसं काही नाही, माणसाची इच्छा असेल ना तर अवघड काही नाही, एकदा त्याला परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
1: संदीप कधी आलास तू? संदीप, राहुलला ना मी सांगून सांगून थकले बाबा, तो काही ऐकत नाही माझं.
3: अहो काकू, अवघड काही नसते. माणसाला मृत्यू समोर दिसू लागला की तो काहीही करायला तयार होतो. काय रे राहुल, पटलंय ना माझं?
4: हो हो रे मित्रा, मला पण जगायचं आहे ना.
3: आता कसं? म्हणजे तुला तंबाखू सोडायची? तर
4: हो, आईने तुम्ही मित्रांनी सांगितल्यावर मी तंबाखू खायचं नाही असं अनेकदा ठरवलंय. पण
2: अरे पण कुठून आला त्यामध्येच?
4: अरे मित्रा, तंबाखू नाही खाल्लं ना तर मला कसं बेचैनी होते, शारीरिक विधी पण होत नाही.
3: यासाठी आपण मार्गदर्शन घेऊयात, तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरेल. आपण यासाठी डॉक्टरांकडे जाऊयात, तंबाखू कशी सोडायची हे ते व्यवस्थित सांगतील. डॉक्टर नमस्कार. हां आत येऊ. हा माझा मित्र राहुल, हा प्रशांत आणि

0: ह्या राहुलची आई आहेत.
1: नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार.
0: खरे तर आमची समस्या आहे ती राहुल बद्दल. तो तंबाखू खातो आणि तलप म्हणून मध्ये मध्ये सिगरेटही फुंकतो, पण त्याला याचा आता त्रास व्हायला लागला आणि त्याची हे व्यसन सोडायची इच्छा पण आहे. प्लीज तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना.
2: नमस्कार, मी डॉक्टर मोहित सोलापूरकर. मी एक मानसोपचार तज्ञ आहे. जसं की सर्वजण जाणताच की 31 मे हा दिवस नो टोबॅको डे म्हणजे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून ओळखला जातो. हजारो लोक वेगवेगळ्या दिवशी आता तंबाखू किंवा सिगारेटीला पूर्णपणे रामराम ठोकायचा असा संकल्प सोडतात. आमच्या क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचा नेहमी एक कॉमन प्रश्न असतो की 10 सिगारेटी 20 सिगारेटी किंवा जो काही आकडा असेल तो आकडा हळूहळू कमी करत करत आणणं त्यांना जमत नाही आणि अचानक सिगारेटी बंद पाडल्यास, अचानक सेवन शून्यावर आणल्यास काही दुष्परिणाम होतील का काय अशी त्यांच्या मनात शंका असते, भीती असते. आमच्या परिभाषेत एक संज्ञा आहे, त्याला म्हणतात कोल्ड टर्की. म्हणजे कोणताही आकडा असो, कितीही सिगारेटी असो, त्या सिगारेटी एका झपाट्यात शून्यावर आणणं नेहमीच फायदेशीर असतं. शून्यावर व्यसन आणल्यास कुठल्याही प्रकारचा गंभीर किंवा सिरियस शारीरिक दुष्परिणाम होत नाही. किरकोळ काही लक्षणं दिसून येतात, ती शारीरिक आणि मानसिक पातळींवर असतात. अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, चिडचिड होणं, कामामध्ये लक्ष न लागणं, सिगारेटीची तलप किंवा इच्छा खूप तीव्र होणं, झोप न लागणं, ही सारी लक्षणं आपल्याला दिसून येऊ शकतात. एक पहिला दिवस ते 3 आठवड्यापर्यंत ही लक्षणं दिसून येतात, पण एकदा का 2 ते 3 आठवडे उलटले की मग व्यसनांपासून माणूस मुक्त झाला असा आपण नक्कीच शिक्कामोर्तब करू शकतो. जेव्हा ही तलब खूप जास्त येते, जेव्हा खूपच जास्त अस्वस्थ वाटतं, तेव्हा आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो याला आमच्याकडे 4 डीजचा फॉर्म्युला आहे. 4 डी. पहिला डी आहे ड्रिंक वॉटर. सिगारेटची तलब असली तर कदाचित ती तहान असू शकते किंवा भूक असू शकते, पण ती जी तलब आहे ती तलब दूर करण्याकरता 2 मोठे ग्लास थंड पाणी हळूहळू पिणं किंवा बडी सोप किंवा तत्सम पदार्थ चघळणं, च्युईंगम चघळणं, हा एक त्याच्या मागचा एक साधा उपाय असू शकतो. दुसरा डी आहे डीप ब्रेथ. तलब खूप जास्त निर्माण होते तेव्हा लांब श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं फायदेमंद असू शकतं. तिसरा डी आहे डिस्ट्रॅक्ट. जेव्हा सिगारेटीचे किंवा तंबाखूचे विचार मनात भंडावून सोडतात तेव्हा मन अशा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं की ते विचार येण्यास थारा चुरणार नाही. म्हणजेच जितकं जास्त होईल तितकं जास्त प्रमाणात कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करायचा आणि या उपरही जर ती इच्छा, तो आवेग जर कंट्रोल करता आला नाही तर डिले नावाची एक टर्म आहे. म्हणजे एखाद्याची दररोज सिगारेटीची 6 वाजताची वेळ असेल तर ती 2 तासानं समोर ढकलायची 8 वाजेपर्यंत आणि तेवढ्या वेळात त्या माणसाचा तो निश्चय नक्कीच अजून दृढ होण्यास मदत होते. या उपरही जर अस्वस्थ वाटणं, हुरहुर वाटणं, बेचैन वाटणं कमी नाही झालं तर मानसोपचार तज्ञांची तुम्ही भेट घेऊ शकता. अस्वस्थता बेचैनी कमी करण्यासाठी काही औषधं असतात, ती औषधं नक्कीच मदत करतात. पण कधी समजा एखादा आठवडा 0 सिगारेटीवर गेला आणि नंतर एखादी सिगारेट घेण्यात आली तर तो निश्चय ढळू न देता एका सिगारेटीवरच थांबणं आणि नंतर पुन्हा 0 वर येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांमध्ये होतं काय की आपल्याच्यानं हे व्यसन सुटणं अशक्य आहे अशा भीतीनं किंवा अशा फ्रस्ट्रेशननं परत सिगारेटी भरभर जास्त प्रमाणात सेवन केल्या जातात आणि जो व्यसनमुक्त होण्याचा जो निश्चय असतो तो निश्चय अपुरा पडतो. त्यामुळे एक ना एक दिवस आपण नक्कीच 0 वर येऊ शकू आणि ही जी किरकोळ अस्वस्थ वाटणं, निराश वाटणं किंवा हुरहुर वाटणं ही लक्षणं औषधांद्वारे आणि साध्या या उपायांद्वारे दूर करता येतात आणि सिगारेट मुक्त 100% होता येतं हा विश्वास मनात कायम ठेवणं नक्कीच फायदेमंद राहील. धन्यवाद.
0: धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमचा हा सल्ला राहुल नक्कीच ऐकल. ऐकणार ना राहुल?
1: हो डॉक्टर, मला आता आत्मविश्वास आला आहे. मी नक्कीच तंबाखू सोडणार.

0: शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर जगदीशचंद्र वठार यांच्याशी. डॉक्टर नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं दोघांचंही स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज जागतिक तंबाखू मुक्त दिन आहे आणि 31 मे हा दिवस त्यासाठी आपण साजरा करतो, तर हा का साजरा केला जातो आणि हा साजरा करण्याला सुरुवात कधीपासून झाली?
1: जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू मुक्त दिवस किंवा जागतिक तंबाखू निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि तंबाखू सेवन सोडण्यासाठी प्रोत्साहन देणे. आणि भारतात दरवर्षी लाखो लोक तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यासाठी आपण हा दिवस युजली साजरा करतो.
0: पण याची सुरुवात कधीपासून झाली?
2: 1988 जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 31 मे दरवर्षी हा तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सुरुवात केलेली.
0: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर तंबाखू सेवनाचं प्रमाण किती आहे?
1: आपल्याकडे तंबाखू हे खूप प्रमाणात याचं सेवन केलं जातं. तंबाखू ही विविध फॉर्ममध्ये खाल्ली जाते, म्हणजे जसं की तंबाखू ही ओढली जाते आणि तंबाखू ही रॉ फॉर्ममध्ये खाल्ली जाते, जसं की तंबाखू आणि चुना ह्याची गोळी करून खाल्ली जाते. तंबाखू ही बिडी, सिगारेट, चुट्टा, हुक्का आणि हुक्का पार्लर आपण पाहतो यामध्ये ओढली जाते. आणि तंबाखू ही गुटखा, खैनी, मावा, पान मसाला यामध्ये खाल्ली जाते. आपण मराठवाड्यात जर का पाहिलं तर तंबाखू आणि चुना ह्याची गोळी करून तासन तास गालामध्ये ठेवून त्याचं सेवन केलं जातं. विशेषतः तरुणांमध्ये आणि कामगार वर्गांमध्ये तंबाखूचं सेवनाचं प्रमाण हे चिंताजनक आहे. आणि भारतामध्ये तोंडाच्या कर्करोगाचं सर्वाधिक प्रमाण आढळून येतं, कारण अंदाजे दरवर्षी साधारण 1.5 लाख नवीन तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात. आणि जागतिक स्तरावर हे प्रमाण साधारण 3.5 लाख ते 4 लाखांपर्यंत आहे. विशेष म्हणजे जगातील तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी जवळपास 1/3 रुग्ण हे भारतात आढळतात. आणि यामागचं प्रमुख कारण म्हणजे तंबाखू, गुटखा आणि मावा सेवन हे आहे. अनेकदा मित्रपरिवार, ताणतणाव, फक्त सवय म्हणून तंबाखू खाण्याची सुरुवात होते आणि नंतर त्याचं रूपांतर हे व्यसनात होतं. खूपदा आपण पाहतो की पालक हे त्यांच्या मुलांना गुटख्याचं पाकिट किंवा तंबाखूचं पाकिट आणण्यासाठी पैसे देतात, त्यामुळे मुलांना असं वाटतं की तंबाखू खाणं हे काही वाईट नाही. अनेकदा तर असं धक्कादायक आढळतं की म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांना पैसे देतात आणि सांगतात की दुकानात जा आणि एखादं गुटख्याचं पाकिट किंवा तंबाखूचं पाकिट माझ्यासाठी विकत घेऊन ये. त्याच्यामुळे मुलांवरती वाईट संस्कार होतात, त्यांना वाटतं की तंबाखू खाणं हे काही वाईट नाही. आणि त्याच्यामुळे तंबाखू खाण्याची सुरुवात ही बऱ्याचदा शाळांपासून किंवा घरांपासून होते. आणि जेव्हा ते मुलं तरुण होतात आणि ते तंबाखू खायला सुरुवात करतात,
2: उत्सुकता वाढतात मुलांमध्ये, म्हणजे आमचं वडील खातात, आमचं भाऊ खातात,
0: काय आहे आपण पण खाऊन बघूया,
2: खाऊ,
0: या उत्सुकतेपोटी पण बऱ्याच वेळा त्यांना व्यसन लागायची शक्यता असते. एक प्रश्न असा आहे की आता आपण बघतोय की तरुण वयातच याचं व्यसन आपल्याला दिसतंय समाजामध्ये, तर हे जर तरुण वयापासून तुम्ही तंबाखू सेवन किंवा बिडी, सिगरेट ओढायला लागलं तर एकूणच शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम नंतर दिसायला लागतात?
2: हिरडी रोग पण होऊ शकतात मॅडम, आणि बाकी ओरल कॅन्सर, प्री कॅन्सरस लिजन्स म्हणतो आपण, आणि ओरल सबमिकोस फायब्रोसिस जास्त प्रमाणात बघतो आपण. तोंड उघडायला येत नाही त्यांचा, जसं 3 बोट जरी टाकले आपण तो 3
0: म्हणजे गच्च आवळल्यासारखं
2: येस
0: तोंड त्यांचं,
2: तो ते प्री कॅन्सरस कंडिशन असतात ते, ओरल सबमिकोस फायब्रोसिस म्हणतो आपण. हे तरुणामध्ये जास्त दिसून येतात, हे बाजूचं पूर्ण मसल्स फायब्रोसिस होऊन जातात. तो बाकी ओरल मिकोज लिजन्स असतात शरीर वेगवेगळा, त्याचा दुष्परिणाम असतो. आणि बाकी म्हणजे शरीराचा पुपुसास झाला आणि हृदयविकार तेही वाढून जातात. आणि ओव्हरऑल बॉडी इज फॉर कार्सिनोजन असल्यामुळे कॅन्सरचं हे जास्त वाढून जातात शरीरात,
0: कर्करोगाचं शक्यता जास्त वाढते, दाट होते. या व्यतिरिक्त आणखी कुठले आजार दिसून येतात हे जे लोक व्यसनी होतात तंबाखूमुळे त्यांच्या शरीरामध्ये?
1: तंबाखूचा हा शरीरातील प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होतो, म्हणजे फक्त तोंडाचा कर्करोग होतो असं नाही तर फुफ्फुसाचा कर्करोग होतो, हृदयविकार होतो, स्ट्रोक होतो, श्वास घेण्यास रुग्णांना त्रास होतो,

0: ट्युबरक्युलॉसिस म्हणजे क्षयरोगाचा धोका वाढतो. जसं आता डॉक्टर जगदीशनी सांगितलं की मुख कर्करोग पूर्व लक्षणे दिसायला लागतात, त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयव हा अफेक्ट होतो. कारण रक्तवाहिन्या ज्या असतात त्या कडक टणक होतात, त्यामुळे तंबाखूमुळे शरीरातील प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होतात, आणि त्यामुळे तंबाखू सोडणं मला असं वाटतं अत्यंत आवश्यक आहे.
1: मॅडम, याच्यामध्ये काय काय घातक रसायनं असतात जे की सामान्य लोकांना माहीत नसतं आणि ते आपले सर्रास तंबाखू खातात, मावा खातात, गुटखा खातात, बिड्या ओढतात, तर त्यातनं काय घातक आपल्या पोटात जातं आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही.
0: तंबाखू जेव्हा ओढली जाते, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तंबाखू ही कच्ची खाल्ली जाते पानामध्ये टाकून, मावा, खैनी आणि तंबाखू चुन्याची गोळी करून, पण त्याशिवाय जेव्हा तंबाखू ओढली जाते, आता आंध्र प्रदेशामध्ये म्हणजे भारताच्या साऊथ भागामध्ये तंबाखू जेव्हा ओढतात तेव्हा तंबाखूचं जळतं टोक हे आतमध्ये ठेवलं जातं आणि तंबाखू ओढली जाते. तर त्याच्या
2: श्रीकाकुलमची डिस्ट्रिक्ट मध्ये ते कॉमन आहे,
0: रिव्हर्स स्मोकिंग सुट्टा. तर त्याच्यामुळे तयार होणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे टाळूचा कर्करोग होतो. म्हणजे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेचा जो आतला भाग असतो, तोंडाच्या आतील त्वचेचा भाग असतो, त्याचा कर्करोग तर होतोच, पण त्याशिवाय तंबाखूच्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सायनाइड, बेन्झीन, फॉर्माल्डिहाइड, निकोटीन, फिनॉल, पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बाइन्स, तंबाखू विशिष्ट नायट्रोझामाइन्स असे जवळपास 50 ते 60 विविध रसायनिक पदार्थ जे आहेत ते घातक रसायन, ते प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम करतात.
1: आत्ता आपण शाळा आणि कॉलेजमधल्या मुलांचा उल्लेख केला मॅडम, की तरुण पिढीमध्ये एक कुतूहल म्हणून हे व्यसन वाढलेलं दिसतं आपल्याला समाजामध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की मुलांनी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे?
0: आजकाल आपण पाहतो की सोशल मीडिया आहे, मित्रांचा प्रभाव आहे, स्टाईल आहे, आणि ह्याच्यामध्ये सोशल मीडिया फार परिणामकारक आहे. टी व्ही आहे, रेडिओ आहे, यूट्यूब आहे, तर ह्याच्यावरती जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या स्टाईल ज्या दाखवल्या जातात
1: जाहिराती,
0: सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या ज्या जाहिराती दाखवल्या जातात, त्याचा परिणाम हा तरुण पिढीवरती, लहान मुलांवरती खूप सारा पडतो. आता सिगारेटी, ई सिगारेटी, वेपिंग, ज्या टोबॅकोच्या ज्या कंपनीज आहेत त्या इतक्या प्रभावी ॲडव्हर्टाईज ह्या सगळ्या सोशल मीडियावर करतात, त्याचा परिणाम हा लहान मुलांवरती आणि तरुण पिढीवरती होतो. त्यांना वाटतं की हे जे तंबाखू प्रॉडक्ट्स आहेत त्याचा वापर करण्यात काहीच गैर नाही असं तरुण पिढीला वाटतं, आणि स्टाईल स्टेटमेंट म्हणून मुलं त्याचा वापर करतात. कामगार वर्गांमध्ये, मागे मी फॅक्टरीमध्ये गेले होते ओरल स्क्रीनिंगसाठी, तिथे आम्हाला असं आढळलं की त्यांच्यामध्ये ओरल प्रिकॅन्सरस लिजन्स खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आले, आणि टोबॅको हॅबिट्स वेअर व्हेरी कॉमन.
2: त्यांना वाटतं की तंबाखूमुळे स्ट्रेस कमी
0: कमी होतो,
2: तणाव काढू शकतो आपण,
1: असा एक गैरसमज त्या पिढीमध्ये आहे.
2: कामगार वर्गामध्ये ते मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे ते तंबाखू.
1: कामगार वर्गाचा आता आपण उल्लेख केला तर एक स्ट्रेस असतो त्यांच्या पूर्ण जगण्यामध्येच, एक तर खूप हार्डवर्क त्यांना करायला लागतं, त्याच्यामधनं रिलीफ म्हणून ते तंबाखू खायला किंवा सिगरेट ओढायला लागतात का, विड्या ओढायला लागतात का?
2: तंबाखूचं एक असं आहे मॅडम, त्याच्यामध्ये निकोटीन जो आहे ते ॲडिक्शन होतात. एकदा जर त्याचा सवय लागला तो निकोटीन ऑटोमॅटिक त्यांना ते ॲडिक्शन हे होऊन जातात. तंबाखू खाल्ल्यामुळे त्यांचा हा एखाद वेळ जेवण सोडतील पण तंबाखू नाही सोडणार, तंबाखूचा पदार्थ नाही सोडणार.
1: पण आता अलीकडे मॅडम निकोटेक्स नावाची एक जाहिरात, म्हणजे चित्रपटगृहांमधनं पण दाखवतात की तुम्हाला जर तंबाखू किंवा हे सिगरेट सोडायचं असेल तर ते घ्या. गोळी स्वरूपात आहे ते की
2: चेविंगम स्वरूपात असतात,
1: त्याचा कितपत उपयोग होतो हे व्यसन सुटण्यासाठी?
2: निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये ते वापरतात, की जनरली जल आपण टोबॅको सेंटरमध्ये त्यांना समुपदेशन देतो, मग आपल्याला ते एनआरटी ट्रीटमेंट सुरू करावं लागतात. पहिल्यांदा 5 चेविंगम, मग परत त्याचा कमी कमी करतात, 0 मध्ये आणतो. ते एक ट्रीटमेंट प्रोसिजर आहे आमच्याकडे, एनआरटी थेरपी म्हणजे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये
1: त्याचा उपयोग करतात.
0: हा, निकोटीनचा डोस कमी करण्यासाठी आपण ते वापरतो,
2: डिपेंडन्सी कमी करण्यासाठी.
1: आणखी कुठले उपाय आपण म्हणजे हे तंबाखू सोडण्यासाठी करू शकतो किंवा त्यांना सांगू शकतो जे व्यसनी आहेत?
0: आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही तंबाखू सोडण्याची एक ठराविक डेट ठरवा, त्यानंतर हा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो तुमच्या कुटुंबियांना सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, म्हणजे ते तुम्हाला त्याच्यात मदत करू शकतील. तुमची जर का तंबाखू

0: करण्याची इच्छा झाली तर डायव्हर्जनसाठी तुम्ही पाणी प्या, साखरमुक्त च्युईंगम वापरा जसं तुम्ही निकोटिक्सचं सांगितलं त्याप्रमाणे, आणि व्यायाम आणि योगाचा आधार घ्या. तंबाखू सेवन करणाऱ्या मित्रांपासून तुम्ही दूर राहा, सवयीचा परिणाम असतो. गरज पडल्यास तुम्ही डॉक्टर आणि तंबाखू सेवनमुक्ती केंद्राची मदत घ्या. आमच्याकडे पण तंबाखू सेवनमुक्ती केंद्र आहे आणि शासनाने सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये, सगळ्या डेंटल कॉलेजेसमध्ये आणि ठिकठिकाणी तंबाखू सेवनमुक्ती केंद्र स्थापन केलेली आहेत. अशा ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही तंबाखू सेवन कसं सोडू शकाल.
1: काउन्सिलिंग
2: टोबॅको सेसेशन सेंटर,
0: टोबॅको सेसेशन सेंटर,
3: या सगळ्यामध्ये मनाचा निग्रह खूप आवश्यक असतो.
2: विल पॉवर
3: त्यासाठी त्या स्वतः रुग्णाने काय केलं पाहिजे.
0: तर मी जसं तुम्हाला आता सांगितलं हे सोपे उपाय आहेत, आणि तंबाखू जर का ते खात असतील
2: तर
0: मनस्थिती तर बदलायलाच लागेल. पण त्याशिवाय जर का तो दिवसातून 4 तंबाखू खात असेल तर हळूहळू ती फ्रिक्वेन्सी त्याला कमी करायला लागेल. दिवसातून 3, मग 2, आणि मग 1 तंबाखू खायला लागेल. तंबाखू खाल्ल्यानंतर त्यांनी खळखळून चूळ भरावी. स्पेसिफिकली रात्री झोपताना त्यांनी तंबाखू खाऊ नये, कारण तो इफेक्ट मग रात्रभर तोंडात राहतो. त्याच्यानंतर जर का तंबाखूच्या ऐवजी त्यांनी जसं साखरमुक्त च्युईंगम खावी, डायव्हर्जनसाठी योगाचा व्यायामाचा आधार घ्यावा, जसं आम्ही आत्ता सांगितलं की NRT म्हणजे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी जी असते ती जर का त्यांनी घेतली, म्हणजे निकोटीन गम, लोजेंजेस, निकोटीन पॅचेस ह्याचा त्यांनी वापर करावा, त्याच्यामुळे तंबाखूची तीव्र इच्छा, चिडचिड आणि अस्वस्थता कमी होण्यास त्याला निश्चितच मदत होईल.
3: कुटुंबाचा सहभाग कसा असायला हवा या सगळ्या प्रोसेसमध्ये?
2: कुटुंबाचा रोल पण खूप महत्त्वाचा असतात मॅडम. त्यांना एक सपोर्ट मिळतात, कॉन्फिडन्स वाढून जातात की हॅबिट क्विट करण्यासाठी तो कॉन्फिडन्स वाढून जातात. तो सगळ्या फॅमिली मेंबर्स मिळून त्यांना जर समुपदेशन केलं, काउन्सिलिंग जरी केलं, तो ह्याचा दुष्परिणाम काऊ होऊ शकतो, जरी का त्याचा शरीरावर काही पुढं काहीतरी हे झालं मग कुटुंबामध्ये काय काय नुकसान होऊ शकतो, त्याच्याबद्दल थोडा फॅमिली मेंबर्स काय सपोर्ट दिले तर कॉन्फिडन्स वाढून जातात आणि क्विट करायला त्याला सरळ होऊन जाईल.
3: जेव्हा हे NRT ट्रीटमेंट तुम्ही करता किंवा काउन्सिलिंग करता थोडक्यात, त्यावेळी कुटुंबाला सहभागी करून घेता का तुम्ही?
0: हो, निश्चितच आम्ही कुटुंबांना पण बरोबर बोलवतो आणि आम्ही कुटुंबाला सांगतो की जर का त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता तंबाखू सोडण्याचा तर त्याला प्रोत्साहन द्या. लहान यशाचाही त्याचा आनंद तुम्ही साजरा करा. तणावाच्या काळात त्याला मानसिक आधार द्या आणि घरातच तंबाखूजन्य पदार्थ तुम्ही ठेवणं टाळा, त्याच्या नजरेपासून तुम्ही दूर ठेवा, म्हणजे मग त्याला तंबाखूची सवय सोडणं सोपं जाईल.
3: या लोकांचं कसं असतं की ठराविक वेळ झाली की त्यांना ते सवय
2: असतं,
3: ते खावंसं वाटतं किंवा विडी ओढावीशी वाटते, तर अशा वेळी तुम्ही त्यांना काय सल्ले देता की ते कसं टाळलं पाहिजे?
2: एक्स्ट्रीम केसेसमध्ये फार्माकोथेरपी करतो मॅडम, मग मेडिसिन्स द्यावं लागतात आपल्याला. तो सायकॅट्रिस्टच्या मदत घेतो आपण DCC सेंटरमध्ये, मग त्यांना हॅबिट क्विट करण्यासाठी फार्माकोथेरपी एक वेगळा स्टेज आहे ट्रीटमेंटचा.
3: त्याची मदत घेऊन मग त्याचं जे क्रेव्हिंग आहे त्या बाबतीत ते कमी व्हायला मदत होते. म्हणजे
2: रिलॅप्स म्हणतो आपण, जर सोडतात परत 8-10 दिवसानंतर परत सवयी लागून जातात, तो रिलॅप्स केसेसमध्ये पण आपण फार्माकोथेरपी वापरतो.
0: जसं मॅडम व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करूनही आपण ह्याचे उपचार करू शकतो, जसं ड्रग
2: डी अडिक्शन
0: सेंटरमध्ये आपण ऍडमिट करतो, जसं सरस, गांजा, अफूसाठी आपण ॲडमिट करून करतो, तसं ह्याच्यासाठी पण आपण उपचार निश्चितच करू शकतो.
3: मॅडम, इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला असा एखादा अनुभव आला आहे का की तंबाखूचं ज्याला व्यसन आहे आणि ते सुटलंय?
0: मला आठवतं की माझ्याकडे एक 23-24 वर्षाचा युवक आला होता, त्याला ओरल सबमिकस फायब्रोसिस झालेला होता. जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली, पूर्ण त्याला एक्झामिन केलं, तेव्हा लक्षात आलं की त्याला अगदी Grade 3 ओरल सबमिकस फायब्रोसिस होता आणि त्याला गुटखा आणि तंबाखूची सवय होती, तोंड उघडत नव्हतं, मालनरिश होता, पूर्ण त्याची कंडिशन खराब झालेली होती. त्याचं पूर्ण काउन्सिलिंग केलं, त्याला सांगितलं की तुला गुटख्याची जी सवय आहे ती सोडायला लागेल, नाहीतर काही दिवसातच तुझी पूर्ण कंडिशन आहे ती पूर्ण खराब होईल, कारण हा जो ओरल सबमिकस फायब्रोसिस आहे तो कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतो जर का तुझी सवय सुटली नाही तर. त्याला उपचार आहेत ओरल सबमिकस फायब्रोसिसला, आपण सर्जरी करू शकतो, पण मेन उपाय जो आहे तो म्हणजे तुला गुटखा सोडायला लागेल. त्याला पूर्ण काउन्सिलिंग केल्यानंतर मग त्यांनी गुटखा सोडायचं प्रॉमिस केलं आणि मग त्यांनी गुटखा सोडला. त्याच्यावरती आपण उपचार सुरू केले, त्याची सर्जरी केली, सर्जरी केल्यानंतर त्याला फिजिओथेरपी दिली आणि नंतर बरा झाल्यानंतर तो जेव्हा भेटायला आला

0: त्याला उपचार आपल्याला खूप दिवस द्यायला लागले, जवळपास 1 वर्ष द्यायला लागलं. पण पूर्ण उपचार दिल्यानंतर, चांगला झाल्यानंतर तो जेव्हा भेटायला आला, तर तेव्हा त्याच्यानंतर त्याचं करिअर पण चांगलं झालं. नंतर तो पेढे घेऊन आला तेव्हा आम्हालाही खरंच खूप छान वाटलं की हा मार्गाला लागला, ह्याचा आनंद आम्हाला पण निश्चितच झाला.
1: एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे सगळ्यांसाठीच, जे लोक या व्यसनाच्या मागे आहेत त्यांच्यासाठी तर खूप छान. सर तुमचा काय अनुभव?
2: माझा एक अनुभव आहे मॅडम, एक पुरं होतं 21-22 वर्षाचा, तो ते सगळं आमच्या डिपार्टमेंटमधलं भित्तीपत्र सगळं पाहिला ते, मग ते म्हणलं सर मला सोडायचं आहे सवय, तुम्हाला खरंच सवयीचं हे नाही आहे पण सगळं मित्रासोबत सोडून हे जोडून मला सवयी लागलेली आहे आता. तो मग त्याचा नंबर दिला, ते आपण फोन करायचा त्याला, तो एक एक दिवशी ते 8:30 येऊन बसायचं, सर मला खरंच म्हणजे हे हॅबिट सवय सोडायची आहे. तो आपण त्याचं केलं, फॉलोअप घेतला, तो एक्सट्रीममध्ये काय गेले नाही, त्याला NRTचा पण गरज लागला नाही. काउन्सिलिंगमध्ये ते पेशंट म्हणजे एवढं खूप आनंद होतं सर, म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स पण खूप, कुटुंब सगळे सदस्य खूप आनंद आहेत की मी हे सवय सोडतोय. ते आर्टिकल माझ्या पेपरमध्ये पण आलं होतं.
1: म्हणजे सुरुवातीच्या काळातच त्याला ही जाणीव झाली होती की हे चांगलं नाही आहे आणि आपल्याला सोडायचं, म्हणजे त्याचा मनाचा निग्रह झाला,
2: त्यांचा मनस्थिती होतं सोडायचं, विल पॉवर होतं, तो सक्सेस झाला
1: आणि त्यामुळे तो त्याला यश मिळालं आणि तुमच्या उपचारांना यश मिळालं. सर मॅडम, पॅसिव्ह स्मोकिंगचा काय परिणाम होतो म्हणजे आजूबाजूच्या लोकांवर? जो एखादा माणूस स्मोकिंग करतोय आणि त्याच्या आजूबाजूला जे आहेत, तर त्याचा परिणाम त्या लोकांवर काय होतो आणि त्याचे धोके कसे आहेत, किती आहेत?
0: म्हणजे एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नसली तरीसुद्धा दुसऱ्याच्या धुरामुळे, म्हणजे आजूबाजूच्या लोकांवरती जेव्हा दुष्परिणाम होतात, त्याला पॅसिव्ह धूम्रपान किंवा निष्क्रिय धूम्रपान असं म्हणतात. म्हणजे जसं घरात एखादा कर्ता व्यक्ती असेल आणि तो जर का धूम्रपान करत असेल आणि त्याची बायको किंवा मुलं, लहान मुलं धूम्रपान करत नसतील, पण त्यांच्यावरती पण दुष्परिणाम होतात, त्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग असं म्हणतो.
2: थोडाही धोका त्यांनाही असतात बाजूवाल्याला.
1: नाही, घरामध्ये एखादी प्रेग्नंट बाई असेल तर तिला कितपत धोका असतो, किंवा लहान मुलं असतील
0: हो
1: तर त्यांना कितपत धोका,
2: त्यांच्या शरीरावर त्यांचे दुष्परिणाम होऊन जातात.
0: म्हणजे त्यांना दमा होऊ शकतो, त्यांना श्वसनाचे आजार होऊ शकतात, त्याची बायको प्रेग्नंट असेल तर त्यांच्या मुलांमध्ये, म्हणजे होणाऱ्या बाळांमध्ये काही डिफरंट कंजनायटल अनोमलीज होऊ शकतात, गर्भपात होऊ शकतो, लवकर डिलिव्हरी होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तर पॅसिव्ह स्मोकिंग इज ऑल्सो इक्वली डेंजरस. त्याच्यामुळे मला वाटतं ॲक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग बोथ आर डेंजरस.
1: मॅडम, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे तंबाखू सेवन असो, गुटखा, मावा किंवा बिडी, सिगरेट, कुठलंही व्यसन असो, यासाठी डॉक्टरांच्याकडून किंवा तुमच्यासारख्या संस्थांकडून खूप प्रचार प्रसार होताना दिसतो, पण शासन स्तरावर आणखी काय व्हायला हवं यासाठी तुम्हाला काय वाटतं?
0: ॲक्च्युली म्हणूनच शासनाने घर, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावरती बंदी घातलेली आहे आणि ही सगळी जी ठिकाणं आहेत ती धूम्रपान मुक्त असणं अत्यंत गरजेचं आहे.
2: फुटपा ऍक्ट इंट्रोड्यूस झाला 2003 मध्ये, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स ऍक्ट 2003, त्याचा अंमलबजावणी झालेली आहे म्हणजे पूर्ण भारत देशात.
1: पण हा काय ऍक्ट आहे ऍक्च्युअली, हा कायदा काय आहे?
2: हे कायद्यामध्ये कलम, वेगवेगळे कलम आहे मॅडम. कलम 4 सांगतात की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी ठेवा. कलम 5 सांगतात की तंबाखूचा पदार्थाच्या जाहिरातीवर बंदी ठेवा. म्हणजे मोठे मोठे जाहिराती लागतात तर मुलाला अट्रॅक्शन होऊन जातात, पब्लिक पण त्याच्यावरती काय हे आपण थोडा टेस्ट करू, अशा ती मोठे मोठे ॲडव्हर्टाईजमेंट्स टोटली बंदी आहेत. आणि कलम 6A म्हणजे जो 18 वर्ष खालील जो मुलं असतात त्यांचा हातात तंबाखूचा विक्री वा कॅरी करायचा बंदी आहे. आणि सेक्शन 2 जो आहे, सेक्शन 6B, तो शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था असतात 100 yards आतमध्ये कोणती
1: तंबाखू
2: पदार्थाला बंदी आहेत. कलम 7, 8, 9 मध्ये प्रोडक्टवर त्याचं जो प्रिंटिंग असतात, पब्लिक हेल्थ वॉर्निंग म्हणतो आपण, की त्याचा फोटोग्राफ क्लिअर आहे का नाही, तो डेंजरस हजार्डस पिक्चर जो असतो टाकतो, ते पब्लिक हेल्थ वॉर्निंगचं पिक्चर प्रॉपर क्लिअर आहे की ते 7, 8, 9 सेक्शन कोटपा ऍक्टचा ते.
1: म्हणजे शासनाने यासाठी कायदा करून ठेवला,
0: कायदा केलेला.
1: तुमचा काय अनुभव आहे, याचा कितपत परिणाम आत्ता समाज मनावर आहे किंवा समाजातल्या लोकांवर आहे आणि कितपत याला आळा बसला आहे या सगळ्या गोष्टींना?
0: शासनाने कोटपा ऍक्ट केलेला आहे, आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातलेली आहे आणि आपण पाहतो की आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केलं जात नाही. तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी केलेली आहे, पण हे जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत ते वेगळ्या फॉर्ममध्ये मिळतात आणि आपण पाहतो की जाहिराती आपल्याला आढळून येत नाही.
2: नागरिकांमध्ये पण तेवढंच जबाबदारी पाहिजे जेवढं शासनाला जबाबदारी आहे. त्यांच्याही

0: हे आहे की म्हणजे आपल्या तरुण मुला पुढे जाऊन हे आमची फ्युचरच्या पिढी आहेत, ह्यांना आपण चांगलास
1: त्यामुळे
0: ॲटमॉस्फिअर
1: पालकांनी
0: द्यायला
1: काळजी
0: पाहिजे,
1: घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या वर्तनामधून त्यांच्या पुढे असं काही
2: चांगला
1: आलं नाही
2: संदेश
1: पाहिजे.
2: जायला
1: हां,
2: पाहिजे, चांगला
1: की
2: संदेश जायला
1: हे
2: पाहिजे,
1: चांगलं आहे आणि आम्ही खातोय तर तुम्ही पण खा, हे जायला नको,
2: जायला
1: नाही
2: नाही
1: का
2: पाहिजे.
1: मॅडम? जाता जाता तुम्ही दोघंही आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: मला असं वाटतं की जेव्हा तंबाखू खाल्ली जाते त्याचा आर्थिक बोजा हा निश्चितच कुटुंबावर पडतो, शासनावर पडतो. त्यामुळे जेव्हा एखादा कर्ता माणूस हा तंबाखू खातो त्याला मौखिक कर्करोग किंवा कोणताही शारीरिक रोग होतो, त्यामुळे पूर्ण कुटुंब हे अफेक्ट होतं. आणि मी तर असं म्हणेल की तंबाखूचं तांडव मोडेल संसाराचा मांडव, आणि तंबाखूपासून दूर राहा, व्यसनांना आळा घाला आणि सुखी संसार करा.
1: सर तुम्ही काय
0: हा
1: सांगाल?
0: 31 मे एकच दिवस नाही की तंबाखूविरोधी, दर दिवशी आपल्याला तंबाखूविरोधी दिवस म्हणून साजरा करायचा आहे. हे नागरिकाचा पण तेवढंच जबाबदारी आहे आणि शासन आणि हे तर करत आहेत सगळे. तो तंबाखू सोडा, आयुष जोडा, एवढं माझं नागरिकाचा विनंती आहे. तंबाखूचं व्यसन टाळा.
1: खरं तर
0: नमस्कार.
1: खूप पद्धतीने प्रचार प्रसार होतो आहे या विषयामध्ये, तर त्यामुळे आपणच जर काळजी घेतली स्वतः नागरिकांनी तर हे व्यसन लागणार नाही, आणि लागलंच तर सोडण्यासाठी पण अनेक उपाय आणि उपचार आणि त्यासाठी अनेक संस्थाही पुढे येत आहेत. डॉक्टर इंदूरकर आणि डॉक्टर वठार, तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आमच्याशी संवाद साधला आणि श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले दोघांचे आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: जागतिक तंबाखूमुक्त दिनाच्या निमित्ताने नकार तंबाखूला स्वीकार जीवनाला याविषयी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदूरकर आणि रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर जगदीशचंद्र वठार यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते नयन पवार.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो 9:35 होत आहे. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: आदर्श शिंदे यांच्या आवाजात नारबाची वाडी ह्या चित्रपटातलं गीत आताच श्रुतिमहत्त आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना होती आणि संगीत मंगेश धाकडे यांचं होतं.
1: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: तू ही रे या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. सायली पंकज यांचा स्वर होता आणि गुरु ठाकूरेंची रचना संगीत पंकज पडघम यांचं होतं. आपण ऐकता आहात गीतगुंजन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: मी आज जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि समाजाच्या हितासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचं सेवन करणार नाही, तसंच इतरांनाही तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करीन. मी गुटखा, मावा, खैनी, बिडी, सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना नकार देण्याचा संकल्प करते. मी माझ्या घराला, कार्यक्रमस्थळाला आणि परिसराला तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. तंबाखूमुळे होणारे कर्करोग, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार याविषयी जनजागृती करण्यासाठी सक्रिय सहभाग घेईन. निरोगी जीवन, तंबाखूमुक्त जीवन हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. चला, आजपासून तंबाखूला नाही म्हणूया आणि निरोगी भविष्यासाठी एकत्र येऊया.

श्रेया घोषाल यांच्या आवाजात लयभारी या चित्रपटातलं गीत श्रोतेहात त्याचं पण ऐकलं. अजय अतुल यांची रचना होती आणि संगीत अजय अतुल यांचं होतं. आपण ऐकत आहात गीतगुंजन, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजात रिंगा रिंगा या चित्रपटातलं गीत श्रोते हातास आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना होती आणि संगीत अजय अतुल यांचं होतं.
1: बाबा आणा 3,000.
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
2: है?
1: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
2: घे घे.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

ऋषिकेश कामेरकर आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात उर्फी या चित्रपटातलं गीत श्रोतेहत्तपचं आपण ऐकलं. मंगेश कांगणे यांची रचना होती आणि संगीत चिनार महेश यांचं होतं. याबरोबरच गीतगुंजन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 10:25 झाली आहेत.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3:00 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।
3: मी आज जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी आणि समाजाच्या हितासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचं सेवन करणार नाही, तसंच इतरांनाही तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करेन। मी गुटखा, मावा, खैनी, बिडी, सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना नकार देण्याचा संकल्प करते। मी माझ्या घराला, कार्यक्रमस्थळाला आणि परिसराला तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करीन। तंबाखूमुळे होणारे कर्करोग, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार याविषयी जनजागृती करण्यासाठी सक्रिय सहभाग घेईन। निरोगी जीवन, तंबाखूमुक्त जीवन हा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। चला, आजपासून तंबाखूला नाही म्हणूया आणि निरोगी भविष्यासाठी एकत्र येऊया।

FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाले आहेत. आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट गीतांचा.

नेहा कक्कर, मीका सिंग यांच्या आवाजात. रमैया वस्तावय्या या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. प्रिया सरैया यांच्या या गीताला संगीत दिलं होतं सचिन चिगर यांनी.

रामलीला या चित्रपटातल्या गीतात तसं पण ऐकलं. भूमी त्रिवेदी यांचा स्वर, सिद्धार्थ गरिमा यांची रचना आणि संगीत, संजय लीला भन्साळी यांचं होतं.

सुनिधी चौहान आणि कृष्णा यांच्या आवाजात दस या चित्रपटातले गीत श्रोत्यो आत्ताच आपण ऐकलं. विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकली. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हतियार या चित्रपटातलं हे गीत. आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्या मोहम्मद सलामत यांची ही रचना.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हतियार या चित्रपटातले हे गीत आशा भोसले मोहम्मद रफी यांच्या मोहम्मद सलामत यांची यांनी गायलेलं गीत. प्रवीण भारद्वाज यांची ही रचना आहे आणि संगीत आनंदराज आनंद यांचं.

0: हथियार या चित्रपटातलं गीत श्रोते आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 10:45 होत आहेत. ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या सकाळच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. अहिल्यादेवींनी देशभरातील पवित्र मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांच्या पुनर्बांधणीपासून ते सर्वांसाठी न्याय आणि कल्याण सुनिश्चित करण्यापर्यंत अतुलनीय योगदान दिलं. त्यांनी भारताची सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ केली आणि समाज संस्कृती आणि राष्ट्र उभारणीसाठी असलेलं त्यांचं समर्पण प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात आपल्या भावना व्यक्त केल्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चोंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबई इथं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. तसंच शोभायात्रा, धनगरी डफ आणि वाघ्या मुरळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या मालिकेचा 134वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज हे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्यात येत आहे. तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आकर्षणाला चालना, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात ही या वर्षीची संकल्पना आहे. यानिमित्त केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी नवी दिल्ली इथं तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था ॲपचं उद्घाटन केलं. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू

0: रोगमुक्त मानकांची अंमलबजावणी आणि देखरेख अधिक मजबूत करणं हे या ॲपचं उद्दिष्ट आहे. या दिनानिमित्त पद्मश्री सन्मानित वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्र किनाऱ्यावर 25 फूट उंचीचं वाळू शिल्प साकारत तंबाखू आणि निकोटीन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. जून महिन्याच्या 25 तारखेपासून राज्यभरात नशामुक्त अभियान राबवण्यात येणार असून सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत बोलत होते. सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली असून सीएनजीचा दर आता 86 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ झाल्यानं त्याचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर 7:30 सामन्याला सुरुवात होईल. येत्या 4 ते 5 दिवसात केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसाच येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान आज सकाळी अकोला जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे खामगाव, शेगाव आणि संग्रामपूर परिसरातल्या पपई, केळी यासारख्या बागायती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 45.7 °C तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.9 °C, बीड 41.5, छत्रपती संभाजीनगर इथं 39.9 तर धाराशिव इथं 39.6 °C तापमान नोंदवलं गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:50 झाले आहेत.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते

0: 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूँ. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
2: FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी साधलेला संवाद मन की बात हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 11 वाजता मन की बात दिल्ली केंद्रावरून.

0: नॅशनल सिनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार सर.
0: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती, पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं, मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
2: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी ॲथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
0: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
1: नमस्ते सर. माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटरमध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
0: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
1: हो सर, मध्यम वर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न

0: पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिम्मत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर ह्या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं. तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
0: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा द्यायचे की काही हरकत नाही, एक दिवस वाईट गेला किंवा 1 वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही, स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकांनी देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी.
2: सर, मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये ॲथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे, तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे, ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
2: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनलमध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 10.15% करून तो विक्रम मोडीत काढला. मग

0: त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे, आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशन केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही

0: अनिमेषनं केला, तेव्हा मी जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेषला सांगत होतो की अनिमेष तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल, आम्ही एकमेकांना मदत करतो. एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
0: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशामधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप

त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड

चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे, त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिरं आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा, तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथ. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना

एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल, तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल, तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं, कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत, पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे, म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्या

0: याला प्रेरणा देते। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे। मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा। पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन। धन्यवाद, नमस्कार।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात। आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता करण्यात येईल। आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। दुपारचे 12:03 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ।

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 16 मे 2026 रोजी झाली. यानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर त्यांच्या आठवणी जागवणारी विशेष मुलाखत सादर करण्यात आली. आज आपण RJ माधुरी राव राणे हिने ज्येष्ठ संगीत अभ्यासक शुभदा दादरकर यांच्याशी रंगवलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकणार आहोत. माणिकबाईंची गाणी आणि आठवणी दोन भागात आपण ऐकणार आहोत. हसले मनी चांदणी

रसिक हो नमस्कार. संगीत ही केवळ कला नाहीये तर ती आत्म्याची भाषा आहे आणि त्या भाषेला आपल्या सुरांनी आणि आपल्या भावनेनं जिवंत करणाऱ्या काही दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अशा गायिका माणिक वर्मा, ज्यांच्या आवाजात कोमलता आहे, ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाला भिडणारी प्रामाणिकता सुद्धा आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात काही आवाज असे असतात की जे फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत तर ते थेट मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करतात आणि असाच एक

0: सुरेल भावस्पर्शी आणि अभिजात स्वर म्हणजेच माणिक वर्मा. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचं नाव उच्चारता क्षणी आपल्याला अमृताहुनी गोड असं त्या देवाचं नाव दिसू लागतं, कबीराचे शेले विणणारा राम दिसू लागतो आणि श्रीरामाची विजय पताका सुद्धा. बरं, त्यांच्या गीतातून केवळ ईश्वराचंच दर्शन झालं नाही तर गीतसंगीताच्या सर्वच प्रकारातून त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या सर्व भावना सुद्धा टिपल्या. मग ते शास्त्रीय गायन असो, भावगीत असो, भक्तिगीत, गझल, ठुमरी किंवा मग नाट्यसंगीत असो, त्यांचा तो सोज्वळ स्वर कायमच मनात रुंजी घालत राहिला आणि यानंतरही घालतच राहणार. अत्यंत समृद्ध गायकी, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक यामुळे त्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत आणि संगीताच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गायनातली शुद्धता, भावनांची खोली आणि रागदारीची नाजूक जाण हे रसिकांना कायमच मंत्रमुग्ध करत आलं आहे. रसिकहो, 16 मे 2025 पासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. आज आपण विशेष कार्यक्रमात त्यांच्या या अद्भुत संगीत प्रवासातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्या आठवणी उलगडणार आहेत नाट्यसंगीताच्या प्रचार प्रसार क्षेत्रातल्या अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे शुभदा दादरकर यांच्याकडून. विशेष म्हणजे हे घरचं नातं आहे, नणंद भावजईचं नातं तितकंच घट्ट असं. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: मी आताच म्हटलं की तुमचं हे घरचं नातं आहे नणंद भावजईचं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या गाण्याच्या सुद्धा विशेष अशा काही आठवणी आहेत आणि त्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: नक्कीच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, खरंच अमृताहून गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, अमृताहून गोड असा ज्यांचा आवाज होता, अमृताहूनी गोड अशी ज्यांच्या गाण्यात सहजता होती, सरलता होती, अकृत्रिमपणा होता आणि अत्यंत भावस्पर्शी गाणं होतं, अशा माणिक वर्मा जे तुम्ही मगाशी म्हणालात सगळ्यांच्या लाडक्या, अहो सुहासिनी मुळगावकर त्यांना लाडिक वर्माच म्हणायच्या तर त्यांचं नावच तसं झालं होतं. तर अमृताहूनी गोड ही त्यांची ओळखच बनली. पण इतकी साधी चाल की जी सहज गुणगुणता येईल अशी बाळमात्यांनी दिलेली ही सुंदर चाल आणि भिंपलास राग असल्यामुळे सहजी सगळ्यांना आवडणारा राग, त्यामुळे ही एक ओळख तर आहेच. पण या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे गाणं जेव्हा त्या भारत गायन समाजात एका कार्यक्रमात गात होत्या जिथे खुद्द नटसम्राट बालगंधर्व आले होते आणि त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना इतका आनंद झाला, अरे आपली गायकीच या गाण्यातनं ऐकायला मिळते आणि त्यांनी अगदी शाबासकी दिली. आणि शाबासकी दिल्यावर माणिकताईंनाही भरून पावलं की नानांच्याकडनं म्हणजे बालगंधर्वांच्याकडनं आपल्याला अशी शाबासकी मिळते, तर ह्या संधीचा आपण फायदा का करून घेऊ नये असं मनात आलंच. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी विचारलं, नाना एक विचारू का? हो विचार ना. काय? सांगू, तुम्ही मला तुमची सगळी गाणी शिकवाल का? मला खूप आवडेल शिकायला. ते म्हणाले, शिकवेन की, पण माझी एक अट आहे. माणिकताईंना वाटलं काय अट असणार, काहीतरी पैसे मागणार असतील, जास्त पैसे मागणार असतील, काय असेल ते. हो सांगा ना काय अट आहे. मी आता कान्होपात्रा नाटक काढणार आहे, त्याच्यात कान्होपात्रेची भूमिका तू करावीस, त्यानिमित्ताने मी तुला ती सगळी पदं आणि त्यानिमित्ताने इतरही नाटकातली पदं तुला बसवून देतो. माणिकताईने ऐकलं, त्यांचं ध्येय ठरलेलं होतं, त्यामुळे त्या ध्येयापासून त्या विचलित झाल्या नाही.
0: फक्त गायन,
1: फक्त गाणं आणि गाणं. आणि गाणं देखील उच्चस्तरीय शास्त्रीय संगीतात उच्च स्थान मिळवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यामुळे नम्रपणे पण त्यांनी नकार दिला. नकार देणं हे फार अवघड आहे, होकार देणं सोपं आहे हो, पण नकार दिला. आणि बालगंधर्वांची गायकी त्यांनी स्वतः एकलव्याप्रमाणे म्हणतो तशी रेकॉर्ड्सवरनं अत्यंत ऐकून ऐकून ऐकून आत्मसात केली.
0: त्यांचे जे साथीदार होते त्यांच्याकडून पण शिकून
1: एक थोडस हरिभाऊ देशपांडेंनी काही जागा दाखवल्या, पण प्रामुख्याने सगळे रेकॉर्ड्सवरनं यांनी आत्मसात केली. मुळात काय आहे की कोणतीही गायकी ही आत्मसात करायला तुम्हाला तशी दृष्टी असावी लागते, ते कळायला लागतं की हे नेमकं काय केलंय. नुसती नक्कल करून चालत नाही, तर त्यामुळे ती नुसती नक्कल नव्हती, त्या गायकीतला आत्मा त्यांना कळला होता म्हणून त्यांनी ती गायकी आत्मसात केली.
0: अगदी.
1: हा दुसरा

0: किस्सा आणि तिसरा अत्यंत महत्वाचा, तसे बरेच किस्से पण हा महत्वाचा असण्यासाठी की दिल्लीला जो नॅशनल कार्यक्रम होतो त्या नॅशनल कार्यक्रमामध्ये माणिकताईंना जेव्हा गायला बोलावलं त्यावेळेला साधारणपणे कलाकार पहिल्यांदा एक शास्त्रीय संगीतातली बंदिश, कोणताही एक राग, त्यानंतर ठुमरी, त्यानंतर भजन, या पद्धतीने ती मैफिल गातात साधारणपणे. त्यांनी पहिला राग म्हटला पण नंतर ठुमरी म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सांगितलं मी अमृताहुनी गोड गाती. तिथे असलेले सगळे जण म्हणाले की अरे असं नका करू तुम्ही, कारण ना प्रादेशिकत्वाचा एक ठप्पा पडेल तुमच्यावर, असं नका करू. त्या म्हणाल्या काही नाही होत, मला खात्री आहे हे नक्की आवडेल लोकांना. आणि त्या हाताने अमृताहुनी गोडच गायल्या आणि त्याचं आठवण जी प्रसिद्ध आहे आणि वाचनात येते ती तर नेहमीचीच आहे की वसंता कुमारी या तमिळ गायिकेनी पण ते सगळं गाणं शिकून घेतलं, तमिळमध्ये रेकॉर्ड केलं, चाल तशीच फक्त शब्द तमिळ, आणि तेही मराठी अमृताहुनी गोड इतकंच लोकप्रिय झालं.
1: जगप्रसिद्ध किस्सा म्हणायला हवा तो आपल्याला.
0: हो
1: बरं, आता बालगंधर्वांचा उल्लेख आपण केलात आणि भारत गायन समाजाचा सुद्धा, म्हणजे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात त्यांचं पदार्पण तसं उशिरा झालं तरीही त्यांच्या गायकीवर बालगंधर्वांचे संस्कार दिसतात, ते कसे काय हे सुद्धा कळले. पण भारत गायन समाजाचा उल्लेख केल्यानंतर सुरुवात त्यांची तिथून झाली होती, तर ही त्यांची पहिली पायरी म्हणायला हरकत नाही आपल्याला, कशी झाली होती ही नेमकी सुरुवात.
0: खरं सांगू का, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात त्याप्रमाणे माणिकताईंच्या अंगी गाण्याचे गुण आहेत हे त्यांच्या आईला केव्हाच कळलं होतं. म्हणजे त्या सांगत असत हिराबाई दादरकर, माझ्या सासूबाई म्हणजे, तर त्या म्हणायच्या की हार्मोनियमची एखादी पट्टी दाबली की बरोबर त्या स्वरात ते स्वर मिसळत असे. आणि असं झालं की त्या स्वतः गायिका होत्या, बशीर खा साहेबांकडे शिकत होत्या आणि ते शिकत असताना ऐकत बसायच्या त्या शिकवणी आणि मग ते संस्कार आपोआप झाले. पण जे ध्रुव सिनेमातली जी आठवण अगदी प्रसिद्ध आहे, पण तिथे जे पारितोषिक त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी
1: हार्मोनियम
0: आणि मग लक्षात आलं की नाही या मुलीला आता शिकवलंच पाहिजे रीतसर. आणि मग अगदी साधं पहिल्यांदा भारत गायन समाजात भोपे गुरुजींकडे गाण्याची शिकवणी सुरू झाली. पण त्यानंतर मात्र असं झालं की दत्ता डावजेकरांनी एका गाण्यासाठी विचारलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड केलं माणिकताईंच्या वयाच्या 11व्या वर्षी. बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला, अक्षरशः हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं. आपण मला वाटतं ते गाणं आधी ऐकूया आणि नंतर त्या गाण्याविषयी मी बोललेलं बरं.
1: नक्की नक्की.

बहर अली जणू लतिका कलिका या गाण्याची रेकॉर्ड बाहेर आली तेव्हाच माईंच्या म्हणजे त्यांच्या आई हिराबाई दादरकर यांच्या लक्षात आलं की ही मुलगी खूप छान गाते, शिकवलेलं अगदी बरोबर गाते, त्यात काहीही चूक नाहीये. पण मग त्यांनी एक खऱ्या अर्थाने गाण्याची दृष्टी दिली, कारण ते जे आलाप होते तुम्ही ऐकला असेल आत्ता कडव्यात तर कळेल तुम्हाला की जसं डीडींनी बसवून दिले होते तसेच्या तसे आलाप त्या गायल्या होत्या. मग त्या म्हणायला लागल्या, हे बघ तुझं असे बसवलेले आलाप गायला लागलीस तर तुझी पंचाईत होईल. म्हणजे असं आहे की एखादं गाणं बसवलं आणि एखादी जागा तू

0: विसरलीस त्यातली तर तुला ते जोडणं खूप कठीण जाईल आणि ते छान नाही वाटणार. तर त्यामुळे आपल्या मनाने आलाप घेता आले पाहिजेत, आपल्या मनाने काही हरकती घेता आल्या पाहिजे आणि ते प्रयत्न कर कसे करता येतील हे पण त्यांनी दाखवलं की सा ग प या तीन स्वरात किती अंतर आहे बघ, मग त्या अंतरामध्ये मध्ये आपल्याला काय घेता येऊ शकेल याचा विचार कर. म्हणजे थोडक्यात विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तिथूनच सुरू झाली आणि ते मात्र संस्कार अगदी त्यांच्या मातोश्रींनी इतके चांगले केले की ते आयुष्यभर पुरणारे झाले.
1: वा, पण खऱ्या अर्थानं गायनाचे संस्कार हे घरातूनच झाले. बरं, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते की घरातलं वातावरण म्हणजे माई अर्थात हिराबाई दादरकर यांनी त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पण याच्यामध्ये वडिलांची भूमिका काय होती, कशी होती नेमकी?
0: वडिलांची भूमिका सपोर्ट करणारी होती. कारण त्यांनाही गाण्याची आवड होती. कानसेन तर ते होतेच, स्वतः गायक नसले तरी. आणि तसं जर नसतं तर त्यांनी माईंना पण गाणं शिकायला परवानगी दिली नसती. गाणं शिकायला त्यांना परवानगी होती पण बाहेर गायला परवानगी नव्हती. कारण तो काळ असा होता ना, त्या काळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने बायका सन्मानाने गायला लागल्या ते हिराबाई बडोदेकरांच्या नंतर. पण पूर्वी असं गायला परवानगी नव्हती, त्यामुळे एक प्रकारे आपलं स्वप्न आपल्या मुलीच्या माध्यमातूनच माईंनी पुरं केलं असंही म्हणायला काहीच हरकत नाही. पण ते त्यांनी पुरं केलं, त्यामुळे जरूर गाणं करावं असं काही त्यांना गाण्यासाठी त्यांचा काहीच विरोध नव्हता. माणिकताईंच्या शिकण्यासाठी काहीच विरोध नाही.
1: शुभदाताई, घरच्यांचा एकूण दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पाठिंबा कसा होता हे तर झालंच आणि पहिली रेकॉर्ड जी 12व्या वर्षी निघाली ते आपण सांगितलं. पण त्याच्याबरोबरीनं आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची सगळ्यात गाजलेली रेकॉर्ड जी आहे ती सावळाचं रंग तुझा.
0: हो,
1: तर तिथपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?
0: असं आहे, सावळाचं रंग तुझाचं संगीत बाबूजींनी दिलंय तर सर्वांना माहितीये. पण सुधीर फडक्यांनी ह्या गाण्यासाठी अचानक माणिकताईंची निवड नाही केलेली आहे, किंवा जे लोकांना नेहमी माहिती आहे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ती रेकॉर्ड निघाली. पण एचएमव्हीचे अधिकारी तितके म्हणजे नाराज होते खरं तर माणिकताईंच्या आवाजावर. पण तो आवाज असा तसा नाही निवडला. बाबूजींचा त्याच्यामागे एक विचार होता आणि तो ठाम विचार होता. त्यावेळेला गोकुल नावाचा एक हिंदी सिनेमा येणार होता आणि त्याच्यामध्ये आया गोकुल में छोटा सा राजा क्या है उसका नाम रे हे गीत त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्यासाठी ते एका नव्या आवाजाच्या शोधात होते.
1: प्रभात साठी ना?
0: हो,
1: तिथेच
0: होय. आणि तसा त्यांना हवा तसा आवाज मिळेला आणि मग बघू आपण काही करता येईल तर, नाही तर मग मुंबईतनं शोधू. तर फडक्यांचे जे असिस्टंट होते होंबळ, तर ते म्हणाले मी असं करतो, एक मुलगी आहे पुण्यात आत्ता गाते, चांगली गाते, मी तिचं गाणं तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐकून तर बघा. मग ते होंबळ बाबूजींकडे घेऊन आले माणिक दादरकर. आणि मग जेव्हा त्यांनी एक दोन मराठी गाणी आणि एक दोन हिंदी गाणी बाबूजींना ऐकवली, ते ऐकल्याबरोबर बाबूजींच्या लक्षात आलं की ह्या मुलीची शास्त्रीय संगीताची तयारी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे हिच्याकडे बालगंधर्वांचा बाज आहे हे त्यांना त्या गाण्यामधनच कळलं. आणि त्यांचं जे मत होतं म्हणजे बाबूजींना शास्त्रीय संगीत उत्तम गाऊ शकणारा वजनदार भारदस्त गळा आणि सुगम संगीत प्रकारातली कुठलीही जागा अगदी सहजपणे काढू शकणारा आवाज हवा होता. आता हे रेअर कॉम्बिनेशन मिळणं अवघड होतं आणि ते त्यांना माणिकताईंच्या आवाजात सापडलं. मग त्यांनी रेकॉर्ड करायचं ठरवलं. पण असं असतं की चित्रपट गीतासाठी जरा उंच स्वर पाहिजे, पण तरी सुद्धा बाबूजींनी काही एक युक्ती करून पण माणिकताईंच्याच आवाजात ते गाणं रेकॉर्ड केलं गोकुल मधलं. आणि ते गाणं रेकॉर्ड झालं आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. त्यावेळेला बाबूजी एचएमव्ही मध्ये म्युझिक डायरेक्टर होती आणि मग त्यांना असं वाटलं ह्या मुलीसाठी त्यांनी गदिमांना सांगून दोन वेगळी गाणी लिहून घेतली, एक गोकुळीचा राजा आणि दुसरं सावळाचं रंग तुझा. त्या गाण्यांना संगीत दिलं आणि मग एचएमव्हीच्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी शब्द टाकला की या गाण्याची आपण ध्वनिमुद्रिका काढूया. एचएमव्हीचे अधिकारी जरा नाराज होते पण बाबूजींनी पटवून दिलं की तुम्ही हे कसंही करा. त्यांचा खूप आग्रह होता

0: ही रेकॉर्ड काढा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे मी सांगतो. आणि त्यावेळेला एचएमव्ही मध्ये बाबूजी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक मान होता. आणि मग ते मान्य केलं गेलं आणि मग खरंच जो काही इतिहास घडला तो सर्वश्रोत आहे. या गाण्यानी काळ्या मातीच्या महाराष्ट्राला सावळ्या रंगात दंग केलं.
1: लोकप्रियतेचे उच्चांक मोडले
0: अक्षरशः.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: शुभदाताई, सावळाचं रंग तुझा या गाण्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीताची बैठक दिसून येते आणि हे बाबूजींना माहीत होतं की इथे बालगंधर्वांच्या संगीताची किंवा गायकीचं आपल्याला दर्शन होत आहे, तर हे शिक्षण सुरूच असणार. पण त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं सुरुवातीला, म्हणजे सुरेशबाबू माने असू देत, जगन्नाथबुवा पुरोहित असू देत किंवा इतर अनेक गुरु, मला त्यांना लाभलेले गुरु आणि त्यांच्याकडून त्यांनी घेतलेलं शिक्षण किंवा त्यांचा नेमका प्रभाव त्यांच्यावर कसा पडला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
2: असं आहे की जेव्हा माईंना हे जाणवलं की हे खूपच बसवलेलं होतंय तरी सुद्धा गाणं, हे आता ही प्रॉपर वेळ आहे की जिथे अगदी चांगली तालीम मिळायला पाहिजे गाण्याची. गाण्याचं शिक्षण वेगळं आणि तालीम वेगळी, तर ही तालीम मिळायला पाहिजे हे जाणवल्यावर सुरेश बाबू मानेंकडे किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकायला सुरुवात केली किंवा त्यांना सुरेश बाबू मानेंची तालीम मिळाली, अगदी चांगली तालीम मिळाली. असं होतं की त्यांची वृत्ती माणिक त्यांची अशी होती की जे जे सुंदर वाटेल, जे जे छान वाटेल ते आपण आत्मसात करावं. म्हणजे कसं आहे की त्या पुण्यामध्ये एकही कार्यक्रम ऐकायचा सोडत नव्हत्या. त्यांच्या तरुण वयात म्हणण्यापेक्षा 16व्या वर्षी ही रेकॉर्ड आहे सावळाचा रंग तुझा. म्हणजे एक साधारण 12, 14 ते 16 वगैरे हा जर काळ घेतला तर तो पुण्यातला काळ असा होता की मास्टर कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व यांची गाणी सतत प्रत्येक आठवड्याला कोणाचं नाही कोणाचं गाणं असायचंच आणि कुठेही गाणं असलं पुण्यात तरी ह्या ऐकायला जायचं. त्यामुळे ते ऐकून ऐकून ऐकून त्यांना बरंच गाणं आत्मसात झालं होतं आणि ती एक नजर आली होती की जिथे जे छान वाटते ते उचलायचंय. आपण किराणा घराण्याची जी शिस्त होती त्याप्रमाणे की गाताना पहिल्यांदा स्थायी आणि अंतरा लागोपाठ म्हटलाच पाहिजे ती त्यांनी सगळी पाळून अनेक राग शिकले सुरुवातीला सुरेश बाबू मानेंकडे. पण नंतर इनायत खान साहेबांच्याकडे सुद्धा आग्रा घराण्याची थोडीशी तालीम थोडा काळ शिकल्या तेव्हा, पण त्याच्यामध्ये फार सुंदर बंदिशी त्यांना मिळाल्या. त्यानंतर बराच काळ वेगळा वेगळा आहे की लग्नानंतर भोलानाथ भट्ट अलाहाबाद जिथे त्यांना शिकायला मिळालं,
1: पहाटे उठून
2: जायला लागायचं आणि ते त्या सासरच्या मंडळींनी सपोर्ट केला की गाणं शिकायला पाहिजे हे चालू राहू दे. त्यामुळे त्यांचं गाण्याच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही. पण जसं सुरेशबाबू मान्यांकडे गाणं तसं नंतर आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं अगदी भरपूर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण झालं आणि ते शिक्षणाचा त्यांना

0: इतका उपयोग झाला. आणि का तर जेव्हा माणिकबाईंचं लोक गाणं ऐकायचे तेव्हा त्यांना कळायचं की हे कुठलं तरी एकाच घराण्याचं गाणं नाहीये. कारण का प्रत्येक घराण्यातली काय चांगली गोष्ट आहे ती त्यांनी उचलली, ती आपल्या गाणं प्रवृत्तीशी मिळती जुळती केली आणि स्वतःची अशी एक गायकी बनवली. आणि म्हणून जे अगदी टिपिकल असतात ना की आमच्या घराण्याचं म्हणजे ही अशीच शिस्त, तसं घराण्याच्या चौकटीत अडकलेलं त्यांचं गाणं नव्हतं, तर घरंदाज या शब्दाशी निगडीत असलेलं घराणेदार गाणं होतं.
1: वा वा वा, सगळ्या घराण्यांचा मिलाफ असलेलं अतिशय सुंदर अशी स्वतःची शैली होती.
0: स्वतःची शैली होती.
1: वा वा वा. पहिला सार्वजनिक कार्यक्रम केल्यानंतर म्हणजे पुणे, सुरत, कलकत्ता, मुंबई, पहिली रेकॉर्ड, आयुष्यातला असे 2 ते 3 टप्पे खूप महत्वाचे आपण पाहतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीकडे पाहताना. म्हणजे प्रभात मध्ये अमर वर्मांची झालेली ओळख असो, त्यानंतर अगदी त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास असो, आणि लग्नानंतर पुढे पुणे, अलाहाबाद, मुंबई हा सगळा प्रवास, तर कारकिर्दीच्या या टप्प्याविषयी काय सांगाल?
0: हा टप्पा खूप महत्वाचा आहे. मुलींच्या दृष्टीने तर नक्कीच महत्वाचा आहे. कारण कुठल्याही मुलीला जिला गाणं करायचंय, गाण्यातच करिअर करायची आहे, तिच्या दृष्टीने लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे की पुढे आपलं काय होणार. तत्पूर्वी फक्त एक सांगू इच्छिते की माईंची जी इच्छा होती की सुशिक्षित गायिका, पहिली ग्रॅज्युएट गायिका हे जे माणिकताईंच्या नावापुढे विरोध लागलं ह्याला सर्वस्वी जबाबदार माई आहेत. त्यावेळेला मात्र त्यांनी माणिकताईंच्या वडिलांशी वाद घातले. ते असं म्हणत होते की काय करायचंय तिला शिकवून, कशाला कॉलेजात जायला पाहिजे, नाहीतरी नंतर लग्नच करून द्यायचंय ना, मग काय करायचंय शिकून. नाही, शिकलंच पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायलाच पाहिजे हा माईंचा आग्रह होता. आणि त्याप्रमाणे त्या शिकल्या, गायल्या. लग्नाचा टप्पा हा त्या दृष्टीने महत्वाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि तसं एक स्थळ पण आलं होतं बघायला, पण त्या मुलाला गाण्यात काही रस नाही म्हटल्यावरती नाही बाबा मला लग्न करायचंय असं झालं. पुढे मागे मग काहीतरी ओळख झाली प्रभात मध्ये वगैरे, हे सर्वांना सर्व श्रोत आहे. म्हणजे याच्यात मी नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. कारण अमर वर्मा हे पण कलाकार, प्रभात मध्ये स्वतः गीतलेखक, कवी, पटकथाकार, चांगल्या तऱ्हेने लिखाण करणारे कवी मनाचे, त्यामुळे साहजिकच गाण्याविषयी आस्था असलेले होते. आणि मुख्य म्हणजे प्रभात मध्ये हिंदी सिनेमातली गाणी ज्या माणिकताई गात होत्या ते त्याचे उच्चार चांगले करून घेणं, चांगल्या तऱ्हेने शिकवणं, इथे त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, अर्थातच घरी सांगितल्यावर घरनं सगळी चौकशी वगैरे करून लग्न करायचं ठरवलं.
1: माईंच्या आग्रहाखातर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, म्हणजे बी ए पूर्ण केलं. एका म्युझिक कंपनीच्या रेकॉर्डवर त्यांचं नाव आहे गायिका म्हणून, आणि तिथे बीए म्हणून उल्लेख सुद्धा केलेला आहे त्याच्यावर.
0: मी आता लग्न पत्रिकेत पण असा उल्लेख आहे, माणिक दादरकर बीए.
1: शुभदाताई, त्यांच्या साध्या सरळ स्वभावाबद्दल, सोज्वळतेविषयी, त्यांचा पेहराव, केशभूषा, त्यांचा वावर याच्याविषयीचे अनेक किस्से आहेत, मग ते महाविद्यालयातले असू देत किंवा मग नंतरचे असू देत, त्याविषयी सांगा ना.
0: असं आहे ना, त्यांच्या साधेपणाविषयी, म्हणजे एवढी मोठी गायिका आहे पण हिला कसलाच गर्व नाही, हे सामान्य माणसांना फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. पण त्यांचा स्वभावच अगदी साधा, अगदी साधा म्हणजे किती साधा असावा, तर त्यांच्या शालेय जीवनापासून पण त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या वेगवेगळ्या शाळेतल्या होत्या, पण पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं ते वातावरण होतं, त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रसंगी, मग गणपती असेल, मंगळागौर असेल, वेगवेगळ्या सणवाराला असे एकत्र जमायच्या. आणि त्यातल्या मैत्रिणींपैकीच एकिनी नमुताई भागवत म्हणून नाव, त्यांनी असं म्हटलं, माणिकला कधी आग्रह करायलाच लागला नाही, तिला नुसतं म्हटलं गाणं म्हण की लगेच ती गाणं म्हणत असे, आम्हाला कधी आग्रह नाही करायला लागला. तसंच राहणीमान सुद्धा त्यांचं अगदी साधं होतं. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या नंतर कित्येक वेळेला असं व्हायचं की त्यांची अधिकाधिक भक्तिगीतं असल्यामुळे म्हाताऱ्या आजीबाई सगळ्या जास्ती प्रेमात असायच्या, सगळ्या सगळ्यांना फार वाटायचं. आणि कित्येक वेळेला बाहेरगावी गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांच्या मुलांना जर नेता आलं नाही माणिकताईंच्या कार्यक्रमाला, तर ते रिक्वेस्ट करायचे, अहो माझी आई किंवा आजी काय असं 90 वर्षाची हो, तिला नाही मला आणता आलं, तुम्ही

0: याल का आमच्या घरी आणि एखादं गाणं तेवढं म्हणून दाखवाल का? तर असं सुद्धा त्यांनी घरी जाऊन त्यांचा तो कुठला अभंग पाहिजे त्यांनी म्हटलं अमुक गाणं तर गाणं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून जे म्हणतो ना की त्यांचं जे मत होतं पहिल्यापासून की पैसा महत्वाचा नाही पण ही माणसं जी जोडली जातात ती खूप महत्वाची आहेत आणि आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली.
1: खरंय खरंय खरंय. केवळ भावगीत गायिका म्हणून त्या नव्हत्या तर त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आहेत आणि त्या प्रत्येक गीत प्रकाराचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि तितकीच सुंदर अशी ती गीतं सुद्धा आहेत. आम्हाला त्या गीतांविषयी जाणून घ्यायला आवडेल. आता
0: कुठलाही गीत प्रकार गायला नाही असं नाहीच पण तरीही सगळ्या गीत प्रकारांमध्ये म्हणजे शास्त्रीय बंदिश तर आहेच, ठुमरी आहे, पण त्याबरोबर गझल पण आहे. मराठी गझल हा प्रकार त्यांनीच गायला पहिल्यांदा. नाट्यसंगीत तर आहेच आहे, चित्रपट गीतही आहे. तसं सर्व गीत प्रकार गायले पण सगळ्यामध्ये जास्ती त्या रमल्या किंवा जास्ती लोकांना जे आवडलं ते त्यांचं भक्ती संगीत. भक्ती संगीतात म्हणजे त्याही स्वतः कारण त्या देवभोळ्या होत्या, स्वभावच अत्यंत देवभोळा, कारण घरातच वातावरण तसं होतं त्यामुळे आपोआपच अगदी सगळी धारणाच अशी की जे काही येते देवामुळे हे असं झालं, देवच बघून घेईल, म्हणजे सगळी त्यांची अशी भक्ती होती. या बाबतीतलाही एक किस्सा फार छान आहे सांगण्यासारखा की नरसोबाच्या वाडीला त्या गेल्या असत्या कार्यक्रमाच्या वेळेला. तिथे गेल्या आणि म्हणाल्या की तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, सगळं नमस्कार करून झालं, प्रदक्षिणा घालून झाली, सगळं झालं, पुजाऱ्याला विचारलं अहो इथे आणि पुजाऱ्यांना माणिकबाई आल्या आहेत म्हणजे त्यांना अगदी खूपच त्याचं कौतुक वाटत होतं. मी इथे एखादा अभंग म्हटला तर चालेल का देवाची सेवा करायला? पेटी नाही, तबला नाही, तंबोरा नाही, काही नाही, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, अहो चालेल ना. आणि तिथे त्यांनी अमृताची गोडी तुझ्या भजनात असं गाणं गायलं. त्या ते गायल्या तर गायल्या, त्यांच्याबरोबर त्यांची शिष्या होती वासंती रानडे, तिला पण खूप आवड अशी. माझ्याबरोबर ना माझी एक शिष्या आली, ती पण एक गाणं गायली तर चालेल का? अरे बाप रे, इतक्या साधेपणाने एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यावेळेला त्या टॉपला होत्या, गाण्याचे कार्यक्रम करत होत्या रेग्युलर इतके, आणि अशा वेळेला त्यांनी इतकं नम्रपणे विचारावं देवळातल्या पुजाऱ्याला हे फार विशेष होतं. त्यांचा स्वभावच तसा होता.
1: ठुमरी विषयी सुद्धा असा एक खूप छान किस्सा आहे की ज्या ठुमरी गाण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की हे शब्द मी कसे गाऊ आणि ते शब्द नंतर अमर वर्मानी बदलून सुद्धा दिले होते, नाही का?
0: हो, काय आहे की ठुमरी गायची म्हणजे जास्ती करून शृंगारिक असतात आणि ते त्यांना गायला अतिशय संकोच वाटायचा आणि वर्मांनी त्यांना एकदा विचारलं जेव्हा लग्न ठरल्यावरती नंतर की माणिक तू ठुमरी क्यों नाही गाती, त्यामुळे मला जरा संकोच वाटतो, असे शब्द मला नाही आवडत नाही म्हणताय, तर म्हणे काय शब्द आहेत जरा ऐकव तरी. तर मग त्यांनी सांगितलं अहो नजरिया लागे प्यारी वगैरे मला नाही म्हणता येत. त्यांनी तेच शब्द थोडे बदलून दिले आणि त्यांनी त्या ठिकाणी मधुरिया बंसी सुनत रही राधा तन विसर गई सुध साधी. राधा कृष्णाचा तिथे संदर्भ आल्यावर त्यांच्यासाठी ती अगदी मोकळीक झाली आणि मग त्या
1: निसंकोच
0: निसंकोच गायला लागल्या. मग ते ठुमरी हा प्रकार त्या गायला लागल्या. पण ठुमरी हा प्रकार त्यांनी जो शिकला तो मुख्य म्हणजे अलाहाबादचे भोलानाथ भट्ट यांच्याकडे त्यांनी ठुमरीचं शिक्षण घेतलं. जसं शास्त्रीयचं हे गुरु झाले तसं भोलानाथ भट्टांकडे, म्हणजे ते बंदिशीही रचायचे स्वतः, पण ठुमरी फार त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: पहाटेच्या थंडीत जाऊन शिकलेल्या तिथे त्या.
0: हो हो, तिथे जरा ते स्वतः ब्रह्मचारी होते, झोपडीत राहायचे आणि ते स्वतः रचना करायचे. ठुमरी गायकीत त्यांचा हातखंडा होता पण त्यांची अट एकच असायची, मी येऊ का शिकायला? हो, पहाटे यायला पाहिजे आणि माझी जी बिदागी आहे ती किती बिदागी काय, दररोज येताना मिठाई आणायची का? तर मी गंगेवरच्या त्या साधू संतांना नदीवर ते जायचे 7:30 तर त्याच्या आधी तू आलं पाहिजे शिकायला. 5 यायचं, जायचं, शिकायचं आणि मिठाई दिलेले ते त्या साधू संतांना देत असत. ते तर त्या साधू माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतंय, त्या थंडीत कुडकुडत

0: त्यांचे जिजाजी त्यांना घेऊन जायचे टांग्यात ठरवला होता तरी, पण ते ब्लँकेट काय असेल पांघरून ते
1: पांघरून जायच्या त्या
0: ते जायच्या. पण हे आजकाल किती जणींना जमेल असा प्रश्न विचारला तर त्यासाठीचे जे हे जे कष्ट आहेत ना ते खरोखरी, कारण लग्नानंतरचं काय करणार. आता देखील मुली शिकताना सांगतात अहो लग्न ठरलं ना आता जरा एक दोन महिने नाही मला करताय ना. का नाही दोन महिने लग्नानंतर लगेच त्यांनी जमवलं. ते कसं जमवलं तर सासरच्याची मनं जिंकून घेतली पहिल्यांदा. त्यांनी घुंगट घ्यायला पाहिजे सांगितल्यावर त्यांनी घुंगटही घेतला. हे कसं जमलं त्यांना तर त्यांनी सासरच्यांची मनं जिंकून घेतली. संस्कारच तसे होते ना की काही झालं तरी सासरी लोकांना खुश ठेवलं पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे त्यांच्याशी. त्यांनी मनं जिंकली आणि मग त्यांच्यासाठी काही बंदिशी त्या गायल्या अलाहाबादच्या त्या घरात. आणि ते ऐकल्यावर त्यांना वाटायला लागलं अरे या मुलीकडे इतके गाण्याचे गुण आहेत तर हिचं गाणं भरलं पाहिजे. आणि मग ते भोलानाथ भट्टांकडे शिकायला म्हणजे मदत केली त्यांनी. पण लग्नानंतर आपण अलाहाबादला गेल्यावर लगेच तेवढ्या वेळात देखील तोही वेळ वाया नाही घालवायचा, तेवढ्या वेळात पण काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आता ही जी शिकण्याची वृत्ती आहे ना त्यासाठी गुरुच करायला पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या लोकांकडनं. त्यांची मैत्रीण होती मालविका कानन आणि एक आनंद, ते राहायला यायचे कधी कधी इथे. त्या एक आनंद त्यांच्याकडनं काही बंदिशी घेतल्या, म्हणजे असं जर छान बंदिश वाटली तर त्या विचारायच्या मला दाखवाल का जरा, माणिकताईंना कोण नाही म्हणणार, मिळायची ती बंदिश घ्यायची. अहो इतकं कशाला गमतीशीर प्रसंग आहे. राणीला जेव्हा त्यांनी वसंतराव कुलकर्ण्यांच्या क्लासला शिकायला पाठवलं त्यांचे गुरुबंधूच, आणि बागेश्वरी रागाची एक चीज वसंतरावांनी जी राणीला शिकवली फेमस आहे कुमारगातात बरसायला ना डारो रंग मोपे, आणि ती चीज ऐकल्यावर राणीकडनंच त्यांनी शिकून घेतली.
1: वा
0: म्हणाले मला दाखव गं कशी आहे. म्हणजे इतकं त्यांना जे जे सुंदर उदात्त उन्नत जे काही आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे.
1: खरंय
0: ही त्यांची वृत्ती होती.
1: वा वा म्हणजे पहा बीएला असताना माईंनी रेडिओ बंद केला होता त्यांचा ऐकलं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्यांना की एखादी शास्त्रीय संगीताची चीज असेल तर तुम्ही मोठ्याने गाणं लावा,
0: आवाज मोठा करा
1: मी ते ऐकेन. आणि ते ऐकून तेवढं लक्षात ठेवून त्यानंतर त्या सादर सुद्धा केलं होतं त्यांनी. कमाल आहे ना.
0: आता लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी आहे की त्यावेळेला केसरबाई केरकरांच्या काही मैफिली व्हायच्या पुण्यात, तर केसरबाईंच्या गाण्याला सहसा सगळ्यांना परमिशन नसायची, यायला मिळायचं पण नाही. ह्या दोघी जेव्हा ऐकायला जायच्या तर हे गाणं इतकं अद्भुत आहे आणि जयपूरचं गाणं खूप अट्रॅक्ट करणार आहे लोकांना, कानांचे पॅटर्न्स फार सुंदर आहेत. आणि मग त्यांना असं व्हायचं की आता हे गाणं आता सारखे टेप रेकॉर्डर नव्हते, काही टेप करायची सोय नाही, करायचं काय, तर ते सगळे ऐकायचे ते लक्षात ठेवायचं. आणि घरी आल्यावर म्हणजे रात्री मैफिल येऊन 1:30-2 जरी वाजले तरी घरी आल्याबरोबर तंबोरा काढायचा, ते सगळे तानांचे पॅटर्न्स गाऊन बघायचे लक्षात राहण्यासाठी.
1: वा
0: अशा तऱ्हेने पण किती गाणं मिळवलं.
2: रसिक हो आज या घरंदाज गायकीतील काही बंदिशींची झलक आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला राग श्याम कल्याण.

0: रियाज किती शिस्तबद्ध पद्धतीनं केला पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे.
1: रियाजाचं पण एक असं आहे की प्रत्येकाच्या गळ्याचं, तुमचा गळा वेगळा आहे, माझा वेगळा आहे. माझ्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे, तुमच्या गळ्याला किती तास रियाजाची आवश्यकता आहे. आमचे यशवंतबुवा जोशी म्हणायचे, मी जर जास्त गाईन तर माझा आवाज मैफिलीत बसत जाईल. आणि त्याच्या उलट माणिकताईंचं होतं की आज रात्री जर गाण्याचा कार्यक्रम आहे तर ते आणखीन रियाज करणार की आवाज तापणं म्हणतो ना तसं व्हायचं. आता हे प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते गोष्ट वेगळी. पण रियाज करताना त्यांनी फार सुंदर उपमा दिली होती की एखादा स्वर जेव्हा आपण लावतो, सा लावला, प लावला, काय तुम्ही, तर तो स्वर लावताना फुगा जसा फुगवतो तसं पहिल्यांदा स्वर लावायचा आणि नंतर हळूहळू हळूहळू फुगा फुगतो तसा तो फुलवत न्यायचा. एकाच आवाजात स्वर लावून म्हटलंय. आणि नेमकं आत्ता जर तुम्ही गाण्याच्या क्लासमध्ये गेलात तर ह्या सरगम म्हटल्या जातात, तोंड पाठ एका पाठी एक अलंकार गायले जातात म्हटले, पण ते सगळे एका आवाजात. आणि मग त्याचा उपयोग म्हणजे जे बाबूजींनी म्हटलं की भारदस्त वजनदार आवाज पण सुगम संगीतातला सहज येणं, यासाठी माणिकताईंनी काय केलं तर एखादा जो ख्याल असतो त्यांनी रियाज करताना एखाद्या ख्यालाचे शब्द जे काय असतील, सुध विसर्ग काना जे असतील ते, तर ते शब्द घ्यायचे आणि ते शब्द बाराखडीमध्ये म्हणायचे. म्हणजे अ आ ई ऊ ए आई सगळं मग एकदा अकारानी तर अकारानी, मग आकारानी तर आकारानी, म्हणजे ती चाल जी चाल आहे त्या स्थायीची, मग इकार तर इकार, उकार तर उकार. मग तुम्ही सांगा अख्खं स्थायी मला एवढं म्हणायचंय तर किती झाले की इथेच दीड दोन तास गेले तुमचे आपोआपच. पण ह्याच्यामुळे काय होतं की तुमचे प्रोनाऊन्सिएशन्स करेक्ट होतात. म्हणून माणिकताईंच्या गाण्यातले शब्द हे सगळी पोचतात, याचं कारण ते आहे मुख्य की बाराखडीमध्ये त्यांनी असा रियाज केलेला आहे. रियाज करताना सकाळच्या वेळेला मंत्र साधना हे सगळ्यांना माहिती, पहाटेचा रियाज, पण पहाटेचा रियाज त्यांचा कधीच चुकला नाही. नंतर 10:30 त्यांचे तबलजे आले की तबल्याबरोबर तालाबरोबर रियाज तोही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपोआप दिवसाचे 7-8 तास तरी संगीताचा रियाज करणं हे फार महत्वाचं आहे.
0: रियाज त्याच्या बरोबरीने बाहेरचे कार्यक्रम आणि घर संसार सांभाळणं कसं काय जमवलं हे सगळं त्यांनी?
1: जमवलं म्हणजे आता हे सांगितलं तर खोटं वाटेल मुलींना आजकालच्या, कारण आता जर असा विचार केला तर 3 घरचे संसार त्या सांभाळत होत्या म्हणा. कारण मुली लहान असताना जेव्हा कार्यक्रम तर तेव्हा त्या ऐन बहरात होत्या गाणं गात असताना. म्हणजे 16 वर्षीच पहिली मैफिल केली सुरतेला त्यांनी, आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय तो इतका मोठा आहे आणि सतत कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामधनं वेळ कसा काढायचा, मुलींच्याकडे वेळ कसा देणार. वर्मा मुंबईत राहायचे म्हणून मुंबईतलं एक घर आहे, मुलींना आईकडे

0: ठेवलं पुण्याला, म्हणून पुण्यातलं घर आहे. आणि अलाहाबादला वर्मांची जी बहीण दीदी आणि जिजाजी त्यांची तितकी परिस्थिती नव्हती चांगली. माणसं खूप दिलदार पण आर्थिकदृष्ट्या तशी इतकी परिस्थिती नाही. मग अधे मध्ये अलाहाबादला जायचं, अधे मध्ये पुण्यात जायचं मुलींसाठी. मग मध्येच आल्या की मुलींना काय हवं ते चला सगळ्यांना कापड बिपड घेऊन द्यायचं. तेव्हा एक छापाचे सगळे फ्रॉक शिवले जायचे, ते सगळं करायचं. बहिणीला विचारायचं म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, अगं घरात काय आहे का बघ, धान्य बिन्य काय भरायचं असेल तर सांग, ते भरून द्यायचं. म्हणजे तिकडे लक्ष ठेवायचं. आणि इथे आल्यावर वर्मांच्या इथे नोकरी नव्हती तेव्हा मिळाली, त्यामुळे काय करायचा हा प्रश्न असायचा. तोही प्रश्न सोडवायचा. तीन तीन ठिकाणी त्या गाडा ओढत होत्या.
1: तारेवरची कसरत,
0: तारेवरची कसरत होती. आणि हसत मुखाने परत चेहरा सदैव हसरा. कधी बघायला गेलं तर गुरु लोक आमचे सांगायचे, गायचं असेल तर माणिकताईंसारखं गा. कसं गावं तर मैफिलीत कसं यावं, कसं बसावं, तुमचं येण्या जाण्यात सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडत असतं. कधी त्या मैफिलीत आल्या तंबोरा घेऊन बसल्या की पहिल्यांदा समोरच्या ऑडियन्सकडे एक छान दृष्टिक्षेप टाकून हसऱ्या चेहऱ्यानी, मग साथीदारांकडे दोघांकडे बघून छान सांभाळून घ्या वगैरे म्हणून खूप छान. आणि मग डोळे मिटून एकाग्र चित्तानी पहिला सा लावला की त्यांची सगळी मैफिल, पण त्या म्हणायच्या सुध बानी आणि सुध मुद्रा, हे जे आहे की तुमची मुद्रा प्रसन्न पाहिजे. गाताना वेडेवाकडे चेहरे होता कामा नाहीत. शैला दातारला त्यांनी सांगितलं आरशात बघून रियाज कर पाहिजे तर, पण वेडेवाकडे चेहरा हे रामभाऊ मराठे सांगायचे. म्हणजे त्या काळात राम मराठे आणि माणिक वर्मा ही दोन नावं फार होते. आणि हीच दोन माझी दैवत होती किंवा
1: बोलण्यातून जाणवत आहे ते
0: आहेत.
1: म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर चित्र उभं केलं अगदी मैफिलीचं, त्यांचा सुरुवातीचा कशा त्या बसायच्या काय करायच्या, सातत्य आणि समर्पण हे किती महत्वाचं आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ते दिसत सुद्धा आलं. आता ही वेगळी गायकी त्यांनी निर्माण केली हे खरंच आहे, पण इथे कुठलीही मैफल सादर करत असताना त्यांचा नेमका क्रम कसा होता?
0: मैफिलीतला क्रम त्यांचा असा होता की साधारणपणे पहिल्यांदा रागधारी संगीत, शास्त्रीय संगीत, एक राग गायचा मोठा राग, ख्याल, द्रुत ख्याल, आणि त्यानंतर एखादी ठुमडी, नंतर नाट्यसंगीत, आणि नंतर अभंग भजन असं काही, किंवा भावगीत. भावगीत पण त्या मैफिलीत गात होत्या. तर हे ह्या क्रमाने परत इंटरवल नंतर पण असाच क्रम असेल.

आठवणी जागवणारी विशेष मुलाखत आताच आपण ऐकली. हसले मनी चांदणे हा होता या मुलाखतीचा पहिला भाग. उद्या आपण याच मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज इथेच निरोप घेऊया. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गोविंद पोवळे यांनी स्वरबद्ध केलेलं योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. त्याबरोबरच वनिता मंडळाचा
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो दुपारचं 1 वाजतोय. प्रसारित करत आहोत आमच्या केंद्राचं बातमीपत्र. त्यानंतर गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.
2: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांचा संवाद हा देशात वेगवेगळ्या व्यक्ती संस्थांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून मिळणारी प्रेरणा या आशयाशी निगडीत होता. भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असे काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देते. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या या 134व्या भागात सर्वप्रथम 2 धावपटूंशी संवाद साधला आणि त्यांचं मनोगतही जाणून घेतलं. काही दिवसांपूर्वी झारखंड मधील रांची इथं राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या 2 धावपटूंनी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत लागोपाठ 3 वेळा एकमेकांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. या दोघांशी सुमारे 10 मिनिटं संवाद साधत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव केला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नेदरलँड दौऱ्याचा उल्लेख केला. या दौऱ्यात तामिळनाडूमधील चोल राजवंशाच्या काळातील जुने ऐतिहासिक ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्द करण्यात आली. देशासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या ताम्रपटांविषयी अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहे. राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेले वचन पूर्ण करण्याशी संबंधित ही बाब आहे. यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल राजवंशाच्या कामगिरीचंही वर्णन आहे. त्यातून चोल साम्राज्याची सागरी शक्ती दिसून येते. तसंच आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या त्यांच्या संबंधांविषयीही माहिती मिळते. चोल राजाच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा देशवासियांना अभिमान आहे. भारताचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. छत्तीसगडमध्ये सापडलेल्या 3 दुर्मिळ ताम्रपटांबद्दलही मोदी यांनी यावेळी चर्चा केली. आपल्या मन की बात उपक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज एका गंगा डॉल्फिनला वाचवण्याच्या यशस्वी प्रयत्नावर तयार करण्यात आलेला आणि सध्या देशभर चर्चेत असलेला व्हिडिओ नागरिकांनी अवश्य बघावा असे आवाहन केलं. डॉल्फिन रेस्क्यू अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं तब्बल 13 तासांच्या प्रयत्नांनंतर या डॉल्फिनचा जीव वाचवून त्याला राप्ती नदीत सुखरूप सोडण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी तामिळनाडूतील नागरकोलई इथल्या शिक्षिका गिरिजा अम्मा यांचा देशभक्ती शिकवणारा संघही कथन केला. गिरजा अम्मा यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना देशातील जवानांसाठी दररोज 1 रुपया याप्रमाणे वर्षाचे 365 रुपये देण्याचं आवाहन केलं. या प्रयत्नातून त्यांच्या संस्थेनं तब्बल 40 लाख रुपये जमा करून सैन्याच्या मदतीसाठी दिले. अशा प्रेरक प्रसंगात सर्वांनीच सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही यानिमित्तानं कार्यक्रम घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवनियुक्त संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज पदभार स्वीकारला. सकाळी नवी दिल्लीतील साऊथ

0: ब्लॉक लॉन्स इथं जनरल सुब्रमणी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. जपान इथं सुरू असलेल्या आशिया कप 2026 स्पर्धेत भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघानं कोरियावर 3-1 अशा गोल फरकानं विजय मिळवला. नौशीन नाझ, श्रुती कुमारी आणि सामनावीर किरण एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह भारत 6 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना 2 जून रोजी सिंगापूर विरुद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ISSF विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सम्राट राणा यांनी काल झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपद पदक पटकावलं. अंतिम सामन्यात चीनच्या याओ कियानशुन आणि हु काई यांनी भारतीय जोडीचा 0-3 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10.
1: केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05:20 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज रविवार दिनांक 31 मे 2026. आपल्या मोहक सौंदर्यानं आणि नैसर्गिक सहज सुंदर अभिनयानं तमाम रसिकांच्या मनावर ज्यांनी भुरळ घातली त्या ज्येष्ठ अभिनेत्री अनुसया साखरीकर यांचा आज जन्मदिवस. 1960 भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटामधून सीतेच्या भूमिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

आकाशगंगा चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं अशी ही साताऱ्याची तरा या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे.

श्रोतेहो, भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. अनुसूया साखरेकर यांनी नाटकांमधून मेळ्यांमधून भाग घेत कलेची आवड जोपासली. दिग्दर्शक माधव शिंदे यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या.

0: का असर काय तू उदास का असा तू उदास का।
1: आपण ऐकत होतात पाच नाजूक बोट या चित्रपटातली आशा भोसले यांच्या स्वरातली ही दोन गीत, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार दत्ता डावसेकर। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत धरती।

తూల పోతలి ఆలిపి కావద చేతి రతి కాలే తరాజ శ్రమ మానసా చాతి.

गीताबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी धरतीची लेकर या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीताबाण ऐकलं. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद। देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणे यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग होता। सध्याच्या वातावरणात काळजी घेऊन घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी है। पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले। इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइन जारी की है वो भी भूलिएगा नहीं।
0: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकणात आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेख केला। ही केवळ पेय नसून ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत। त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित होते असं ते म्हणाले। या निमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा उल्लेख केला। आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। आपल्या अलीकडच्याच नेदरलँड भेटीत चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। हे ताम्रपट परत मिळवल्याबद्दल देश तसंच परदेशातून लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत असल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला। यानिमित्तानं परत मिळालेल्या ताम्रपटांविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकार देशाच्या अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रातल्या देशाच्या उल्लेखनीय यशाबद्दलही त्यांनी सांगितलं। अलिकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून जवळपास 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले असं ते म्हणाले। या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नवे विक्रम रचलेल्या खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी त्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। देशभरात खगोलशास्त्राला लोकप्रिय करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली। आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणाले। नमामी गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाची आणि डॉल्फिनच्या संरक्षणात होत असलेल्या त्याच्या उपयोगाची माहिती त्यांनी दिली। याच संदर्भानं उत्तर प्रदेशात गंगा नदीत एका डॉल्फिनला वाचवल्याच्या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं।

जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एका प्रजातीचंच नाही तर आपण गंगेच्या जैवविविधतेचं रक्षण करतो. नदीतलं संपूर्ण जीवनचक्र वाचवण्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसा वाचवतो असं ते म्हणाले. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असा मोलाचा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडतात. अनेकदा त्यांची चर्चा होत नाही पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त मोठ्या कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर काम केलं. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटील, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल क्षमता विकास आणि आधुनिकीकरणाच्या मार्गावर असून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपली युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी म्हणजे 2025 परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर झाला. इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या तर लष्करी कारवाईचा पर्याय अजूनही खुला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल व्हाईट हाऊसमध्ये एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. इराण अण्वस्त्र सज्ज होणार नाही याची खात्री करणं हेच आपल्या प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तर होर्मुझची सामुद्रधुनी त्वरित खुली होऊ शकते, मात्र आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इराण विरोधातली कारवाई सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध छेडल्यानं गेले काही महिने पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातं. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. देशभरात विविध ठिकाणी अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. अहिल्याबाईंचं जन्मस्थान महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँगो आणि युगांडामध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात प्रवासबंदी सीमा लागू करणाऱ्या देशांनी या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी केलंय. यामुळे या प्रदेशातल्या मदतकार्यात अडथळा येऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. या साथीच्या आजाराचं केंद्र असलेल्या पूर्व काँगोमधल्या बुनिया इथं भेट दिल्यावर ते बोलत होते.
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी

स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटीचा काल आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयथ हिच्याकडून पराभव झाला. मीनाक्षीनं विनेशीला 4-6 असं नमवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतल्या यशस्वी खेळाडूंशी साधला संवाद. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी तर अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर दुपारचा 1:40 झाली आहेत.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, दुपारचे 1:45 झाली आहेत.

0: अरे वा, खूप दिवसांनी.
1: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
0: अहो तेच 60 रुपये.
1: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
1: आणि दुसरी?
0: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: संजय जट्टू यांच्यातर्फे जनहितार्थ जारी. व्हॉट्सअप संपर्क 8007990262.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो. दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. आपल्यासोबत आहे मी ज्योती नांदेडकर.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अल्बेला या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता अलका यांनिक आणि कुमार सानू यांचा, गीतकार समीर आणि संगीतकार जतीन ललित. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अन्नाडी नंबर 1 या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अलका यांनिक आणि अभिजित यांचा, गीतकार देव कोहली आणि संगीतकार दिलीप सेन समीर सेन.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया और प्यार हो गया या चित्रपटातलं गीत. स्वर आहे उदित नारायण यांचं, गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार नुसरत फतेह अली खान.

और प्यार हो गया या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता उदित नारायण यांचा आणि संगीतकार होते नुसरत फतेह अली खान. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अवजार या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अभिजित, अनु मलिक आणि अनामिका यांचा. गीतकार आणि संगीतकार आहेत अनु मलिक.

0: Lelena.
1: Now that we have heard the song, which is supposed to be different, how different? You find out, okay? Funk, funk, funk, defunk.
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा समारोप आपण करत आहोत. अजय या चित्रपटातील गीतेनं स्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, यानंतर 2:30 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही

विविध भारती सेवेचे कार्यक्रम श्रोते हो आपण पुन्हा ऐकू शकाल 3:10 आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल एन एस राजा सुब्रमणी तर नौदल प्रमुख म्हणून एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते। कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाल्याचं सांगितलं। देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले। ही पेय देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं त्यांनी सांगितलं। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी केली। केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशाचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला। अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली। नवे विक्रम रचणारे गुरिंदर वीर सिंग, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं। अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेख त्यांनी केला। ही कामगिरी केलेल्या गुरिंदर वीर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करून त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला। भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली। यानिमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं। तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं।
1: साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़ें और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं।
0: नमामि गंगे अभियानांतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी माहिती त्यांनी दिली। याच अनुषंगानं नदी आणि जलसंवर्धनासाठी देशभरात होत असलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी सांगितलं। लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले। नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा, जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्यापासून शिकावं आणि शक्य झालं तर काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं। जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। पाकिस्तान आणि चीन विषयक तज्ज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। 40 वर्षांपेक्षा दीर्घ

कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं. एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समुदायाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाले. गेल्या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी 1,66,000 कोटी रुपये काढून घेतले होते. गेल्या फेब्रुवारीत 22,615 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आली, मात्र मार्चमध्ये पुन्हा 1,17,000 कोटी रुपयांचा ओघ बाहेर गेला. तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जातोय. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. आकर्षणाचा मुखवटा उतरवू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. बंगळुरूनं पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला, तर गुजरातनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. दोन्ही संघांनी केवळ एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकणारं बंगळुरू आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक असेल, तर गुजरातही दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल NS राजा सुब्रमणी, तर नौदल प्रमुख म्हणून एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती.

परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, एफएम बँड 101.7 MHz. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवा दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा एका विषयावर जो सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे आणि सगळ्यांनाच भावणार आहे, आणि तो विषय म्हणजे लेटर्स टू आवर यंगर सेल्फ्स. आपल्या स्वतःला, आपल्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या वयातल्या तुम्हाला मला लिहिलेलं पत्र. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणूस सतत बदलत असतो. वय बदलतं, विचार बदलतात, स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, आणि त्या सगळ्यात कुठेतरी आपणही बदलत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत कायम असते, ती म्हणजे आपलंच जुनं रूप. तो छोटा, निरागस, स्वप्नाळू, कधी घाबरलेला, कधी हट्टी, कधी खूप आनंदी तर कधी खूप एकटा असलेला आपला भूतकाळ. आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न. कल्पना करा, जर आजचे आपण आपल्या 10 वर्षापूर्वीच्या स्वतःला पत्र लिहू शकलो असतो तर त्या पत्रात आपण काय काय लिहिलं असतं, कोणत्या चुका टाळायला सांगितल्या असत्या, कोणती स्वप्न जपायला सांगितली असती, आणि कोणत्या भीतीपासून दूर राहायला सांगितलं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर प्रेम करायला आपण स्वतःला शिकवलं असतं का? लहानपणी आयुष्य खूप साधं वाटायचं, छोट्या

0: गोष्टींमध्ये आनंद मिळायचा. पावसात भिजणं म्हणजे उत्साह वाटायचा. मित्रांसोबत खेळणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं. त्यावेळी भविष्याची इतकी चिंता नव्हती, स्वतःची तुलना इतकी नव्हती. सोशल मीडियाचं दडपण नव्हतं आणि चेहऱ्यावर फिल्टर्सही नव्हते आणि मनावर इतक्या अपेक्षांचं ओझही नव्हतं. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं आयुष्याचं गणित बदलत गेलं. मार्क्स महत्वाचे वाटायला लागले, करिअर महत्वाचं वाटायला लागलं, लोक काय म्हणतील याचं दडपण यायला लागलं आणि अनेकदा स्वतःचा आवाज ऐकणं कमी झालं. मला वाटतं आज जर आपण आपल्या लहान रूपाला, लहान स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित सुरुवात अशी होईल. प्रिय लहान मी, तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुला प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, कारण आयुष्याचा एक मोठा भाग आपण स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो, लोकांना दाखवण्यात घालवतो की आपण पुरेसे आहोत. पण खरं पाहिलं तर माणसाची किंमत ही फक्त त्याच्या यशाने ठरत नाही. लहानपणी आपण खूप स्वप्न पाहायचो, कोणाला गायक व्हायचं होतं, कोणाला लेखक, कोणाला क्रिकेटर, कोणाला शिक्षक, तर कोणाला वैज्ञानिक. पण मोठं होताना अनेक जण स्वप्न बदलतात, काही स्वप्न विसरतात तर काही स्वप्न परिस्थितीमुळे मागे पडतात. पण स्वप्न पाहणं चुकीचं नसतं, उलट स्वप्न नसलेलं आयुष्य अधिक रिकामी असतं. आज अनेकदा आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादं अपयश आलं की स्वतःबद्दल वाईट वाटायला लागतं. एखादी परीक्षा चुकली की आयुष्य संपल्यासारखं वाटतं. एखादं नातं तुटलं की स्वतःची किंमत कमी वाटते. पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहत असतो तर आपण त्याला हेच सांगितलं असतं की तुझं आयुष्य हे एका अपयशाने ठरत नाही. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष आहे. काही संघर्ष बाहेर दिसतात, काही दिसत नाहीत. अनेक जण आज मानसिक ताणातून जात आहेत. भविष्याची चिंता, करिअरचा दबाव, आर्थिक प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, या सगळ्यांमध्ये मन थकतं आणि अशा वेळी माणसाला स्वतःचीच सर्वात जास्त गरज असते. जर आपण आपल्या जुन्या स्वतःला भेटलो असतो तर कदाचित आपण त्याला सांगितलं असतं, लोक कायम तुझी साथ देतीलच असं नाही, काही लोक मध्येच निघूनही जातील, काही लोक तुला समजून घेणार नाहीत, पण त्यामुळे तू स्वतःला सोडू नकोस, कारण आयुष्यात स्वतःसोबतचं नातं टिकवणं खूप महत्वाचं असतं. आजच्या जगात प्रत्येक जण खूप व्यस्त आहे, पण या धावपळीत अनेक तरुण स्वतःच्या भावना समजून घ्यायला विसरतात. दुःख लपवलं जातं, भीती लपवली जाते, रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण समजलं जातं. पण भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाहीच आहे, उलट ती माणूसपणाची खूण आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की तुला प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाहीये, कारण मोठं होताना आपण अनेकदा स्वतःला हरवून बसतो. लोकांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलतो, स्वतःच्या आवडी विसरतो, स्वतःच्या मर्यादा ओलांडतो, पण शेवटी थकवा येतो. काही वेळा आयुष्यामध्ये आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. काही लोक आपल्या भावना समजून घेत नाहीत, काही लोक आपल्याला कमी लेखतात, पण याचा अर्थ असा नसतो की आपण चुकीचे आहोत. कल्पना करा, जर आपण आपल्या छोट्या स्वतःला मिठी मारू शकलो असतो तर कदाचित त्याला एवढंच सांगितलं असतं, तू ना जरा जास्त विचार करतेस, जास्तच काळजी करतेस, पण एक दिवस तुला कळेल की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. मित्रांनो, स्वतःला लिहिलेल्या या पत्रात आपला मित्र कौस्तुभ गोसावी नेमकं काय म्हणतोय ते ऐकूया.
1: रसिक हो नमस्कार, मी कौस्तुभ शैलेश गोसावी. माझ्यातल्या छोट्या कौस्तुभसाठी पत्र लेखनाच्या माध्यमातून जागवलेली ही स्मृती. प्रिय कौस्तुभ, खरं तर कौस्तुभ असं न म्हणता छोटा कौस्तुभ म्हणणं अधिक गमतीचं वाटेल. तू लहान असताना तुकारामांचे बोल आळवायचास. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सरवा. लहान वयातच तू लहानपण देवाकडे मागितलंस आणि स्वतःला बालवयापासूनच चिरतरुण ठेवलंस. कुटुंबातल्या 8 जणांसोबत तुझं बालपण व्यतीत झालं आणि तू त्यातला 9वा. किती अवखळ आणि अल्लड होतास तू. विविध प्रकारच्या टॉय कार्स घरभर चालवणारा तू आता हातात लेखणी घेऊन बसलेला असतोस आणि आजच्या पत्राचा आटापिटाही त्यासाठीच. 22 वर्ष सरली तुझी, तुझे कोवळे आणि हळवे क्षण आजही लख भरलेत मनात.

0: शाळेतल्या दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा केलेला तुझा वेश आज वक्तृत्व स्पर्धेतल्या शब्दांमध्येही नाळ जपून आहे. ज्ञानेश्वरांच्या वेशातून शब्दांची नाळ जपली तर कधी तुकोबांच्या नृत्यातून तुळशी माळ. निसर्गाचं आणि तुझं एक आगळं समीकरण होतं त्यावेळेस. रात्री फेरफटका मारताना चंद्र आपल्या सोबत का येतो? गावी रेल्वेने जाताना गाडी बोगद्यात शिरली की तो बोगदा कसा तयार होतो? पृथ्वी फिरते मग आपण लोक का फिरत नाही? असे बाळभूत प्रश्न विचारणारा तू आज इतरांना स्पष्टीकरण देतोस. कौस्तू, तू लहान असताना शाळा शाळा खेळायचास, खोटं खोटं का होईना, पण समोर मुलं बसलीत आणि तू त्यांना शिकवायचास, त्यांना ओरडायचास, हातात काठी नाहीतर पट्टी घेऊन घरात शिक्षकाची दहशत गाजवायचास. आणि आज खऱ्या आयुष्यात तू तेच झालास. किती गमतीशीर विश्व होत ते. आजोबांनी वाजवायला काढलेली पेटी पाहून पेटीवरचा भाता मारायला तू बसायचास. आजोबांनी रचनांमध्ये ओतप्रोत भरलेल्या संतांच्या मांदिवळीचा गंध तुलाही लागला आणि तूही कवितेला तुझ्या आयुष्यात स्वतःची जागा दिलीस. लहान वयापासूनच वक्तृत्वाची केलेली सुरुवात तू आजही वाहती ठेवतोयस हे बघून आनंद वाटतोय. लहानपणी कॅमेऱ्यावर काम करायचं म्हणून आसूसलेला तू आज कॅमेऱ्याचा सोबती झालास. खेळण्यातल्या माईक आता खेळण्यातला न राहता आयुष्याचाच भाग झाला. तू वाढलास, तू घडलास, पण बालपणाचा तू स्वतःच्याच मनावर कोरला गेलास. विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभमणी आहे आणि तुझ्याही कवितेच्या शेवटी तेच टोपण नाव आहे. त्या मणीतला कौस्तुभ अभिजात होवो हाच आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद.
1: मंडळी, आजच्या पिढीसमोर संधी खूप आहेत, पण त्याचबरोबर ताणही खूप आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि मग स्वतःचं आयुष्य अपूर्ण वाटायला लागतं. पण प्रत्येक स्क्रीनच्या मागे न सांगितलेल्या कथा असतात. आपल्या जुन्या स्वतःला एक गोष्ट आपण नक्की सांगितली पाहिजे की तुला इतरांशी तुलना करण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो, पण उशिरा फुललेलं फूलही सुंदरच असतं. मोठं होताना आपण अनेकदा शांत होतो, आधीसारखं मनमोकळं हसणं कमी होतं, लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं कमी होतं आणि नकळत आपण जीवन जगण्याऐवजी फक्त निभावू लागतो. पण आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांचं नाव नाहीये. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, आठवणी आणि स्वतःला शोधण्याचा प्रवास. जर आपण आपल्या छोट्या वयातील स्वतःला पत्र लिहिलं असतं तर आपण त्याला हेही सांगितलं असतं की तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, कारण काही लोक कायमचे सोबती राहत नाहीत. वेळ निघून गेल्यावर अनेक गोष्टींची किंमत समजते. आज बऱ्याचदा आपण स्वतःवर प्रेम करायला विसरतो, सतत स्वतःमधल्या कमतरता शोधल्या जातात, टीका केली जाते, क्षमतांवर शंका घेतली जाते. पण स्वतःला स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे. आपण आपल्या जुन्या स्वतःला कदाचित हेही सांगितलं असतं की लोकांचं मत सतत बदलत राहील, म्हणून स्वतःची किंमत ही लोकांच्या मतांवर ठरवू नकोस. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, काही नाती तुटतात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी निसटून जातात, पण प्रत्येक अपूर्णता माणसाला काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आपण हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आयुष्याची स्पर्धा ही फक्त यश मिळवण्याची नाहीये, तर स्वतःला न हरवण्याची आहे. आपल्या लहानग्या स्वतःला आपण हेही सांगायला हवं की तू जेव्हा घाबरशील तेव्हा थांबू नकोस, कारण धाडस म्हणजे भीती नसणं नाही, धाडस म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. मित्रांनो, अनघा विचारे ह्या आपल्या मैत्रिणीला असंच स्वतःच्या लहान रूपाशी गप्पा मारायच्यात, पत्र लिहायचंय. तर ऐकूया अनघा तिच्या लहान रूपाला, म्हणजेच छोट्या अनघाला काय सांगते ते.
2: Hello everybody, my name is Anagha Vichare and today I am going to write a letter to my younger self. Dear younger me, I still remember the little girl who stood in front of the mirror with books in her hands pretending to teach an imaginary classroom. You always knew what your heart wanted. You wanted to become a teacher, not because it was easy or glamorous, but because you loved the idea of shaping lives, sharing knowledge and being the kind of mentor.

0: but that never felt complete to you. And hence you sat down and spoke to your parents about how dedicated you were to become a teacher. Many people told you that it's not your age to start from scratch and get an undergraduate degree. Many times you felt you didn't belong to a class with younger students. But you soon realized that it is never too late to pursue your dream. Now when you look back, you consider the age as an advantage. You were more matured and more experienced because of all the hardships you went through. Today, when you stand in a classroom, it is not just a job. It is a proof that your passion survives fear. It is proof that dreams delayed are not dreams denied. So thank you for not giving up on yourself. The journey was difficult, but every challenge shaped you into a stronger, kinder, and more determined person. And now every student you inspire is a reminder that the little dream you once carried in your heart was always worth fighting for. Thank you.
1: मित्रांनो, आयुष्यात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक जखमा, पण दोन्ही गोष्टी माणसाला घडवत असतात. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समजूतदार बनवत असतो. आपल्या जुन्या स्वतःला आपण कदाचित हेही सांगितलं असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळणारी नाही, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, पण वाट पाहणं वाईट नाहीये, कारण संयम हा जीवनातील खूप मोठा गुण आहे. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते, पटकन यश, पटकन प्रसिद्धी, पटकन पैसा, पण खऱ्या गोष्टी या हळूहळू तयार होतात. मजबूत व्यक्तिमत्व हे एका दिवसात बनत नाही. काही वेळा आपण स्वतःलाच खूप कठोर शिक्षा देतो, एक लहान चूक झाली तरी स्वतःवर रागवतो, पण जर आपण आपल्या लहानग्या स्वतःशी बोलत असतो तर आपण त्याच्याशी इतक्या कठोरपणे बोललो असतो का? कदाचित नाही. मग स्वतःसोबत इतकं कठोर का वागायचं? अनेकदा आपल्याला भविष्याबद्दल भीती वाटते. मी योग्य करते का? मी यशस्वी होईन का? माझं आयुष्य कसं असेल? असे प्रश्न सतत मनात येतात. पण आयुष्याची सगळी उत्तरं एकाच वेळी मिळत नाहीत. आपल्या जुन्या स्वतःला आपण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे. तुला प्रत्येक गोष्ट समजणं आवश्यक नाहीये. काही गोष्टी वेळेनुसार समजत असतात. कधी कधी आयुष्यात मागे वळून पाहणं आवश्यक असतं, कारण तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती बदललोय. जे प्रश्न एकेकाळी खूप मोठे वाटायचे ते आज इतके महत्वाचे वाटत नाहीत. आजच्या तरुणाईनं स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. सतत धावत राहिल्यानं मन थकतं, म्हणून कधी कधी शांत बसणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, मित्रांशी मनमोकळं बोलणं, या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या छोट्या स्वतःला आपण हेही सांगितलं पाहिजे की तुला कायम मजबूत राहण्याची गरज नाहीये, कारण माणसं कधी कधी तुटतातही, आणि तुटणं म्हणजे संपणं नसतं. तेव्हा आपली मैत्रीण मधुरा लिमये स्वतःच्या लहान रूपाशी, म्हणजेच छोट्या मधुराशी नेमक्या काय गप्पा मारतीये ते आता ऐकूया.
2: माझा प्रिय छोट्याशा मधुरासाठी आजच्या दिवसाचं, आजच्या क्षणाचं औचित्य साधून खास तुला थँक्यू असं म्हणायचंय. का माहितीये का? याचं कारण असं की आपण लहानपणी ज्या छोट्या छोट्या कृती करतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, जे छोटे छोटे विचार करतो, तेच विचार, त्याच कृती आणि त्याच गोष्टी भविष्यातली आपली प्रतिमा अधिक घट्ट बनवत असतात. त्यामुळेच आपलं लहानपणीचं रूप हे अगदी आपलं प्रतिबिंबच असतं, आणि आपलं प्रतिबिंब जितकं सुंदर तितकीच ती प्रतिमा त्याहून अधिक उत्कट आणि सुंदर होते. डिअर मधुरा, मी तुला प्रतिबिंबच म्हणेन माझं, कारण तू ज्या वेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझ्या आजूबाजूला व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचं प्रचंड आकर्षण तुझ्या वयाच्या इतर मुलांमध्ये होतं, पण तरीही तू तुझा वेळ रमवायचीस तो जास्तीत जास्त वाचनात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचायचीस, रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या कथा वाचायचीस, कधी संस्कृतातले छोटी छोटी सुभाषित वाचायचीस, छोटे छोटे श्लोक वाचायचीस, स्तोत्र म्हणायचीस, मंदिरात जायचीस, आणि याच सगळ्याचा कुठेतरी पाया हळूहळू तयार होत होता, पण हे तुला माहितीच नव्हतं. हा पाया इतका भक्कम झाला की आकाशात भविष्यात उंच झेप घेण्यासाठी हेच महत्वाचं ठरलं. आणि आज बघ, 23 वर्षानंतर एम ए संस्कृत ही डिग्री एका नामांकित महाविद्यालयातून तू प्राप्त केलीस. आणि इतकंच नाही तर कीर्तन, प्रवचन, निवेदन

0: ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा नवोदित कलाकार म्हणून हळूहळू उदयाला येतेस. आणि म्हणूनच तुला आठवतंय का, तुझं एक स्वप्न होत की आपला आवाज एकदा तरी आकाशवाणीवर ऐकू जायला हवा. टीव्ही किंवा इतर माध्यम ती आहेतच, पण आकाशवाणीची एक काहीतरी वेगळीच क्रेज, एक काहीतरी वेगळंच आकर्षण होत. आणि ते स्वप्न सुद्धा आता पूर्ण झालंय. इतकंच नाही तर तुलाही असं वाटायचं की आपण मोठं झालो की संस्कृत शिकवावं, संस्कृतचे धडे इतरांना द्यावे, इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या, क्रांतिकारकांच्या, क्रांतीवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजीराजांच्या गोष्टी सांगाव्यात आणि समाजाचं प्रबोधन करावं. आणि आज तेच स्वप्न तू हळूहळू पूर्ण सुद्धा करतेस कीर्तन प्रवचन ह्या सगळ्याच्या माध्यमातून. लहानपणी तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होतास त्या त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होत आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. एक सांगू का, हे सगळं जे काही झालंय किंवा जे होऊ शकलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. त्यावेळेला जर तू वाचन केलं नसतंस, त्यावेळेला जर तू छोट्या छोट्या चांगल्या कृती केल्या नसत्यास, तर आज ही सक्षम आणि यशस्वी मधुरा घडू शकली नसती. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून वयाचे अनेक टप्पे अनुभवायचेत, अनेक यशाची शिखरं पादाक्रांत करायच्यात आणि ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुला, म्हणजेच लहानग्या वर्जनला, अर्थात माझ्या प्रतिबिंबालाच जातं. त्यामुळे तुझ्या या सगळ्या पायाभरणीसाठी आणि मनातून ठेवलेल्या प्रचंड जिद्दीसाठी, महत्वाकांक्षेसाठी तुला खूप खूप थँक्यू.
1: मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेकदा आपण चुकीच्या दिशेने जातो, काही निर्णय चुकतात, काही लोक चुकीचे ठरतात. पण चुका करणं म्हणजे वाईट माणूस असणं नाही, चुका म्हणजे शिकण्याचा भाग. त्यामुळे जर आपण आपल्या लहानग्या स्वतःला पत्र लिहिलं तर कदाचित शेवटी एवढंच लिहिलं असतं की तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, स्वतःवर प्रेम कर, स्वतःला माफ कर आणि आयुष्याला खूप घाबरू नकोस. कारण जरी काही दिवस कठीण असले तरी पुढे खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहतायत. मंडळी, आजचा हा कार्यक्रम हा फक्त भूतकाळ आठवण्यासाठी नाहीये, हा कार्यक्रम स्वतःकडे पुन्हा प्रेमाने पाहण्यासाठी आहे, स्वतःशी शांतपणे बोलण्यासाठी आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेणं विसरतो. जेव्हा माणूस स्वतःला समजून घ्यायला शिकतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. त्यामुळे शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्य परिपूर्ण नसतं, प्रत्येकाला संघर्ष असतो, प्रत्येकाला काही जखमाही असतात, पण त्याच जखमांमधून माणूस अधिक संवेदनशील, अधिक मजबूत आणि अधिक सुंदर बनत असतो. त्यामुळे स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला कमी लेखलं नाही पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः आहोत आणि आपली कथा अजून संपलेली नाहीये, अजूनही बरेच सुंदर अध्याय बाकी आहेत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: development of frontier technologies and helping shape the future of global innovation. In Himachal Pradesh, 8 people lost their lives after their vehicle fell into a deep gorge in the Chamba district. The deceased include 7 tourists from Chhattisgarh and the driver of the vehicle. The tourists had been visiting Himachal Pradesh for sightseeing and were staying in Dalhousie before leaving for Sach Pass on Friday. When they failed to return, the hotel management alerted the police, after which the search operation was initiated. Authorities later located the vehicle deep inside the gorge. The Central Board of Secondary Education, CBSE, has said an expert team of cyber security professionals from various government agencies and Indian Institutes of Technology has been deployed to secure the OnMark portal, which is its on-screen marking OSM system utilized for evaluation of Class 12 answer sheets. In a social media post, the board said vulnerabilities have been identified and contained and a thorough review is being carried out to rule out any other exploitable weaknesses. The Terminal Ballistics Research Laboratory of the DRDO today successfully conducted trial of a powerful high-caliber bomb at its facility at Ramgarh in Panchkula district of Haryana. The test was conducted amid comprehensive security arrangements. In badminton, the Indian pair of Sattvik Sai Raj Ranki Reddy and Chirag Shetty clinched the men's doubles title in Singapore Open today. The duo defeated Indonesian combination of Muhammad Shohibul Fikri and Fajar Alfian 18-21, 21-17, 21-16 in the final to win their first title in 2 years. The Indian pair had won the Thailand Open in May 2024. In IPL cricket, Gujarat Titans and defending champions Royal Challengers Bengaluru are all set for epic title clash at Narendra Modi Stadium in Ahmedabad this evening. Both teams are aiming for their second IPL title. Gujarat won their maiden crown in 2022. And that is the end of this news bulletin.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना सरकारकडून कोणतंही नवं आश्वासन नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 80 तोळे सोनं लंपास केल्याचा प्रकार उघडकीस. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा 134वा भाग आज प्रसारित झाला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो, असं ते म्हणाले. देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पीत राहावे, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सध्याच्या वातावरणात गरज असेल तरच काळजी घेऊन घराबाहेर पडावं, असं आवाहन करताना ते म्हणाले.
2: इस समय देश के ज्यादातर हिस्सों में बहुत गर्मी पड़ रही है. तेज धूप, गर्म हवाएं, ऐसे मौसम में अपना ध्यान रखना बहुत जरूरी. पानी पीते रहिए, धूप में अगर निकलना ही पड़े तो थोड़ा संभल कर निकले. इस दिशा में सरकार की भिन्न भिन्न डिपार्टमेंट्स ने जो गाइडलाइंस जारी की है वो भी भूलिएगा नहीं.
1: उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकण आणि गोव्यातलं कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेखही केला. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा देखील उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत आंबा उत्पादक शेतकऱ्यांची प्रशंसा त्यांनी केली. आपल्या वेधशाळांचं महत्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून अधोरेखित केलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी, असं आवाहन त्यांनी केलं.
2: ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स, लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं आईसेक का भी जिक्र करना चाहूंगा।

0: यह एक स्टूडेंट लेड नेशन वाइड नेटवर्क है जो एस्ट्रोनॉमी और एस्ट्रोफिजिक्स क्लब को आपस में जोड़ता है। साथियों, अपनी हॉबी के लिए समय निकालना और लगातार कुछ नया सीखते रहना बहुत जरूरी है।
1: नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आला। देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी। नमामी गंगे अभियान अंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका ही मोहीम आदी मुद्द्यांचाही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये उल्लेख केला। जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली। 40 वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं। ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। देशाचं हित जपण्याप्रती भारतीय नौदल सदैव सतर्क असून प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक जटील अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस पाळला जात आहे। तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे। आकर्षणाचा मुखवटा उतरू, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे। हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टनंतर भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला। हवामानात सुधारणा होईपर्यंत भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
3: जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहेत, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत, विखे पाटील प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे।
1: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर जयंती महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्याबाईंच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं। अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले, मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला। त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं असं शिंदे म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाणी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे। महापौर समीर राजूरकर यांनीही अहिल्याबाईंना अभिवादन केलं, तसंच शोभायात्रा, धनगरी डफ आणि वाघ्या मुरळी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक

0: या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आतापर्यंत 33 जणांनी 55 अर्ज घेतले असून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन्चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी लॉकरमध्ये बनावट सोनं ठेवलं होतं. बँक कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जीवन जगदाळे या दोघांविरुद्ध शाखेचे मुख्य शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सेनगावकर याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात हिंगोली, रायगड आणि वर्धा जिल्ह्यात घडलेल्या 3 घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव शहराजवळ पिकअप वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात 2 शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. शिक्षक संतोष देसाई आणि गजानन पत्की हे दोघे जनगणनेचं शासकीय कर्तव्य पार पाडून रिसोड इथं गेले होते, परतत असताना हा अपघात झाला. हे दोघे सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपाण इथले रहिवासी होते. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो, पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना सरकारकडून कोणतंही नवं आश्वासन नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अवदत् यत् भारत शासनं राष्ट्रस्य अमूल्य रिक्थानां संरक्षणार्थं निरन्तरं प्रयतते. सद्य एव नीदरलैंड देशस्य यात्रावधौ चोल कालीन ताम्रपट्टिकानां भारताय प्रत्यर्पणमपि प्रधानमन्त्रिणा उल्लेखितम्. आकाशवाण्याः मन की बात कार्यक्रमे प्रधानमंत्री आतपात् आत्मानं संरक्षितुं पारम्परिक पेय पदार्थानां सेवनाय जनान् अध्यर्थयत्. सीबीएसई इति केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा ऑन मार्क पोर्टल इति वेब फलकस्य सेवा प्रदातुः सूक्ष्मं निरीक्षणं विधीयते. बैडमिंटन क्रीडायां सिंगापुर ओपन टूर्नामेंट इति स्पर्धायां भारतस्य सात्विक साईराज रंकी रेड्डी चिराग शेट्टी इत्यनयोः युगलेन निर्णायक चक्रे विजयोधिगतः. अपि च आईपीएल क्रिकेट क्रीडायां गुजरात टाइटन्स दलम् अद्य अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे निर्णायक स्पर्धायां रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन सह स्पर्धिष्यते. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी सद्य सम्पन्नायाः नीदरलैंड देशस्य यात्रायाः उल्लेखं कृत्वा अवदत् यत् तत्रत्यया शासन संस्थया चोलकालीनाः ताम्रपट्टिकाः भारतदेशाय प्रत्यर्पिताः. आकाशवाण्याः मन की बात कार्यक्रमे श्रीमोदी अवोचत् यत् एतेन विश्वव्यापिनः तमिल समुदायस्य मध्ये विशेषः उत्साहः वर्तते. सः अवदत् यत् एताः पट्टिकाः चोलसाम्राज्यस्य सामुद्रिक शक्तिं दक्षिणपूर्व एशियादेशैः सह तेषां सम्बन्धान् च प्रदर्शयन्ति. प्रधानमन्त्री अवदत् यत् भारत प्रशासनं राष्ट्रस्य अमूल्य रिक्थानां संरक्षणार्थं निरन्तरं प्रयतते. सः प्रोक्तवान् यत् ज्ञान भारतम् अभियानेन छत्तीसगढ़ राज्यस्य मल्हार क्षेत्रे 6-7 शताब्द्योः पाण्डुवंशस्य महर्षेः बलार्जुनस्य सम्बद्धाः दुर्लभाः 3 ताम्रपट्टिका अपि प्राप्ताः.
2: ज्ञान भारतम अभियान के तहत छत्तीसगढ़ के मल्हार में भी एक महत्वपूर्ण खोज हुई है. यहाँ 3 दुर्लभ ताम्र पट्टिकाएं मिली हैं. विशेषज्ञ मानते हैं कि इंस्क्रिप्शंस 6वीं-7वीं सदी के हैं. ये ताम्र पट्टिकाएं प्राचीन ब्राह्मी लिपि और पाली भाषा में लिखी गई है. इनसे उस समय की शासन व्यवस्था, धर्म और संस्कृति के बारे में महत्वपूर्ण जानकारी मिलती है.
1: प्रधानमन्त्रिणा श्री नरेन्द्र मोदिना देशवासिनः वर्तमाने भीषण ग्रीष्मऋतौ अत्यधिकं सावधानतां धारयितुं प्रशासनेन प्रदत्तानां निर्देशानां पालनं

0: बालमित्रांनो नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी निर्मला भांदिगरे आपलं सहर्ष स्वागत करते. छोट्या मित्रांनो, आज गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधायला मूळचा कोल्हापूरचा पण सध्या हैदराबाद इथं वास्तव्यास असलेला हरहुन्नरी अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी हा बालमित्र स्टुडिओत आलेला आहे. चला तर मग त्याला भेटूया आणि त्याच्याशी गप्पा मारूया. तर अमोघ, तुझा गंमत जम्मत या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुझी ओळख जरा आमच्या बालमित्रांना करून देशील?
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी आहे. आता मी 7वीत शिकतो.
0: कुठल्या शाळेत शिकतोस तू?
1: तर मी हैदराबाद मध्ये कॉर्नरस्टोन शाळेत शिकतो.
0: बर, मूळ गाव कोणतं तुझं?
1: कोल्हापूर.
0: अरे वा, मग कोल्हापूर ते हैदराबाद प्रवास कसा काय?
1: मी ऍक्च्युली माझ्या बाबांना म्हणजे तिकडे जॉब होता, त्यामुळे मी तिकडे गेलो आणि मी नर्सरी पासून मी तिकडेच होतो.
0: बर बर बर बर. तुझ्या बाबतीत खूप काही आम्ही ऐकले. मराठी भाषा तुला खूप आवडते.
1: हा, तर ते माझ्या आजीने म्हणजे मला प्रोत्साहन दिलं होतं की तू आता शिक मराठी, म्हणजे थोडं पुस्तक लिहायला हे कर. प्रोत्साहन दिलं पुस्तक लिहायचं. मग आबांनी पण मला थोडं प्रोत्साहन दिलं, त्यामुळे आता मी जरा भाषा शिकायला लागलोय मराठी.
0: हैदराबाद

0: म्हणलं की तेलगू भाषा आली आणि इंग्लिश.
1: कॉन्व्हर्सेशन माझं असते ना ते इंग्लिशमध्ये असतं शायद.
0: बरं,
1: तेलगू पण आता कंपल्सरी आहे ना सीबीएसई पॅटर्न मध्ये, त्यामुळे आता मी तेलगू पण थोडं शिकायला लागलोय म्हणजे हळूहळू.
0: पण मग इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मराठीकडे थोडासा त्यांचा एक पडती बाजू असते, तुझ्या बाबतीत काय?
1: हा, आवडती मला मराठी भाषा.
0: बरं,
1: माझी मूळ भाषा तर मला आवडणारच ऑब्व्हियसली. आणि मी हेच प्रयत्न करणार की मी मराठी भाषा इम्प्रूव्ह करणार जास्त जास्तीत जास्त.
0: बर बर, मग शाळेत तर मराठी नाहीये, मग घरी मराठी कुणी शिकवतं तुला?
1: म्हणजे आधीपासून येतं मला मराठी, तसं काय नाही, पण आजी मला शिकवायची.
0: मला असं ऐकायला मिळालं की तुझ्या घरी खूप मोठा कलेचा वारसा आहे, लिखाणाचा वारसा आहे, काय सांगशील?
1: तर माझे आजोबा आणि आजी होते,
0: बर,
1: त्यांनी खूप म्हणजे पुस्तक अशी लिहिली आहेत, तर मग मला पण कधी असं वाटायचं की मला पण असं असता पुस्तक लिहायला पाहिजे, त्यामुळं मग मी एक दिवशी डिसाइड केलं, म्हणजे 7 वर्षाचा होतो मी त्यावेळी, मी डिसाइड केलं की मी पुस्तक लिहिणार. तर म्हणजे लिहिलं मी, लहान होतं पण लिहिलं मी.
0: पण मग वयाच्या 7व्या वर्षी तुला पुस्तक मराठीमध्ये लिहावंसं वाटलं?
1: हा, वाटलं मला, पण मी लिहिलं पण.
0: बर, काय पुस्तकाचं नाव काय होतं ते?
1: क्रिकेट लाईफ म्हणून.
0: क्रिकेट लाईफ म्हणून मराठीमध्ये लिहिलंस?
1: हा.
0: पण तू पुस्तक जे लिहिलंस ना, त्या पुस्तकाविषयी मला जरा सांग ना.
1: त्या पुस्तकात असं लिहिले की मला क्रिकेट का आवडतं, किंवा त्याचं कारण म्हणजे आयडल कोण आहे माझा. आणि मग मला बाकीच्यांना पण असं टिप्स द्यायची की आता आपल्याला काय करायचं पुढे जायला, सिलेक्ट व्हायला, म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये.
0: म्हणजे एकूणच त्या पुस्तकाचं सारांश असं आपण म्हणूया की तुझा क्रिकेटचा छंद, त्याचबरोबर एकूण क्रिकेटची माहिती,
1: हा,
0: अशा आशयाचं ते पुस्तक लिहिलंस. मग प्रतिसाद कसा होता? पुस्तक कितपत आवडलं?
1: आवडलं मला, म्हणजे माझ्या ऍटलीस्ट लेवल म्हणजे होती ना, म्हणजे एज त्याच्यासाठी म्हणजे चांगलं होतं. खूप म्हणजे कमी लोक वाचली,
0: पण त्यांना आवडलं.
1: हा, आवडलं म्हणजे माझ्या मित्रांना पण दाखवलं मी.
0: बर बर.
1: आणि मी माझ्या शाळेची लायब्रेरियन होती, तिला पण दाखवलं ते पुस्तक.
0: बर बर बर, त्यांना आवडलं.
1: हा, त्या पण म्हटल्या की व्हेरी नाईस म्हटलं इंग्लिश मध्ये की तुझ्या मानानं चांगलं पुस्तक येते.
0: अरे वा वा वा. बर, हे झालं तुझ्या पहिल्या पुस्तकाबद्दल. कोल्हापूरमध्ये कसं वातावरण आहे? तू तर आता वडिलांच्या कामाच्या निमित्तानं हैदराबादला असतोस, तिथलं वातावरण आणि कोल्हापुरातलं घरचं वातावरण काय वाटतं तुला?
1: तर बघितलं तर हैदराबादचं वातावरण म्हणजे थोडं वर्किंगच असतं, म्हणजे सगळेच म्हणजे घरी
0: व्यस्त.
1: हा, व्यस्त असतात. कोल्हापुरात बघितलं तर रेस्टिंग म्हणजे व्हॅकेशन लागलो असतो ना, तर तिकडे म्हणजे मी आपलं जे इनकम्प्लीट काम असते, जसं की आता म्हणजे आता मला पुस्तक मी आता लिहिलं म्हटलं होतं ना, आता ते कम्प्लीट म्हणजे करायचं किंवा चित्र काढायचं, बाबांसोबत बोलायचं.
0: बर, मला सांग, तुझ्या घरी पुस्तकांचा खूप मोठा संचय आहे असं मी ऐकलंय.
1: हा, हे म्हणजे मी पुस्तक घेतो पण आणि वाचतो पण ते.
0: बर, साधारण किती पुस्तक आहेत घरी?
1: बघितलं तर 10,000 असतील आरामात.
0: बर बर बर. मग तू इथं आल्यानंतर व्हेकेशनला किती वेळ देतोस पुस्तक वाचनाला?
1: 2 तास देतो की
0: नेहमी?
1: हा.
0: अरे वा वा. मग कुठली कुठली पुस्तकं आजपर्यंत वाचली आहेस तू?
1: मी ऍक्च्युली एक पुस्तक म्हणजे घेतलं हैदराबाद मधून आणलं होतं, स्काय हाय म्हणून, ते पुस्तक मी आता वाचतोय.
0: पण मग अजून मराठी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेस तू?
1: चांदोबाची पुस्तक वाचली आहेत, मग तेलानी रामचं पुस्तक वाचलंय, आणि राजा शिवाजींचं पुस्तक वाचलंय.
0: बर, कसं वाटतं मातृभाषेतली पुस्तकं वाचताना? किंवा त्याच्या
1: आवडतं मला.
0: आवडतं गोष्टी, तर तू आता म्हणला चांदोबाच्या गोष्टी, तू छान छान गोष्टी पण सांगतोस असं ऐकलं मी.
1: हो, सांगतो की मी.
0: ऐकवशील?
1: या गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. तर एके दिवशी गावात एक रामू नावाचा एक मुलगा होता, तर तो खूप सगळ्यांची खोड करायचा, असं दंगा करायचा, मस्करी करायचा. मग तो आपल्या मेंढपाळांना असं रानात आणायचा चरायला, तर आणि तो ओरडायचा असंच की लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. मग शेतकरी घाबरून पडून यायची, बघतात तर काय कोणीच नव्हतं. मग परत दुसरा दिवस झाला, दुसऱ्या दिवशी परत ओरडायला लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. परत शेतकरी आली, मग बघितली तर परत कोण नाही. नंतर तिसरा दिवस झाला आणि त्या दिवशी खरंच लांडगा आला आणि त्यांनी सगळ्या मेंढपाळाला खाऊन टाकलं. आणि मग जेव्हा रामू ओरडत होता तेव्हा शेतकरी म्हटली, हा तर असेच मस्करी करतो, ह्याच्यासोबत काही बोलण्यात अर्थ नाहीये. मग त्या दिवसापासून त्याला हे कळलं की आपण कधी पण कुणाची मस्करी करायची

0: नाही किंवा कोणाची खोड काढायची नाही आणि कधी पण सत्य बोलायचं.
1: बरोबर. ब्रामोग, तू तर खूप छान गोष्ट सांगितलीस आमच्या बालमित्रांना. तू मगाशी म्हणालास की तुला तेलुगू पण अवगत आहे म्हणून.
0: हो, आवडती मला तेलुगू.
1: बर, म्हणजे तू तिथे हैदराबादला गेल्यानंतर ही भाषा शिकलास.
0: ऍक्च्युली कंपल्सरी आहे म्हणजे तेलुगू.
1: बर, मग तिथं बोलतोस तू तेलुगू?
0: हा बोलतो, म्हणजे ट्राय करतो कधी कधी. म्हणजे आता माझे जे तेलुगू मित्र आहेत तिकडचे, त्यांना मी विचारतो की या शब्दाचा अर्थ काय आहे आणि मग ते मला सांगतात आणि सेंटेन्स बनवायचा ट्राय करतो.
1: बर, म्हणजे प्रयत्न करत आहेत तेलुगू शिकण्याचा.
0: हा,
1: तुझं नाव जरा तेलुगू मध्ये सांगशील आम्हाला?
0: ना पेरू अमोग.
1: बर, दिवसभराचं तुझं रुटीन कसं असतं?
0: सकाळी ऍक्च्युली 7 उठल्यानंतर माझी बस येते म्हणजे पिकअप करायला शाळेत, आणि नंतर मग 7 ते संध्याकाळी 4 शाळा असते.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर माझी ट्युशन असते, म्हणजे ट्युशन नंतर माझा क्रिकेटचा क्लास असतो.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर मग थोडा म्हणजे शाळेतला जो होमवर्क आहे दिलेला तो करतो.
1: अर्थातच तुला क्रिकेटचा छंद आहे.
0: आहे.
1: आणि तू पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहेस क्रिकेटवर, तुला कितपत माहिती आहे क्रिकेट विषयी?
0: क्रिकेट बघितलं तर मला म्हणजे ते जे रुल्स माहित आहेत आणि माझे सर असतात ते पण मला सांगतात, म्हणजे गाईड करतात मला.
1: बर, बर.
0: खेळताना जर मी चुकीचा शॉट केला तरी सांगतात करेक्ट कसं करायचं.
1: बर,
0: आणि मी हाच प्रयत्न करणार क्रिकेटमध्ये की मी चांगलं खेळू असं.
1: बर, मग तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
0: म्हणजे मला इंजिनियर टाईप बनायचं, म्हणजे आता जे विमानाचे पार्ट किंवा बनवतात काय.
1: बर, बर, बर.
0: त्या टाईपचं मला बनायचं.
1: मग क्रिकेटमध्ये करिअर करायचं असं काही तुझ्या डोक्यात आहे?
0: कॉम्पिटिशन फार आहे त्याच्यात, म्हणजे भले जेवढं मी ट्राय करणार तेवढंच खरं, म्हणजे एकच म्हणजे पूर्ण लाखातनं एकच होते ना सिलेक्ट, त्यामुळं.
1: पण तुझा प्रयत्न तरी तोच असणार आहे की त्या एकामध्ये तुझं सिलेक्शन व्हावं यासाठी तू प्रयत्न करणार.
0: तर मी अंडर 14 सिलेक्ट झालोय.
1: बर, बर, बर. बर, मग शाळेतला अभ्यास आणि क्रिकेट किंवा वाचन, लिखाणाची देखील तुला आवड आहे ना?
0: हो, आहे की लिखाणाची आवड,
1: कारण पुस्तक तर तू लिहिलेस. मग हे सगळे छंद आणि अभ्यासक्रम आणि तर बाकी तुझ्या आवडीनिवडी कसं मॅनेज करतो सगळं?
0: म्हणजे तर पर्टिक्युलर तर वेळ ठरवतो एका, म्हणजे जे मला काम करायचं त्याची वेळ असते. सकाळी 10 जर मला आता लेखन करायचं आहे पुस्तकाचं तर मी 10 ते 11 त्याचं हे करणार, वेळ मॅक्सिमाइज करणार. आणि नंतर जे क्रिकेट सपोज असेल तर ते 12 ते 1 किंवा असं म्हणजे वेळ आहे ती अशी ठरवतो.
1: म्हणजे एक वेळेचं योग्य पद्धतीने नियोजन करतोस. आता क्रिकेट म्हणजे फिजिकली फिटनेस पाहिजे, आहार चांगला, व्यायाम, या गोष्टींकडे कसं ध्यान देतोस?
0: ऍक्च्युली आमच्या अकॅडमीमध्येच असं एक्सरसाइज करून घेतात, त्यामुळं आणि मी पण घरी म्हणजे चांगलं खाणं खातो हेल्दी.
1: तसं बघायला गेलं ते हेल्दी खाणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. आकाशवाणीशी तुझा यापूर्वी कधी संबंध आला होता?
0: नव्हता. ऍक्च्युली माझं पहिल्यांदा आहे आकाशवाणीमध्ये आता, त्यामुळं.
1: आपण मी असं ऐकलंय की वैजयंती कुलकर्णी म्हणजे तुझ्या आजी, बरोबर ना? तर त्यांचा आकाशवाणीशी खूप संबंध होता?
0: हो, होता. तर त्यांचे 200 प्रोग्राम झालेत आकाशवाणीमध्ये.
1: म्हणजे तो एक वारसा तुझ्याकडे आहे म्हण.
0: हा.
1: आणि आजोबा काय करतात?
0: आजोबा माझे पत्रकार होते.
1: बर,
0: केसरीचे पत्रकार होते. आताच त्याने एक बुक पब्लिश केले, मंतरलेल्या दिवसांची भकर.
1: अरे वा वा वा, तू वाचलंस हे पुस्तक?
0: आता वाचणार आहे की.
1: बर, मग आजोबांच्याकडून तू मार्गदर्शन कशा पद्धतीने घेतोस? म्हणजे एखादं पुस्तक वाचायचं झालं किंवा कुठलं पुस्तक वाचू किंवा लिखाण करत असताना काही अडचणी आल्या तर आजोबा तुला मदत करतात?
0: करतात. आणि मी त्यांना विचारतो पण की मी हा मुद्दा लिहू का नाही, किंवा म्हणजे सपोज आता मी एक प्रॉब्लेम हे केला त्याच्यात लिखाण केलं माझ्या पुस्तक मध्ये, जर त्या सोल्युशन म्हणजे मला कळत नसेल तर मी आबांना विचारतो.
1: बर, बर. मग काय वाटतं तुला, आबांचा इतक्या दिवसांचा किंवा इतक्या वर्षांचा अभ्यास, त्यांची वाचनाच्या आवड, पत्रकारिता, याचा तुला कसा फायदा झाला?
0: त्यामुळे मला पण थोडा ऍडव्हान्टेज येतो ना, त्यांना कारण एक्सपिरियन्स आहे त्यांना लिहायचा.
1: मग मला सांग, आजोबा किंवा तुझी आजी यांना वाचनाचा खूप छंद होता, त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या विषयांवर लिखाण देखील करत होते आणि आकाशवाणी सारख्या माध्यमावर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत, तर मग असं कधी वाटतं का की आपण त्यांच्यासारखं व्हावं किंवा त्यांनी काय परिश्रम घेतले असतील ते आपण देखील घ्यावे?
0: हा, वाटलं की मला खूपदा वाटलं. आणि आज मी प्रयत्न करणार

0: त्यांच्यासारखं म्हणजे इन्स्पिरेशन घ्यायचं त्यांचं लिहायचं.
1: मला सांग, या व्यतिरिक्त तुझे आणखी काही छंद आहेत?
0: क्रिकेट आणि बॅडमिंटन पण आहे, म्हणजे आमच्या अपार्टमेंट मध्ये बॅडमिंटन पण पोरं खेळतात, त्यामुळं मला पण आहे थोडा छंद त्याचा.
1: तू खेळांना वेळ देतोस?
0: हा देतो मी.
1: स्केचेस पण काढतोस असं मी ऐकले?
0: हो काढतो मी स्केचेस. कोल्हापुरात माझी एक स्केचची बुक आहे, त्याच्यात मी म्हणजे आता नेचरचं बघितलं कोणतं चित्र, तर ते मी हे करतो, रचित करतो.
1: बर बर बर.
0: आता पेन घेताना साधारण मी हेच बघतो, तिची टिप कशी आहे किंवा त्याची इंक केवढा वेळ हे होणार, मॅक्सिमाइज कशी होणार, ते करून मी चित्र रंगवतो त्या पेननं. आणि जर ती मला पेन आवडली तर मी ती म्हणजे दोनदा किंवा तीनदा अशी घेतो.
1: बर बर. म्हणजे असा संग्रह देखील केलेला आहेस म्हणे तू पेन?
0: मला पेन आवडतात, कलेक्शन आहे म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे, काळे, निळे, पिवळे.
1: मला सांग, कुठल्या शाळेत शिकायला आवडतं?
0: बघितलं तर ते ह्याच्यावर म्हणजे पॅटर्न म्हणजे कसं आहे किंवा अभ्यास किती देतात त्याच्यावर मी असे डिसाईड करणार आहे. दोन्हीला पण कम्पेअर करणं अवघड आहे ना, कारण दोन्ही पण सेम टाईपच्या आहेत, पण मी जास्त बघितलं तर मराठी पॅटर्नला प्रेफर करीन, कारण ती माझी भाषा आहे, मी बोलू शकतो.
1: बर.
0: मित्र बनू शकतात माझे.
1: तेलगू भाषा जितकी अवगत करतोस त्या पद्धतीनं तुला मराठीची देखील आवड आहे?
0: हो आहे मला आवड. आणि तर बघितलं तर जे आता मराठी पोरं जी सीबीएसई मध्ये शिकतायत की त्यांना थोडं मराठीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ती मातृभाषा ना आपली.
1: मातृभाषा पण आहे आणि मराठीत जो पुस्तकांचा संग्रह किंवा आजपर्यंतच्या लेखकांनी कवींनी जो एक आपल्याला मोठा वारसा दिलेला आहे तो जर आपल्यापर्यंत पोहोचायचा असेल तर मराठी भाषा अवगत करणं देखील गरजेचं आहे. त्या पुस्तकांचं वाचन देखील आपण केलं पाहिजे. आणखी काही छंद आहेत तुला? फिरायला आवडतं किंवा?
0: हा फिरायला पण आवडतं, म्हणजे आता सनसेट जर असेल तर मी म्हणजे सांगतो बाबांना की बाबांना की चला बाहेर जाऊया जरा फिरायला.
1: म्हणजे निसर्ग प्रिय आहेस?
0: हो निसर्ग मला आवडतो बघायला.
1: बर बर बर बर. मग हैदराबाद ते कोल्हापूर प्रवास करत असताना काय करतोस तू? मोबाईल बघतोस?
0: मोबाईल ऍक्च्युली माझ्या आईने एक वेळ ठरवले मोबाईलची.
1: बर बर.
0: म्हणजे एवढाच वेळ बघायचं.
1: व्हेरी गुड.
0: आणि मला ऑलरेडी बाकीचे पण छंद आहे, चित्र किंवा पुस्तक. त्यामुळं म्हणजे मोबाईल काही जास्त वेळ बघत नाही.
1: काय सांगशील आताच्या मुलांना किंवा तुझ्या वयाची जी मुलं आहेत, तुझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, ते सुद्धा थोडीशी मोबाईल कडे कल त्यांचा जास्त आहे मुलांनी?
0: बाकीच्या मुलांना हेच सांगतो की तुम्ही पुस्तकांकडे थोडं बघा, कारण आपलं ते जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा बाकीची पोरं पुस्तक म्हणजे वाचायची, आणि पुस्तकांना आपल्या ज्ञान येते ना, थोडी माहिती येते, आपला इतिहास कळतो, म्हणजे राजे किंवा बाकीची कोण जी मोठी माणसं होती त्यांच्या बाबतीत कळतं. मोबाईल हे फक्त एंटरटेनमेंट या प्लॅटफॉर्मसाठी आहे. मोबाईलचा वापर आहे तो फक्त आपण म्हणजे इन्फॉर्मेशन
1: माहिती घेण्यासाठी
0: पण त्याला पण एक लिमिट आहे ना, म्हणजे आता
1: बरोबर
0: थोडं एवढा म्हणजे सपोज 2 तास कोण मुलांना बघितलं मोबाईल, त्याच्यानंतर पण खरं काय आपल्याला मिळतं त्यातनं? काहीच नाही मिळणार ना.
1: म्हणजे तू ठराविक वेळेतच मोबाईल बघतोस किंवा त्याच्याविषयी तुझी काहीच तक्रार नाहीये?
0: नाही.
1: छान. चांगल्या सवयी तू स्वतःहून आत्मसात केलेल्या आहेस. आणखी एक पुस्तक तुझं सध्या लिखाण चालू आहे, काय आहे त्या पुस्तकाचं नाव?
0: हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ.
1: बर. आता वय काय आहे तुझं?
0: 13 वर्ष माझं वय.
1: बर. मग 13 वर्षाच्या मुलाने हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ हे पुस्तक लिहिणं किंवा तो विचार येणं कशा पद्धतीनं याची सुरुवात झाली?
0: तर म्हणजे आता बघत होतो, 6वीत होतो तेव्हा, की बाकीची पोरं स्ट्रगल करत होती म्हणजे किंवा त्यांच्यासोबत बुलिंग होत होती, म्हणजे मला ते आवडायचं नाही.
1: बर बर.
0: तर म्हणजे मला ठरवलं की थोड्या माणसांना जरा मदत करूया किंवा हे करूया, तर ते मी पुस्तक मध्ये लिहिले. जेव्हा आपलं इथे संकट येतं त्याचं काय करायला पाहिजे, पुढं सामोरी कसं जायचं आपल्याला, आणि जेव्हा आपलं असे म्हणजे मोठी संकट येतात तेव्हा कुणाची मदत घ्यायची, कुणाकडे जास्त बघायचं, असं ते रचित केले मी.
1: त्याच्यामध्ये काही उदाहरणं अशी तू दिलेली आहेस ज्याचा तू उल्लेख आता करू शकतोस?
0: डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे, तर त्यांचं एक डायलॉग होतं, लाईफ इज लाईक ओशन, द वेव्ह विल ऑलवेज कम टू नॉक यू. तर याचा अर्थ होतं की आपली जी लाईफ असते ते समुद्रासारखी असते, ज्या मोठ्या लहर येतात,
1: लाटा
0: येतात, त्या आपल्याला सारखं मागे घ्यायचा प्रयत्न करणं, पण आपल्याला त्याच्या सामोरे जायचं आहे.

0: नावेसारखं आपल्याला पुढे जायचंय.
1: बरोबर. त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा देखील एक संदेश या पुस्तकामध्ये दिलेला आहेस. तू म्हणलास की शाळेत मुलांना म्हणजे बुलिंगचे प्रकार होतात, असे तुझे निदर्शनास आलेला एखादा प्रसंग सांगशील, कारण तेव्हा त्या विद्यार्थ्याला तू मदत कशी केलीस?
0: माझा एक मित्र आहे हैदराबादमध्ये शाळेत, तर त्यासोबत एक बुलिंग झाली होती.
1: बर.
0: आणि म्हणजे तो खूप रडत होता, म्हणजे म्हणत होता मला की काय करू. तर मी त्याला सांगितलं काही नाही, सामोरी जा आणि टीचर आहेत त्यांना सांग की असं झालंय. मी म्हटलं जर तुला वाटत असेल तर तुझ्या पॅरेंट्सला पण बोलव की असं
1: माझ्या बाबतीत असा प्रसंग घडलेला आहे, त्याची कल्पना आपण आई वडिलांना किंवा शिक्षकांना दिली पाहिजे. बर बर. मग पुढे काय झालं?
0: त्या कॉन्फिडन्स नव्हता तेवढा मॅमला सांगायचं. मग मी म्हटलं मी येतो तुझ्यासोबत.
1: बर.
0: आलो मी म्हणजे आणि टीचरला पण मी एक्सप्लेन केलं की असं त्याच्यासोबत झाले. तर मग मॅम म्हटल्या तू पहिला त्याला शांत कर, रडत होता तू.
1: बर बर.
0: मॅम म्हटल्या पहिला तू शांत कर, त्याला सगळं समजव की आपल्याला काय करायचंय पुढं. आणि मग नंतर मग त्या बुलीला पकडलं गेलं म्हणजे तो करत होता, आणि झालं मग मॅटर सॉल्व्ह झालं.
1: बर. म्हणजे तू प्रसंगावधान दाखवून तुझ्या मित्राला मदत केलीस. मग मैत्री या विषयाबद्दल काय सांगशील तू?
0: माझे हैदराबादमध्ये आता सहज खूप मित्र आहेत, म्हणजे अपार्टमेंट आणि शाळेतले मिळून. ते मला खूप मदत करतात, म्हणजे जेव्हा माझ्याकडे माझी वहीन असेल तेव्हा मग मला ते कॉपी पाठवतात मोबाईलवरनं, किंवा माझ्यासोबत खेळतात, चांगला वेळ घालवतात.
1: बर बर बर.
0: माझ्यासोबत पण एक सिच्युएशन झाली होती. माझी पाचवीत एक्झाम होती.
1: बर.
0: आणि ती फायनल एक्झाम होती.
1: बर बर.
0: आणि त्या दिवशी मी माझं पुस्तक होतं म्हणजे सोशलच होतं, तर ते मी शाळेत विसरलो होतं.
1: बर.
0: आणि त्या दिवशी होता पाऊस आणि शाळा बंद होती. तर मी खूप घाबरलो होतो, रडत होतो. मग नंतर माझा एक मित्र म्हणजे माझ्या बिल्डिंगच्याच कडेला राहायचा तो, मी त्याला फोन केला तर तो बर म्हटला. तो म्हटला 2 तास हे घे पुस्तक रिवाइज कर त्याच्यातले टॉपिक्स आणि मला परत दे.
1: बर बर. त्याची मदत तुला झाली. मित्र कसे असावेत?
0: मित्र एकदम चांगले असावेत, मैत्री त्यांची चांगली असावी, मदत करणारे असावे,
1: त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं असावं. बरोबर ना? आज तू तशी मैत्री जपतोस?
0: हो जपतो. की
1: कविता वाचन किंवा गाणी म्हणणं या बाबतीत काय सांगशील? तुला आवडतं?
0: कविता जास्त वाचत नाही, पण गाणी मी आता हे करतो, ऐकतो मोबाईलवर.
1: तुला क्रिकेटची कॉमेंट्री देखील चांगल्या पद्धतीनं करता येते हिंदीमध्ये?
0: हो येते.
1: ना ऐकवशील?
0: एका मॅच मधलं होतं. तर एक म्हणजे बॉल डिलिव्हर झाला होता आणि बॅट्समॅनने एक सिक्स मारला, तर मी आता हिंदीमध्ये सांगतो ते. ये रही एक बॉल, बॅट्समॅनने या पर बडा शॉट मारा और ये गई चक्के के लिए, गगनचुंबी चक्का ये.
1: अरे वा, कुणाचा डायलॉग आहे हा?
0: सिद्धू पाजी होते म्हणजे
1: नवजोत सिद्धू,
0: त्यांचं ते डायलॉग आहे.
1: मग असं क्रिकेट बघत असताना तुझी देखील कॉमेंट्री चालू असते?
0: कॉमेंट्री मी जास्त करत नाही, पण जज करतो मी प्लेअरनं काय केलं.
1: बर बर.
0: किंवा ते चुकी कमेंट, सपोज आता कॅच सोडला कोणी, तर मग ते बघतोय की कॅच पकडणं इतपत होता का नाही.
1: बर बर. म्हणजे बघत असताना तुझं शिकणं चालूच असत.
0: हा. तर आमच्या हैदराबादमध्ये एक अभिद म्हणून एक एरिया आहे, तिकडे खूप सारी पुस्तकं असतात वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे कमी किमतीत असतात.
1: बर.
0: तर दर रविवारी मी आणि माझे आबा जेव्हा येतात तेव्हा आम्ही तिकडे जातो आणि 2-2 किलो पुस्तक आणतो.
1: अरे वा. बर. जनरली मुलं गेलीत की काहीतरी खेळणे वगैरे घेऊन येतात, तर तुला पुस्तकं आणायला आवडतात.
0: बर. आणि नंतर हैदराबादमध्ये सालारजंग म्हणून म्युझियम आहे, तिकडे मी आणि माझे आबा जातो आणि म्हणजे पूर्ण बघतो. आणि ते खूपच मोठं आहे म्युझियम, त्याला बघायला कमीत कमी 3 तास लागतात.
1: बर बर.
0: तरी पण मी आणि आबांनी पूर्ण बघितलं आणि आलो. म्हणजे मला इतिहासाची पण आवड आहे.
1: तू मघाशीच म्हणलास की राजा शिवछत्रपती हे पुस्तक तू वाचलंस, यातून प्रेरणादायी असं खूपच आहे. म्हणजे
0: मी हेच शिकलो की शिवाजी महाराज खूप हुशार होते, प्लॅनिंग वेल प्लॅन म्हणतात.
1: आई वडिलांच्या बाबतीत काय सांगशील?
0: आई वडील माझे खूप चांगले आहेत, म्हणजे बाबा मला म्हणजे क्रिकेट खेळायला मदत करतात, एक्झाम असतात तेव्हा मदत करतात. आणि आई पण सेम तशीच आहे, खाणं बनवते माझ्यासाठी छान छान.
1: अरे वा, आवडी निवडी तुझ्या दोघेही जपतात.
0: हो.
1: बर बर. जाता जाता बालमित्रांना काय संदेश देशील?
0: मी माझ्या बालमित्रांना हा संदेश देणार की मोबाईल बघायचा नाही. जास्त वेळ मोबाईल बघितलं तर आपल्या एकतर शरीराला त्रास होतो डोळ्यांना, त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो. म्हणजे आपलं जे आता घडवायचं आपल्याला ते मोबाईल सोडून घडवायला लागणार. मग आता मोबाईलमध्ये काय करतात थोडी पोरं,

0: त्यात सपोज आता गणिताचा एक प्रॉब्लेम आहे तर ते गुगलमध्ये सर्च करून हे करतात ना, मग ते टीचरला लगेच कळते. संदेश आहे की त्यांनी स्वतः प्रयत्न करायला पाहिजे, मग नाहीतर मग पूर्ण रोबोटलाच ठेवा ना.
1: म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शिक्षण घेतलं पाहिजे.
0: आणि अजून एक संदेश, पुस्तक वाचायला, ते आपला इतिहास आपण जाणू शकतो. त्यांनी
1: वाचनाकडे लक्ष द्यावं मुलांनी.
0: हो,
1: त्याचबरोबर मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा.
0: माझं म्हणणं आहे मोबाईल बघा कर कमी बघा आणि त्याचा इन्फॉर्मेशन साठी वापर करा.
1: एआय तंत्रज्ञानाचा वापर सर्रास होत आहे.
0: एआय बघितलं तर ते आपण जे माणूस करू शकत नाही ते एआय करू शकतं. पण ते असं नाही की आपण आपल्याला जे येते ते पण एआयला विचारणं,
1: बरोबर
0: तसं नाही करायला पाहिजे ना. जे आपल्याला येत नाही त्यासाठी एआय बनले.
1: म्हणजे आपल्या बुद्धीची क्षमता आहे त्याचा तरी पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. तर अमोघ, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आलास, तुला कसं वाटलं आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन?
0: ही माझी पहिली मुलाखत आहे आकाशवाणीमध्ये आणि मला आवडली खूप.
1: तर खूप छान वाटलं अमोघ तुझ्याशी बोलून. तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद.
0: मला आकाशवाणीने तर बोलायची संधी दिली त्याच्या मी खूप आभारी आहे, धन्यवाद.
1: छोट्या मित्रांनो, हरहुन्नरी बालमित्र अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निर्मला भांदिग्रे यांनी केलेली बातचीत गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा निरोप घेऊया आणि पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गंमत चंमत हा कार्यक्रम आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर. ऐकूया काही संदेश.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: संजय जट्टू यांच्यातर्फे जनहितार्थ जारी. व्हॉट्सअप संपर्क 8007990262.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार। परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे। शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे। यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे। पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली। सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहा।

0: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
1: और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है. कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
0: अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलिकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलिकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक

करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत. त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं.

त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8° सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: दर्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोवॅट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आणि

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

च्या अभियानाची माहिती श्रोत्यांना दिली. तसंच कार्यक्रमाच्या प्रारंभीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करून आपलेच विक्रम मोडणारे धावपटू गुरविंदर सिंह आणि अनिमेष कुजूर या खेळाडूंबरोबर थेट संवाद साधला, त्यांचं मनोगत आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन तुषार पवार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहो माझा आवार माझं शिवार.

राम राम मंडळी. मंडळी आज 10 ज्येष्ठ शके 1948 इसवी सन 31 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचं कीर्तन.

आज कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिलाय सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की त्याचा तो नाशच आहे. महाराज म्हणतात

आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतःचं सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा नाम उपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं. वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुकुटमणी संतांचा शिव शिव तू

आपल्या वाणीनी आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबलापेटी झान घेऊन माईक लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जर शेती केली नामाची तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते. व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ आहे, व्याकुळता व्याकुळता हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला हे मिळते. आणि म्हणून महाराज म्हणाले कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला नाश. बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पता जे बियाणं असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी कितीतरी विपन्नावस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही. जोपर्यंत त्याचा पेरणी करताच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून

एकच बी आहे, परंतु आधी बीज ऐकले कोटी जन्म घेतीत सुमणणे आणि फळे. मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो? तर येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नामाच्या बीजातून. म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं आणि ती शेती करायला काहीच लागत नाही. लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे, बी पाहिजे, पाणी पाहिजे, अमुक अनेक गोष्टी, खत पाहिजे, परंतु नामाची शेती तर काहीच लागत नाही. कबीरदाजी एका सुंदर पदामध्ये आम्हाला सांगतात की मन

हरिनामाची शेती करा असं एक कबीरदाजी सांगतात. काहीच लागत नाही, पैसा न लागे, रुपया न लागे, लागे न कवडी छदामकी, काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या दोन चरणामध्ये सांगतात की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव लहान थोरा वरी जीव आणि लाभ नाही फुकासाठी आणि केल्या विण जीवे साठी. इथे साठी आणि साठी असे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का लक्षात घेण्यासारखे, की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ नाही मिळणार. जोपर्यंत जीवे साठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय शेतीचं काम आहे त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं किंवा काही झाडं आहेत ती अनेक वर्षांनी फळ देतात, त्याप्रमाणे नामाची शेती सुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरण करायला सुरुवात केली उद्या त्याचा फायदा मिळाला असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभधुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाकरता हुतात्मा झाला आणि दुसरं देशाचा देशाला फायदा झाला की शत्रूपासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा या रणांगणामध्ये शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगास निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज

कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वजण 2 मिनिटं भजन करूया आणि मग ह्याला अनुसरून जे शाश्वत शेती कोणी केली त्या आख्यानमध्ये थोडक्यात प्रसंग आपण पाहणार आहोत.

नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा. आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले दोन विषय आपण मांडू आज की भगवंतांनी अनन्यास चिंतयंतो माम ये जनहा पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं भाम्यहम. जे अनन्य भावाने माझं चिंतन आणि उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे असं वचन भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि त्याचा सुंदर असा अनुवाद आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदर असा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद?

योगक्षेम हा याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळवून घेणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेम वहाम्य भगवंतांनी वचन दिलं की जे नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचा मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतिबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि शेती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणार अरणगाव होतं, त्या अरणगावचे होते सावता माळी. कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणाले माझ्या शेतामध्ये माझे आणि काय वर्णन केलं पाहा.

विठ्ठल स्मरुणी मळ्यात कामे करतो मोठेवरी आणि करतो जगताची चाकरी. कशी काय जगताची चाकरी हो? तो जे काय धनधान्य पिकवतो भाजीपाला पिकवत होते ते सर्व लोकांच्या करता पिकवत होते आणि म्हणून कवी म्हणाले करीतो जगताची चाकरी. आणि असा विठ्ठल भक्त असणारे सावता माळी हे कधीच पंढरपूरला गेले नाही, पण तो इतकी भगवान

भगवंताची भक्ती केली की आपल्या कथांमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल त्याला भेटायला आले आपत्याच्या मळ्यामध्ये. आणि असं असणारा माळी सावता माळी काय म्हणता की

आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळात आमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लिहिलेले आहे. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा. हो, लोक विचारतात तुम्ही पंढरपूरला जात नाही का? मला अजिबात जात नाही, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करा ते पहा.

देवाचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमावर जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता. पाहायचा एवढं मोठे स्वामी आपल्या शेतावरनं जातात रस्त्यावरनं, रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही आणि रोज दंडोत प्रणाम करायचा आणि उभा राहायचा हात जोडून. एक दिवस झाला, दोन दिवस असं होता होता, 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचं, म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणून आले, तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं का माझ्याकडे? तू म्हणे, नाही महाराज, काय मागणार? आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही, म्हणे आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चाललाय शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावतामाळ्यांचा विश्वास आणि इथे सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं, मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले गुरु आज्ञाप्रमाण. आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला. आणि घरी गेला, सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरच्यांशी आणि गावातल्यांशी त्याचं अत्यंत भांडण झालं. शेत सारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक तू कापून टाकशील, सारा कसा देशील शेत सारा?

म्हणे महाराज मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेत सारा मी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपलं आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला,

त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग असा झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष असतात संत असतात त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला. आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिलेले होते पीक कापलेले त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला 8-10 कणसं आली आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटी नव्हे शतपटीनी पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरूंची आज्ञाप्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं. ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मग सगळ्या गावाला ते धान्य वाटलं, शेत सारा दुप्पट होता तो दिला. आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञा प्रमाण केल्यामुळे. आणि अशी शाश्वतता ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेती करत असताना कुक्कुट पालन आहे, मधुमाशा पालन आहे किंवा मुर्गी पालन आहे असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वतता पिकामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता हे करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज सांगतात की एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीचं.

आताच आपण माझा आवार माझा शिवार शाश्वत शेती या आख्यानावर आधारित कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: रात्रीचे 7:59 झाली आहेत.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात.
2: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या देशातले लोक देशहितासाठी समाजहितासाठी अशा काही अद्भुत गोष्टी करत आहेत की जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी एथलेटिक्स मधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची इथे नॅशनल सिनियर एथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. या दरम्यान 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदर वीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, देशभरात ज्या एका स्पर्धेची खूपच चर्चा होत आहे ती म्हणजे 100 मीटर रेस. 100 मीटर धावण्याची शर्यत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाला. ज्या 2 खेळाडूंनी ही किमया करून दाखवली आहे ते आहेत गुरिंदर वीर सिंह आणि अनिमेश कुजूर. मी असा विचार केला की यावेळी मन की बात मध्ये या दोन्ही खेळाडूंशी संवाद साधावा. अनिमेश जी नमस्कार. गुरिंदर वीर तुम्हालाही नमस्कार. सत श्री अकाल.
3: नमस्कार सर.
4: नमस्कार सर.
2: वा भाऊ, तुम्ही तर खूप मोठं यश संपादन केलं आहे. तुमच्या जोडीनेही मोठी कमाल केली आहे. आपण संगीतात तर जुगलबंदी पाहिली होती पण आव्हानांमध्ये अशी जुगलबंदी आता पाहायला मिळत आहे की एकानं आव्हान द्यावं आणि दुसऱ्यानं ते आव्हान स्वीकारावं मग तिसऱ्यांदा पुन्हा तसंच करावं. तुमचा हा विषय खूपच रंजक राहिला आहे. मन की बातच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही जे पराक्रम गाजवले आहेत ते त्यांना समजावेत अशी माझी इच्छा आहे.
4: नमस्कार सर. माझं नाव अनिमेश कुजूर. मी 200 मीटर आणि 400 मीटरचा नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे आणि मी छत्तीसगडचा रहिवासी आहे सर. आणि मी सध्या ओडिशाकडून खेळतो. मी गेल्या वर्षी आशियाई पदक आणि जागतिक विद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक मिळवलं आहे आणि 2021 मध्ये माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एथलेटिक्सला सुरुवात केली. मी सैनिक स्कूल अंबिकापूरमधून उत्तीर्ण झालो आहे आणि मी आधी फुटबॉल खेळायचो. कोविडच्या काळात माझे

0: आई वडील मला थोडीफार मोकळीक द्यायचे की तू बाहेर जाऊन धाव किंवा खेळ. मग जेव्हा कोविड संपू लागला तेव्हा माझ्या फुटबॉल संघातल्या मित्रांनी मला सांगितलं की राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तू जाऊन ये, त्यात भाग घे. मी त्यात भाग घेतला आणि मला हे माहीत नव्हतं की तिथे राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंची निवड होणार आहे. मी तिथून नॅशनलसाठी निवडला गेलो आणि आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.
1: आणि गुरिंदर वीरजी तुम्ही काय सांगाल?
2: नमस्ते सर, माझं नाव गुरिंदर वीर आहे आणि मी भारतीय नौदलात पेटी ऑफिसर आहे. मी भारताचा सर्वात वेगवान धावपटू आहे आणि नुकताच मी 100 मीटर मध्ये 10.09 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. 10.1 सेकंदाच्या टप्प्याच्या खाली येत या वेळेपेक्षा कमी वेळेत धावणारा मी पहिला भारतीय आहे. ट्रॅकवर आणि गणवेशातही आपल्या देशाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझे वडील आणि आजोबा दोघही खेळाडू होते, त्यामुळे आपल्या भारताची एक संस्कृती आहे की ज्यावेळी दिवाळी किंवा नवीन वर्षासारखा कोणताही सण असतो तेव्हा आपण आपलं घर स्वच्छ करतो. त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या ट्रॉफी आणि पदक स्वच्छ करायचो. हे काम मला खूप आवडायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. मग जेव्हा मी एखादी ट्रॉफी स्वच्छ करायचो तेव्हा मी विचारायचो की ही ट्रॉफी कुठे जिंकली, हे पदक कुठे जिंकलं, हा फोटो कधीचा आहे. मग ते मला त्यांची गोष्ट सांगायचे की मी या ठिकाणी खेळायला गेलो होतो, मी हे राष्ट्रीय पदक जिंकलं, मी माझ्या संघाला यामध्ये जिंकवून दिलं. मग मी सुद्धा त्यांना म्हणायचो की मलाही कोणता तरी खेळ खेळायचा आहे. ते सकाळी धावायला जायचे तेव्हा मी त्यांना सांगू लागलो की मलाही तुमच्या सोबत घेऊन जात जा. मग ते मला सोबत घेऊन जाऊ लागले आणि त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत जे काही शिक्षण घेतलं होतं ते मला शिकवू लागले, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण होऊ लागली. मी उसेन बोल्टचा जागतिक विक्रम मोडीत निघताना पाहिला. मग अशीच एक मजेशीर गोष्ट आहे, मी एकदा टीव्ही पाहत होतो तर माझ्या आईनं टीव्ही बंद केला की बेटा आता अभ्यासाची वेळ झाली आहे, तू अभ्यास कर. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मला टीव्ही पाहू देत नाही ना, एक दिवस असा येईल की तुम्ही मला टीव्हीवर शोधाल की बघा तो गुरिंदर धावत आहे. त्यामुळे जेव्हा माझी आई मला टीव्हीवर धावताना पाहते तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
1: वा वा वा, खूपच छान गोष्ट आहे तुमची.
2: हो सर, मध्यमवर्गीय कुटुंब आहे सर. नंतर माझे वडील ते पण व्हॉलीबॉल खेळायचे, कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी आपलं खेळणं सोडून दिलं. त्यांचं जे स्वप्न पूर्ण करायचं राहिलं होतं ते स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिलं की माझा मुलगा ते स्वप्न पूर्ण करेल. मग मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा ऐकायचो की मिल्खा सिंग इतकी मेहनत करायचे. मी त्यांना सांगायचो की मी पण एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणायचे की स्वप्न इतक्या सहज पूर्ण होत नाही, त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. मिल्खा सिंगजी रक्ताच्या उलट्या करायचे, उन्हात धावायचे, दिवस दिवसभर प्रशिक्षण घ्यायचे, तर त्या गोष्टी मला प्रेरित करायच्या. माझे वडील मला प्रेरित करायचे की मी धावेन तर आपल्या देशासाठी, देशासाठी मेडल आणेन, जिंकेन. आणि हे पण होतं की जेव्हा मी 100 मीटर हा क्रीडा प्रकार निवडला त्यावेळी सगळे मला सांगायचे की बाबा रे 100 मीटर नको घेऊ, 100 मीटर हा भारतीयांचा क्रीडा प्रकार नाही, भारतीयांचं शरीर 100 मीटर साठी बनलेलंच नाही. तेव्हा मी आणि माझे वडील नेहमी सांगायचो की गुरिंदर आता आपण हे निवडलंच आहे तर आपण यातून मागे हटायचं नाही. जे आपल्याला म्हणतात की आपण हे करू शकत नाही आपण त्यांना ते करून दाखवू आणि तू करून दाखवशील, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर तो विश्वास जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर दाखवला तेव्हा मी त्या विश्वासाला आपली हिंमत बनवून पुढे गेलो. आणि आज प्रत्येक भारतीय म्हणतो की भारतीयांनी स्प्रिंट करावी.
1: बघा, तुम्ही दोघांनी खूप मोठी कमाल केली आहे आणि अवघ्या 2 दिवसांच्या आत तुम्ही दोघांनी 3 राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत 100 मीटर शर्यतीत धावणे. जसं गुरिंदर वीरने सांगितलं की लोक म्हणतात की भारताच्या लोकांचं शरीर तर या प्रकारासाठी बनलेलंच नाही, इतकं कठीण असूनही तुम्ही हे काम केलं, तर मला या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील. आणि मन की बातच्या श्रोत्यांनाही ऐकायची इच्छा असेल की ती कोणती भावना होती, कोणती जिद्द होती, काय विचार केला होता आणि तुम्ही हे कसं करत होता, हे किती कठीण असतं.
2: जी सर, मी गुरिंदर. सर, सुरुवातीला खूप संघर्ष होता, मनात बऱ्याचदा संभ्रम देखील निर्माण झाला की मी जे करत आहे ते योग्य आहे का, मी योग्य निवड केली आहे का. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत नाही, कधी कधी तुम्ही शिकता. जेव्हा मी हरायचो, जेव्हा माझी कामगिरी चांगली व्हायची नाही किंवा एखादी दुखापत व्हायची तेव्हा माझ्या घरचे मला पाठिंबा

0: कुटुंबा द्यायचे हे काही हरकत नाही. एक दिवस वाईट गेला किंवा एक वर्ष वाईट गेलं तर त्यानं आयुष्य वाया जात नाही. स्वप्न पाहणं सोडू नये. तसंच माझ्या प्रशिक्षकाने देखील मला हे शिकवलं की जर तू हे केलं नाहीस तर दुसरं कोणीही करू शकणार नाही. अशा प्रकारे जेव्हा आपला समुदाय आणि आपल्या आसपासचे लोक आपल्याला प्रोत्साहित करतात तेव्हा आपल्याला मिळालेली प्रेरणा कधीच कमी होत नाही.
1: अनिमेशजी,
2: सर मला तर सगळे लोक बोलायचे की जेव्हा मी 2021 मध्ये एथलेटिक्स सुरू केलं तेव्हा मला बोलायचे की बघ हे नवीन क्षेत्र आहे तू करू शकशील की नाही. तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस. कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे पण प्रत्यक्ष

0: करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाही आहे, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचा टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघ खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचं आहे आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्म अप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्म अप इथे करू, इथे वॉर्म अप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी सेवनाकडे कल वाढतो, काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी

पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यांपिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेलात तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात, आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळमधील अलुवा इथे साजी वलाशेरील असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वलाशेरील यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण

आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानाअंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे, जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लबमध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही

हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली, त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिनला वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो, आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं, घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत पण समाजसेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नईमधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली.

0: यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजाम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्यानं पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

मिनिट आणि समाचार संध्या 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट 9:30 आणि अनुगुंज रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 8:45 तत्पूर्वी रात्री 8:35 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरातलं कानू घोष यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 8:45

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर. 17 पैकी भाजपा 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू 70 जखमी. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. गुजरात टायटन्सची खराब सुरुवात. या दोघांमध्ये अंतिम लढत सुरू. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले. अलिकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलिकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलिकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरविंदर सिंग आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचं महत्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नमामी गंगे अभियान अंतर्गत डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका या उपक्रमाबद्दल आणि डॉल्फिनच्या संरक्षणासाठी होत असलेल्या त्याच्या उपयोगाविषयी देखील त्यांनी सांगितलं. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनाची गरज नसते तर त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात असं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घेऊन त्यांची दखल घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
1: मेरा आपसे आग्रह है अपने आसपास के ऐसे प्रयासों को जरूर देखिए. जो लोग समाज के लिए अच्छा काम कर रहे हैं उन्हें पहचानिए, उनकी सराहना कीजिए, उनसे सीखिए और हो सके तो खुद भी किसी अच्छे काम से जुड़िए.
0: विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजपा 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढवणार आहे. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. म्यानमारमध्ये एका इमारतीत झालेल्या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. खाणकामासाठी वापरली जाणारी स्फोटकं या ठिकाणी साठवली होती. ईशान्य म्यानमारमध्ये कॉंगटूप या गावात ही घटना घडली. हा भाग तांग नॅशनल लिबरेशन आर्मी या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली आहे. जनरल एन एस राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. पाकिस्तान आणि चीनविषयक तज्ञ अशी ओळख असलेले जनरल सुब्रमणी यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 जुलै रोजी लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाचे मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन, निशांत सिंधू आणि जोस बटलरही लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 13 षटकात 4 बाद 83 धावा झाल्या होत्या. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत गतविजेती कोको गॉफ हिला अनास्तासिया पोटापोवा हिनं काल पराभवाचा धक्का दिला. पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत तिनं तिसऱ्या फेरीचा सामना 4-6, 7-6, 6-4 असा जिंकला. 4 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी इगा श्वियांटेक हिला आज मार्ता कोस्त्युक हिनं 7-5, 6-1 असं थेट सेट्समध्ये हरवून चौथी फेरी गाठली. एलिना स्वितालोना हिनं बेलिंडा बेंचिच हिच्यावर अटीतटीच्या सामन्यात 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पुरुष एकेरीत फिलिक्स ओजेर अलियासिम यानं ब्रँडन नाकाशिमा याला 5-7, 6-1, 7-6, 7-6 असं हरवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत, सुशासन, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक होत्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स समाज माध्यमावर म्हटलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात
चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. राज्यात इतरत्रही अहिल्यादेवींना

जटिल कर्म पथ पर थर थर थर कांप लगे रुकने पग, जटिल कर्म पथ पर।